सिनेमा कट्टा विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर सिनेमा कट्टा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं. रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया 11 सप्टेंबर. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. चिकित्सा मर्यादेपर्यंतच करावी. भगवंत आपलासा करून घेण्याचा प्रयत्न करावा. अभिमान सोडून जर असा प्रयत्न चालू ठेवला तर सद्गुरु कृपा झाल्याशिवाय राहत नाही. अमुक एक साधन करीत जा म्हणून सद्गुरूनं सांगितलं, आपण ते अट्टहासानं करू लागलो, पण आपले विचार जर आहेत तसेच राहिले तर भगवंताचं प्रेम येणार कसं? 4-5 वर्ष खूप कष्ट केले, विषय बाजूला ठेवले, पण अजून कसा अनुभव येत नाही असं जर आपण म्हणू लागलो तर साधनाचा जोर कमी होतो आणि निष्ठा घसरायला लागते. जे काही होणार आहे ते सद्गुरूच्याच इच्छेनं, त्याच्याच प्रेरणेनं होतं अशी आपली ठाम श्रद्धा पाहिजे. साधनाचं प्रेम तो भगवंतच देतो हे आपण विसरून जातो. आपण पूर्वी काही साधनं करत नव्हतो, ती आता करू लागलो, असा साधनाबद्दलचा अभिमान बाळगू लागलो तर काय उपयोग आहे? सद्गुरूच्या पायावर एकदा डोकं ठेवलं की काहींचं काम होतं. यात सद्गुरू पक्षपात करतात असं कसं म्हणता येईल? आपलंच कुठंतरी चुकत असलं पाहिजे याचा विचार करावा. आजवर देवाचं नाव घेणं बरं असं वाटत होतं, परंतु घ्यायचं काही जमलं नाही आणि ते आता घेऊ लागलो हे त्याच्या कृपेनं घेऊ लागलो असं नाही का समजायला पाहिजे? आपण प्रपंचामध्ये मनुष्याला धीर हवा. आपण भगवंताच्या स्मरणामध्ये निर्धास्तपणे असावं. फार चिकित्सा करण्यानं नुकसान होतं. विद्येचं फळ काय तर आपल्या मनाला जे बरं वाटेल त्याची चिकित्सा न करता ते करायचं, आणि आपल्याला जे करायचं नाही त्याची चिकित्सा करत बसायचं. चिकित्सा मर्यादेपर्यंतच असावी, आणि ती मर्यादेच्या बाहेर गेली की आपण काय बोलतो हे आपलं आपल्यालाच कळत नाही. एक मुलगा रोज तालमीत जातो आणि चांगलं दूध तूप खातो, पण तो जर दिवसेंदिवस वाळू लागला आणि हाडकुळा दिसू लागला तर त्याला काहीतरी रोग आहे असं नक्की समजावं. त्याचप्रमाणे सध्याच्या सुधारणेनं माणूस पाण्यावर हवेत जिकडे तिकडे वेगानं जाऊ लागलाय खरंय, पण तो दिवसेंदिवस जास्त असमाधानी बनत चाललाय आणि हे काही खऱ्या सुधारण्याचं लक्षण नाही. परिस्थिती वाईट आली म्हणून रडू नका, कारण ती बाधतच नसते. कोणत्याही काळामध्ये कशाही परिस्थितीत आपल्याला आनंद रूप बनता येईल. आजपर्यंतचा आपला अनुभव पाहिला तर आपण केलं असं थोडंच असतं, म्हणून परिस्थितीबद्दल फारशी काळजी न करता आपण आपलं कर्तव्य तेवढं करावं. आपल्या वृत्तीवर परिणाम होऊ देऊ नये. अभ्यास केला तर थोड्या दिवसातच हे सगळं आपल्याला साधतं. करता राम आहे असं ज्याला वाटलं त्यानं सर्व काही साधलं. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.

0: तेरे मेरे सपने।
1: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात, सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत। अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर।

0: नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा। क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात। विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड।
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश।

हो नमस्कार। ओम कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पातेयं यन्मुमुक्षोः सपदि परपद प्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम। सर्व कल्याणांचं निधान, कलियुगाचे दोष नष्ट करणारे, पतितांना चुकलेल्यांना पावन करणारे असे ते पतित पावन प्रभू श्री रामचंद्र, ज्यांना मोक्षाची इच्छा आहे त्या भक्तांचे वाटाडे म्हणजे मार्गदर्शक प्रभू श्री रामचंद्र, संतांना अढळ पद देणार एकमेव अंतिम विश्राम स्थान प्रभू श्री रामचंद्र, कवींना वरप्रद असणारे, सज्जनांची जीवनधारा असणारे, धर्माचरणाचा आदर्श घालून देणाऱ्या धर्मवृक्षाचं जे धर्मबीज आहेत असे श्री प्रभू रामचंद्र होय। म्हणूनच श्री रामनाम हे भूतलावर सर्वश्रेष्ठ आहे की ज्याचं उच्चारण आणि अजपाजप भगवान शंकर करत असतात। अजपाजप म्हणजे मोजता न केलेला अखंड नाम जप, त्याला अजपाजप असं म्हणतात। त्या रामनामाचा आश्रय आम्हीही घेतलेला आहे। जानकी जीवन स्मरण जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ। श्रोते हो, आता ऐकूया कृष्णा कल्ले यांनी गायलेलं शांताराम नांदगावकरांचं गीत, संगीतकार श्रीनिवास खळे। राम प्रहरी राम गाथा रंगते ओठावरी।

श्रोते हो, चराचरामध्ये भरलेला तो श्री हरी आपल्याला आपल्या नित्य कर्मात आणि सभोवतालच्या वस्तू आणि प्राणी मात्रात दिसला पाहिजे. तेच खरं देवाचं ध्यान आणि पूजा पाठ होय. आपापला व्यवसाय आणि कामकाज करता करता मनापासून केलेलं नामस्मरण आपला सत्वगुण सात्विकपणा वाढवतं. त्यामुळेच तर चित्त शुद्ध राहतं, तना मनाचं आरोग्य नीट राहतं आणि बरकत येते, सुख समाधान लाभतं. अनेक संतांनी आपलं नित्य कर्म चोखपणे करत करतच हरिनामाची कास धरलेली आहे, स्वकल्याण कुटुंब कल्याण आणि समाज कल्याण साध्य केलं आहे. तेव्हा चला तर आता ऐकूया संत सावतामाळी यांचा अभंग. स्वर आणि स्वरसाज स्नेहल भाटकर यांचा आहे. कांदा मुळा भाजी हो अवघी विठाबाई माझी.

श्रोते हो, वरवर साध्या भाषेतलं गाणं पण आतमध्ये ते परब्रह्म दडलेलं आहे अशी गूढ अर्थपूर्ण गाणी आपल्या मनाला विलक्षण असं आध्यात्मिक वैभवाचं दर्शन घडवतात. रंगानं काळा वाणीनं बोबडा असलेला हा नंदाचा कान्हा लंगडा आहे. अगं राधिके, त्याचा एवढा लळा का बरं तुला लागलाय ग असं सख्या विचारतात. तेव्हा राधा म्हणते, अहो हा बाळकृष्ण तुमच्या सामान्य नजरेला लंगडा वाटत असेल, पण अवघ्या एका पावलामध्ये हा त्रैलोक्य व्यापतो. त्याचा वामन अवतार आठवाना सख्यांनो? वामन अवतार आठवाना? अहो हा कान्हा आत्ता बोबडा भासत असला तरी देखील वेदांच्या वचनांची लाली त्याच्या गाली विराजमान आहे. हा बाळकृष्ण तुम्हाला काळा दिसत असला तरी त्याचे तेजक्कण घेऊनच चंद्र सूर्य फिरतात बर, चंद्र सूर्य फिरतात. तुझाच श्वास झेलून वसंत गंध उधळितो, तुझेच तेज घेऊन सूर्यविश्व उजळितो असं याचं काम आहे बर. चैतन्याचं हे अतर्क्य माया वैभव जडाला म्हणजे अचेतनाला कसं बरं कळणार, सामान्य बुद्धीला कसं बरं कळणार. तेव्हा श्रोते हो, हेच सांगणार पद्मश्री ग दि माडगुळकर यांचं गीत आता आपण ऐकूया. बाबूजी अर्थात सुधीर फडके यांच्या संगीत नियोजनामध्ये हे गीत ललिता फडके आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आहे. चित्रपट सौभाग्य. लंगडा ग बाई लंगडा, नंदाचा कान्हा लंगडा.

श्रोतेहो, हे मंगलाष्टक आपण अनेक वेळेला ऐकलेलं आहे. शिशुपाल हा श्रीकृष्णाचा मामे भाऊ. रुक्मिणी शिशुपालाला द्यावी असं तिच्या भावाला रुक्मिला वाटत होत. भीमक म्हणजेच भीष्मक रुक्मिणीचे वडील, त्यांना मात्र वाटत होत की रुक्मिणी श्रीकृष्णाला द्यावी. रुक्मिणी स्वयंवर ठरलं. त्याआधीच रुक्मिणीनं श्रीकृष्णाला प्रेमपत्र लिहिलं होत आणि सुयोग्य वेळी भगवान श्रीकृष्णानं रुक्मिणी हरण केलं. रुक्मिणी त्यांना मनानं आधीच कृष्णमय झालेली होती. श्रोते हो, याच आशयाचं हे एक गाणं आहे मायमाऊली या चित्रपटातलं, पी सावळाराम यांचं. विश्वनाथ मोरे यांच्या संगीत नियोजनामध्ये हे गीत गायलेलं आहे कृष्णा कल्ले यांनी. चंद्रकला रुक्मिणी नेसली, पाहता दर्पणी का हसली.

पाहुया दत्त दिगंबर, चला पाहुया पाहुया दत्त दिगंबर, जगाच्या कल्याणा कल्याणा संतांच्या विभूती, म्हणून अवतरले अवतरले त्रिगुणत्रयी मूर्ती, ब्रह्मा विष्णु महेश्वर पाहुया दत्त दिगंबर, चला पाहुया पाहुया दत्त दिगंबर, चला जाऊया जाऊया वाडी औदुंबर, चला पाहुया पाहुया दत्त दिगंबर। श्रोते हो, पंच प्राणांचं निरंजन, त्यामध्ये भक्तीची वात श्रद्धेच्या तुपामध्ये भिजवून त्या आत्मज्योती गुरुमूर्ती जवळ नित्य तेवट ठेवाव्यात, ह्याच आशयाच व्ही टी पंचभाई यांचं एक दत्तभक्ती गीत आता आपण ऐकूया। स्वर आणि स्वरसाज आर एन पराडकर यांचं आहे। गगनीचे नंदा दीप जळती, साठविण्या गुरुमूर्ती लोचनी, भक्तगण ही जमती, गगनीचे नंदा दीप जळती।

0: बरे दृश्यते हो आज इथे थांबूया. प्रभु तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवने. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: ट्रान्सफर ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे
2: भावार्थ दासबोध. निरूपणकार पद्माकर देशपांडे. भाग 254वा, दशक 20वा, समास 8वा, देह क्षेत्र निरूपण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. ब्रह्मदेवाने निर्मिलेला हा प्रपंच वृक्ष वाढला, वाढता वाढता विस्तीर्ण झाला. फळे आल्यावर विश्रांती पावला, नाना रसाळ फळे लागली, नाना जिन्नस गोडीला आली, गोडे पाण्यासाठी नाना शरीर निर्माण केली, उत्तम विषय निर्माण झाले, ते शरीराशिवाय भोगता येत नाहीत म्हणून नाना शरीर निर्माण करून उपाय निर्मिला, नाना इंद्रिय निर्माण केले, भिन्न भिन्न गुणांची निर्मिती केली. एका शरीराला आहेत पण त्यांचे प्रकार वेगवेगळे आहेत. श्रोत्र म्हणजे कानावर शब्द पडला त्याचा भेद कळला पाहिजे असा उपाय केला. त्वचा इंद्रियाला शीतोष्ण भासतं. चक्षु म्हणजे डोळ्यांना सगळं दिसतं. इंद्रियांमध्ये असे वेगवेगळे गुण आहेत. जिभेद्वारे रस चाखणं, नाकाद्वारे वास घेणं, असे इंद्रियात वेगवेगळ्या गुणांचे भेद केलेले आहेत. वायुपंचक, अंतःकरण पंचक यांच्यात मिसळून निशंकपणे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय सगळीकडे फिरतात हे सावकाश पहा. कर्मेंद्रियांच्या मदतीने जीव विषय भोगतो असा उपाय ईश्वराने केला. जगामध्ये चांगले विषय निर्माण झाले ते शरीर नसल्यास कसे भोगायचे म्हणून नाना शरीरांची निर्मिती केली. अस्थिमांसाचं शरीर आहे त्याच्यामध्ये देखील विविध गुणांचे प्रकार आहेत. शरीरासारखं दुसरं यंत्र नाही. अशी शरीरं निर्माण केली, विषय भोगाने वाढवली, त्यातून लहान थोर निर्माण झाले. अशा प्रकारे विवेकाने विचार करून योग्य शरीरात योग्य गुण ठेवून अस्थिमासाची शरीरं जगदीश्वराने निर्माण केली. अस्थिमासाच्या पुतळ्यात जाणीव एकच असली तरी शरीर भेदानुसार तिचे अनेक प्रकार होतात. हा भेद कार्य सापेक्ष असतो. कार्याच्या दृष्टीने तो अति उपयोगी आहे. सर्व सृष्टीचा व्यवहार करायचा असल्याने निरनिराळे कार्य लक्षात घेऊन हा भेद ईश्वराने निर्माण केला आहे तो खरा नाही. सृष्टीच्या रूपाने पाहिलं तर भेद दिसतो, ब्रह्मत्व दृष्टीने तो खरा नव्हे. भेदाभेद हा संवाद मायेच्या गुणांमुळे आहे. अंतरात्म्याचा महिमा मायेमुळे कळत नाही. प्रत्यक्ष ब्रह्मा देखील संभ्रमात पडतो अशी कथा पुराणामध्ये आलेली आहे. पीळ पेज वादविवाद घडोघडी तीक्ष्ण तर्क यांच्याद्वारे विवरण करताना मनाची त्रेधा तिरपीट उडते. मीपणाचं भान असताना सगळं काही लागतं, निरंजन अवस्थेत काहीच नसतं हे एकांत स्थळी समजून घेतलेलं बरं. देहाच्या सामर्थ्यानुसार सगळं जगदेश्वर करतो त्याला थोर समर्थ अवतार असं म्हणतात. शेष कूर्म वराह असे देह विशालाने धरले त्यामुळे सकल सृष्टीची रचना चालते. ईश्वराने केवढं मोठं सूत्र केलंय. सूर्याला धावायला लावलं, ढगांना अगाध पाणी धरायला लावलं, पर्वतासारखे ढग वर येतात, सूर्यबिंबाला आच्छादतात, त्यासोबतच वायूची गती प्रकट होते. काळाचा सेवक असल्याप्रमाणे वारा धावतो, ढगांना मारून तो दिनकाराला मोकळं करतो, विजांचे तडाखे बसतात, प्राणीमात्र एकदम धास्तावतात, गगन कडकडून विविध ठिकाणी तडकते. या इहलोकाने एक कर्म केलं, एका महाभूताने दुसऱ्याला मर्यादित ठेवलं, अशा तऱ्हेची सृष्टी रचनेची स्थिती आहे. नाहीतर ती केव्हाच नष्ट झाली असती. असे आत्म्याचे अनंत भेद आहेत, सगळे जाणतील असं कसं होईल. विवरण करता करता मनाच्या चिंधड्या होतील. मन नष्ट होण्याला मार्गाला लागतं. मन नष्ट होण्याच्या मार्गाला लागतं अशी माझी उपासना आहे. उपासकांनी मनामध्ये आणावी ब्रह्मदेवाला हा महिमा काय करणार. उभारणी विसर्जन हेच भजनाचं लक्षण, हे सगळं सज्जन जाणतात. मी आणखी काय सांगणार. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देह क्षेत्र निरूपण नाम समास अष्टम समाप्त.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
4: संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज शुक्रवार सकाळचे 7 वाजले आहेत. 7:05 आम्ही प्रसारित करणार आहोत दिनविशेष. 7:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 7:30 प्रसारित होईल इतमी शक्ती हमे देना दाता. 7:35 प्रसारित होईल कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते RS डवरे. 8:00 या सुखांनो या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकणार आहात. सादर करते विश्वास देशपांडे. 10:20 प्रसारित करणार आहोत आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करती श्रद्धा कराळे. 12:00 प्रसारित होईल कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके. 1:00 प्रसारित होईल कार्यक्रम फॉरेन लँग्वेज, सादर करती श्रद्धा कराळे. 1:30 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम यात किया दिलने कहा हो तुम, सादर करते धनंजय कुलकर्णी. 2:00 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब, सादर करते नाना खेरनार. 3:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम चला जाऊया याचं पुनःप्रसारण, सादर करत्या मोहना कारखानीस. 4:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम वर्षा गीते, सादर करत्या अनघा निमगावकर. तर ही होती आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 11 सप्टेंबर, आजच्या दिवशी 1893 मध्ये शिकागो येथील जागतिक सर्वधर्म परिषदेत स्वामी विवेकानंद यांनी आपले ऐतिहासिक आणि प्रसिद्ध भाषण दिले होते. 2001 रोजी आजच्याच दिवशी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर भीषण विमान हल्ला झाला होता. आजच्याच दिवशी 1961 मध्ये जागतिक निसर्ग संरक्षण संस्था वर्ल्ड वाईल्ड लाईफ फाउंडेशनची स्थापना करण्यात आली होती. 1941 साली अमेरिकेत सुरक्षेचे मुख्य केंद्र असलेल्या पेंटागॉन इमारतीच्या बांधकामास सुरुवात झाली होती. आजच्या दिवशी 1895 रोजी भूदान चळवळीचे प्रणेते, स्वतंत्र सेनानी आणि भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांचा जन्म झाला होता. 1911 रोजी भारताचे पहिले क्रिकेट कसोटी कर्णधार लाला अमरनाथ यांचा देखील जन्म झाला होता. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

मसल्या लई अग्रे व जागो जाग दारात बिकाली दिलतो पोटात भुगटी आग वाड्यात पंगती बसल्या लई

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, पीक म्हटल्यानंतर त्याच्यावर विविध व्याधी, विशेषतः रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो आणि रोगाच्या व्यवस्थापनाकरता रोगनाशकाचा वापर आपल्याला अपरिहार्य ठरतो. याकरता जे जुने काही बुरशीनाशक आहेत किंवा रोगनाशक आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जो उल्लेख केला जातो तो आहे बोर्डो मिश्रणाचा आणि दुसरा एक संकल्पना आहे बोर्डो पेस्ट. तर याच्याविषयी आपण आज माहिती घेणार. बोर्डो मिश्रण हे मिलार्डेट या शास्त्रज्ञानं आपल्याला समोर सर्वप्रथम दिलं आणि आजही हे घरी तयार करता येणारं बुरशीनाशक किंवा ज्याला आपण रोगनाशक म्हणतो असं हे बोर्डो मिश्रण आपण पिकावरील रोगांच्या व्यवस्थापनासाठी शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वापरू शकतो. बोर्डो मिश्रण आपल्याला तयार करायचं असेल तर त्यासाठी प्रामुख्यानं कळीचा चुना, मोडचूत आणि पाणी या तीन घटकाची गरज असते. आपल्याला 1% तीव्रतेचं जर बोर्डो मिश्रण तयार करायचं असेल, साधारणतः 1 किलो मोडचूत 10 लिटर पाण्यामध्ये आपण स्वतंत्र जागी घ्यायचं आणि द्रावण तयार करत असताना लोखंडी भांडी आपण न वापरता माठ किंवा रांजण यामध्ये जर तयार केलं तर ते केव्हाही चांगलं असतं. लोखंडी भांडी आपण टाळली पाहिजे. तर 1 किलो मोडचूत 10 लिटर पाण्यामध्ये स्वतंत्र जागी आपण विरघळवायचं. दुसऱ्या एका जागी 1 किलो कळीचा चुना आणि 10 लिटर पाणी त्याचं आपण मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं. नंतर ही दोन्ही द्रावणं आपण तिसऱ्या भांड्यामध्ये राजनामध्ये आपण ओतायची आणि त्यामध्ये उरलेलं 80 लिटर पाणी टाकायचं. म्हणजे 100 लिटर पाण्यामध्ये 1 किलो मोडचूत आणि 1 किलो कळीचा चुना याचं द्रावण एकत्ररित्या तयार होईल आणि 100 मध्ये 1 किलो मोडचूत आणि 1 किलो कळीचा चुना पडल्यामुळं आपण याला 1% बोर्डो मिश्रण म्हणतो. आणि विविध पिकांवरील रोगांकरता, विशेषतः फळबागावरील जी बुरशीजन्य रोग आहेत याच्यामध्ये शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपण याचा वापर करू शकतो. पण आपल्याला याच्यामध्ये एक दक्षता घ्यायची आहे की बोर्डो मिश्रण तयार करत असताना जर मोडचुताचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त झालं तर कधी कधी आपल्याला झाडावर बऱ्याच प्रकारचे डाग पडलेले आढळतात, त्याला स्कॉर्चिंग असंही म्हणतो आपण. तर हे आपण तपासून पाहिलं पाहिजे लिटमस पेपरनं की जर ॲसिडिक द्रावण तयार झालं तर त्याच्यात आपण कळीच्या चुन्याचं जे द्रावण आहे प्रमाण आहे ते आपण वाढवायचं आहे. त्याच्यामुळं आपण थोडंसं सावकाश आणि चौकस राहून हे द्रावण वापरलं पाहिजे. दुसरं जे आहे ते आहे बोर्डोपेस. तर बोर्डोपेस्ट ही आपण साधारणतः संत्रावर्गीय पिकतो किंवा आणखी आवळ्यासारखी पिकतो. याच्यामध्ये आपण खोडाला लावण्याकरता शिफारसित करत असतो. त्याच्यामध्ये 1 किलो मोडचूत आणि 5 लिटर पाणी याचं स्वतंत्र द्रावण तयार करायचं. 1 किलो कळीचा चुना आणि 5 लिटर पाणी त्याचं स्वतंत्र द्रावण तयार करायचं आणि दोन्ही द्रावण एकत्र तयार करायचे. एकत्र मिश्रण जर केलं जे तयार होईल ते बोर्डो पेस्ट. साधारणतः आपण जमिनीपासून 1 मीटर उंचीपर्यंत पिकाला आपण बोर्डो पेस्टचा वापर हा पेस्ट म्हणून करत असतो. विशेषतः संत्रावर्गीय पिकामध्ये जून आणि सप्टेंबरमध्ये आपण याची शिफारस करतो. त्याच्यामुळे आपल्याला डिंक्या किंवा फायटोफ्थोराचा प्रतिबंध याच्यामधून मिळतो. तर आपण अशा पद्धतीनं करणं गरजेचं आहे आणि शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच याचा वापर करावा. अन्यथा कधी कधी याचे दुष्परिणाम दिसतात. पण थोडंसं चौकस राहून पीक संरक्षण शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली याचा वापर करावा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

सिनेमा कट्टा विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर सिनेमा कट्टा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासिक

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026.
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8380016512.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: सकाळचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank.
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
8: रजतम लंबोदरम प्रियम अत्यंत पावनम
9: अक्षयम लभते पुण्यम दारिद्र्यम नैव जायते.
8: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
9: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
8: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
9: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
8: विश्वास नाशिककरांचा.
9: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासे.
10: नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते ढाई अक्षर प्रेम का या विषयावर. मंडळी, मागच्या या कार्यक्रमामध्ये आपण वनस्पतीशास्त्रज्ञ ल्युथर बर्बँक याच्याबद्दल ऐकलं होतं. तर त्याच्यावरचा माझा लेख एका मुंबईतील डॉक्टरांपर्यंत पोहोचला आणि मला त्यांचा फोन आला. डॉक्टर अकबर इनामदार हे त्यांचं नाव. ते सुफी पंथाचे असून आध्यात्मिक साधना करतात. ते मला म्हणाले की माझे एक गुरुबंधू अनेक वर्षांपासून असा प्रयोग करत होते, असा म्हणजे झाडांशी बोलण्याचा. डॉक्टर कपूर हे त्यांचं नाव. ते आपल्या बागेतील झाडं वृक्षवेलींशी बोलत असत. एकदा त्यांना काही कामासाठी 2 वर्ष कॅनडाला जावं लागलं. त्यावेळी जाताना ते आपल्या माळ्याला आपल्या बागेची काळजी घे असं सांगून गेले. माझ्या गैरहजेरीत माझ्या बागेची काळजी घे, झाडांना वेळच्यावेळी पाणी, खतं आणि मशागत करत जा असं त्यांनी त्या माळ्याला सांगितलं. आणि मग आपल्या कामासाठी ते परदेशी निघून गेले. 2 वर्षांनी ते परत आल्यानंतर जेव्हा आपल्या बागेमध्ये आले तेव्हा त्यांना बागेतील झाडं अक्षरशः आनंदानं नाचत आहेत असं वाटायला लागलं. झाडं डोलत होती, त्यांना आपल्या जागेवरून हालता येत नव्हतं, नाही तर त्यांनी डॉक्टर कपूर यांना मिठीच मारली असती. डॉक्टर कपूर यांनी हे सगळं पाहिलं आणि झाडांना त्या आनंदाचं कारण विचारलं. झाडं म्हणाली, तुम्ही परत आलात ना म्हणून आम्हाला खूप आनंद झाला आहे. डॉक्टर कपूर म्हणाले, अरे माझ्या गैरहजेरीत तुमची काही आबळ तर झाली नाही ना, माळ्यानं तुमची व्यवस्थित काळजी घेतली ना. झाडं म्हणाली, हो त्यांनी आमची काळजी घेतली, अन्नपाणी वेळच्या वेळी दिलं, पण फक्त एकाच गोष्टीची कमी होती. डॉक्टरांनी विचारलं, ती कोणती? झाडं म्हणाली, त्यानं आम्हाला सगळं दिलं पण प्रेम नाही दिलं. तो आमच्याशी प्रेमानं कधीच बोलला नाही, कधी प्रेमानं अंगावरून हात फिरवला नाही. मंडळी, इथं त्या डॉक्टर अकबर इनामदार यांनी सांगितलेला किस्सा संपला. मी सहज त्यांना एक प्रश्न विचारला. हा प्रश्न कोणाच्याही मनामध्ये येईल. मी म्हटलं, झाडं त्यांच्याशी एवढं बोलली आणि झाडांची भाषा त्यांना कशी काय कळली, हे जरा अविश्वसनीयच वाटतं नाही का? तेव्हा ते म्हणाले, माझे ते गुरुबंधू झाडांशी, त्यांच्या भावनांशी एवढे एकरूप झाले होते की त्यांना झाडांची भाषा समजू लागली होती. झाडं त्यांच्याशी आणि ते झाडांशी संवाद साधत असत. शेवटी सर्वांचा आत्मा एकच असतो. जी माणसं निसर्गाशी संवाद साधतात, एकरूप होतात, त्यांना निसर्गाची भाषा कळते. डॉक्टर इनामदार बोलले ते खरंच होतं. आपणही निसर्गाचा एक भाग आहोत, फक्त आपण ते विसरून गेलो आहोत. त्यामुळे निसर्गापासून आपण वेगळे पडलो आहोत. प्रेम ही एक उदात्त आणि वैश्विक भावना आहे. ती झाडांना, पशुपक्ष्यांना कळते, मग मानवाचा तर प्रश्नच नाही. झाडांना आपल्यासारखं व्यक्त होता येत नसेल, पण प्रेम त्यांनाही कळतं. भाषेचं वरदान माणसाला लाभलं आहे. पण प्रेम ही एक अशी भावना आहे की जी शब्दांशिवायही व्यक्त करता येते, अनुभवता येते. खामोशी या चित्रपटात गुलजार यांचं एक सुंदर गाणं आहे. हमने देखी है उन आँखों की महकती खुशबू, हाथ से छू के इसे रिश्तों का इल्जाम न दो, हे ते सुंदर गीत. या गीतात प्रेमाबद्दल सांगताना गुलजार म्हणतात,

0: मंडळी,
1: प्रेमाचं यापेक्षा सुंदर, उदात्त आणि पवित्र वर्णन क्वचितच आढळेल. या गीतामध्ये कवी म्हणतो की प्रेमाला व्यक्त होण्यासाठी कुठल्याही शब्दांची ध्वनीची आवश्यकता नाही. प्रेम म्हणजे अशी एक आगळी वेगळी शांतता. खरं तर शांतता म्हणजे आवाज, ध्वनीचा अभाव. पण ही एक अशा प्रकारची शांतता आहे की जी ऐकू शकते आणि तुम्हाला ऐकू येणार असेल तर खूप काही सांगून सुद्धा जाते. ना ये बुजती है, ना रुकती है, ना ठहरी है कहीं, या ओळीत प्रेमाचं, शांततेचं केलेलं वर्णन आत्म्याशी साधर्म्य दाखवणारं वाटतं. इथे मला गीतेतल्या एका श्लोकाची आठवण येते. गीतेमध्ये आत्म्याबद्दल म्हटलं आहे, नैनम छिंदंती शस्त्राणी, नैनम दहती पावक.

म्हणजे आत्म्याला शस्त्र नष्ट करू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, पाणी त्याला भिजवू शकत नाही, किंवा हवा त्यातील आर्द्रता ओलावा शोषून घेऊ शकत नाही. कारण आत्मा हा अवयवरहित आहे, अव्यक्त आहे. अवयव नसलेल्या गोष्टीवर शस्त्र, हवा, अग्नी, पाणी इत्यादींचा प्रभाव पडेल, पण आत्म्यावर नाही. त्याचप्रमाणे प्रेमावर, म्हणजे निरपेक्ष, निस्वार्थी, उदात्त अशा प्रेमभावनेला कोणी नष्ट करू शकत नाही. अशी सुंदर ही प्रेमाची भावना, जणू ईश्वरीय देणगी. म्हणून तर पुढच्या ओळीत गुलजार म्हणतात, नूर की बूंद है सदियों से बहा करती है. नूर म्हणजे ज्योती, प्रकाश, सौंदर्य. सूफी पंथात नूर हे परमेश्वराचं एक नावसुद्धा आहे. याच गीतात प्रेमाबद्दल सांगताना कवी पुढे म्हणतो, सिर्फ एहसास है ये रूह से महसूस करो. प्रेम म्हणजे फक्त जाणीव, ती अनुभवायची असते. प्रेम द्यायचं असतं, प्रेम घ्यायचं असतं. ते देणाऱ्याला किंवा घेणाऱ्याला दिसत नाही, पण खरं प्रेम असेल तर या त्या दोघांनाही ते जाणवल्याशिवाय राहत नाही. तेव्हा ईश्वरा एवढीच पवित्र ही प्रेमभावना आहे. कवी बी अर्थात कवी मुरलीधर गुप्ते आपल्या एका कवितेत प्रेमाबद्दल बोलताना म्हणतात, प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे. ढीगभर आशीर्वादाचे शब्द आणि एक पाठीवरून फिरणारा हात. आशीर्वादाचे शब्द लाख उदात्त असतील, पण पाठीवरून फिरणारा एक प्रेमळ हात सगळं काही सांगून जातो. सांत्वनाचे, आधाराचे कोरडे शब्द, पण त्यापेक्षाही आश्वासक प्रेमळ नजर, एखादा आपुलकीचा स्पर्श, एखादी मिठी खूप काही सांगून जाते. मी आहे ना हा भाव न सांगताही त्यात व्यक्त झालेला असतो. प्रेमानं शिकवणारे साने गुरुजी विद्यार्थ्यांना प्रिय असतात. खरा धर्म तेच आपल्याला सांगतात. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. कुसुमाग्रजांच्या कणा या कवितेत त्या विद्यार्थ्याला फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणून सांगणारा त्यांचा हात हवा असतो. परमेश्वराला तरी दुसरं काय हवं असतं? परमेश्वर आणि भक्त यांच्यात प्रेमाचं नातं असतं. त्या नात्यात, ज्या नात्यामध्ये बळजबरी असते, तिथं प्रेम कुठं असतं? जिथे स्वार्थ आला तिथे प्रेम कुठे असतं? खरं प्रेम हे निव्वळ शारीरिक कधीच नसतं. ते रंगरूपावर अवलंबून नसतं. आपल्या प्रिय व्यक्तीचा सगळ्या गुणदोषांसहित स्वीकार करतं ते प्रेम. कुठलीही अपेक्षा नसताना केलं जातं ते प्रेम. आजकाल आपण प्रेमाचा अर्थ फार मर्यादित करून टाकलाय. चित्रपट मालिकांमधून दाखवलं जाणारं प्रेम हेच खरं प्रेम असं आपल्याला वाटायला लागलंय. ते बेगडी प्रेम विसरून खरं प्रेम समजून घ्यायची गरज आज कधी नव्हे इतकी जास्त आहे. आमच्या घरातील माणसं, आमचे शेजारी, इथून सुरुवात करून हा प्रेमाचा परीघ विस्तारत गेला पाहिजे. आज आपण द वर्ल्ड इज अ ग्लोबल व्हिलेज असं म्हणतो, जग जवळ आलं असं म्हणतो, पण खरंच ते कितपत जवळ आलं आहे? जे जवळ आल्यासारखं वाटतं ते आभासी तर नाही ना? विश्व बंधुत्वाचा संदेश तर आपल्या संतांनी आधीच देऊन ठेवला आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हे विश्वची माझी घर ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. हे खूपच उदात्त भावना आहे. तिथपर्यंत पोहोचायला आपल्याला कदाचित वेळ लागेल, पण सुरुवात तर करूया. अन्यथा आपण कितीही शिकलो, कितीही प्रगती केली, तरी जोपर्यंत आपल्या सगळ्या व्यवहारात प्रेमाचा अंतर्भाव होत नाही तोपर्यंत सगळं निष्फळ आहे. संत कबीर म्हणतात, पुथी पडी जगमुआ पंडित भयानक होय, ढाई अक्षर प्रेम का पढे सो पंडित होय.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: या चित्रपटामधलं गीत आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी, आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले मुकेश आणि गीतकार एस एच बिहारी यांच्या आवाजात. हे गीत आहे एक बार मुस्कुरा दो या चित्रपटामधला आणि या गीताला संगीत दिलं आहे ओ पी नय्यर यांनी.

0: पैसे पाठवायचेत, तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात बेईमान या चित्रपटामधलं गीत. ऐकूया मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. वर्मा मलिक यांच्या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: क्या है?
1: अहो पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
2: बैरागी या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजामध्ये, आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

किशोर कुमार यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता ऐकूयात, बडे दिलवाला या चित्रपटामधलं. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूया. लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरात. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैलेलाल यांनी.

0: आजकाल एवढी गर्दी कशी काय? अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली खरं की काय, पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना? अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
0: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अग्निपरीक्षा या चित्रपटामधलं योगेश यांचं गीत किशोर कुमार यांच्या आवाजात. संगीतकार सलील चौधरी.
3: अचानक मुझे

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासिक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात ऐकूयात जसपाल सिंग आणि किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. आनंद बक्षी यांची ही गीतरचना. चित्रपट आहे ऑलराऊंडर आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हे गीत ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीतकार राजेंद्र कृष्ण, संगीतकार मदन मोहन आणि चित्रपट आहे चाचा जिंदाबाद.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात खुशबू या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत किशोर कुमार यांच्या आवाजात गीताला संगीत आहे राहुल देवबर्मन यांचं

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: असते या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. लक्ष्मीकांत पॅरेलाल यांच्या संगीताने सजलेलं स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात कलियुग और रामायण या चित्रपटामधलं. माया गोविंद यांची गीतरचना, संगीत दिला आहे कल्याणजी आनंदजी यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात शकील बदायनी यांच्या गीताला संगीत आहे नौशाद यांचं हे गीत आपण ऐकणार आहोत दिल दिया दर्द लिया या चित्रपटामधलं

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9%. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट
2: द्या. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात दुल्हन या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. या गीताला संगीताने सजवलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी, आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार यांच्या स्वरात.

0: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागलीय, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512.
2: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
3: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
3: हो आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
2: वा, आणखी काही खास?
3: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
4: ऐकूया मन्नाळे यांनी गायलेलं बंबई का बापू या चित्रपटामधलं गीत.
5: तक धुम बाजे.

0: आपण ऐकलं मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना सचिनदेव बर्मन यांच्या संगीत.
1: सिनेमा कट्टा विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर सिनेमा कट्टा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे किशोर कुमार यांच्या आवाजात बचपन या चित्रपटामधलं. हे गीतरचना आहे आनंद बक्षी यांची, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

तंत्रज्ञानाचे युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278. श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचं गीत आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात बोलकी बाहुली या चित्रपटामधलं हे गीत। संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी।

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकणार आहोत सामना या चित्रपटामधलं आरती प्रभू यांचं गीत रवींद्र साठे यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं

विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91300020888. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.

रसिक हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 11 सप्टेंबरच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. उपांत्य सामन्यात भारताचे पारडे जड. महिलांच्या आशिया करंडक स्पर्धेत 6 वर्षापूर्वी अंतिम सामन्यात बांगलादेशकडून भारताचा प्रभाव झाला असला तरी यंदाच्या स्पर्धेत उपांत्य सामन्यात हरमनप्रीत कौरच्या भारतीय संघाचे पारडे जड आहे. बांगलादेशमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर

0: भारत आणि बांगलादेशचे राजनैतिक संबंध ताणलेले आहेत. त्याचे पडसाद क्रिकेटच्या मैदानावरही उमटले आहेत. त्यामुळे येणारा सामना त्याला अपवाद ठरण्याची शक्यता कमी आहे. भारतीय पुरुषांचा बांगलादेश दौरा याच कारणामुळे वारंवार पुढे ढकलला जात आहे. पाकिस्तानप्रमाणेच भारतीय संघ बांगलादेश विरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळण्यास उत्सुक नाही. आगामी सामन्यात दोन्ही संघांची तुलना करता भारतीय संघ अधिक वरचढ आहे. भारताने गटातील सर्व सामने मोठ्या फरकाने जिंकले आहेत. पाकिस्तानला अवघ्या 55 धावात गुंडाळून भारताने आपली मक्तेदारी दाखवून दिली आहे. दुसरीकडे बांगलादेशला साखळी सामन्यात श्रीलंकेकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. भारतीय फलंदाजांना एकत्रितपणे अजूनही पूर्ण क्षमतेनुसार खेळ करता आलेला नसला तरी स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी धडाकेबाज फलंदाजी केली होती. आता वळूया पुढील बातमीकडे. राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या मुलाखती आता 21 ते 28 सप्टेंबर दरम्यान. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 मुलाखती प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पूर्वनियोजित वेळापत्रकात बदल करण्यात आला असून आता 21 ते 24 सप्टेंबर तसेच 26 आणि 28 सप्टेंबर 2026 रोजी मुलाखती घेण्यात येणार आहेत. आयोगाने या संदर्भातील सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. आयोगाने 5 एप्रिल ते 2 मे 2026 या कालावधीत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 लेखी परीक्षा घेतली होती. या परीक्षेचा निकाल 25 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला. निकालानंतर मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र प्रशासकीय कारणामुळे मुलाखतींच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घेऊन दिलेल्या तारखेला उपस्थित राहणे आवश्यक आहे. मुलाखतीची तारीख, वेळ आणि आवश्यक सूचनांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावरील अधिकृत माहिती तपासावी. मुलाखतीसाठी पात्र न ठरलेल्या उमेदवारांनाही निकालासंदर्भातील माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. मराठी सिनेमांना थिएटर मिळावे यासाठी प्लॅन. चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची ग्वाही. मराठी चित्रपटांना सिनेमागृहे मिळवून देण्यासाठी लवकरच प्लॅन आणणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली. रवींद्र नाट्य मंदिरात 62वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा झाला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती भीशांताराम जीवनगौरव पुरस्कार, अभिनेते दिग्दर्शक प्रसाद ओक यांना चित्रपती भीशांताराम विशेष योगदान पुरस्कार, ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना राज कपूर जीवनगौरव तर राणी मुखर्जी यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने गौरवण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीताचे आणि सलीम खान यांच्या संवाद लेखनाचे योगदान अधोरेखित केले. प्रसाद ओक आणि राणी मुखर्जी यांचेही त्यांनी अभिनंदन केले. महाराष्ट्र माझ्यासाठी फक्त एक राज्य नाही, ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. इथल्या मातीने मला ओळख दिली या शब्दात अभिनेत्री राणी मुखर्जी यांनी महाराष्ट्राशी असलेले ऋणानुबंध व्यक्त केले. स्वर्गीय राज कपूर यांच्या नावाने पुरस्कार मिळणे हे भाग्य असल्याचे सांगत त्यांनी हा सन्मान महाराष्ट्रातील रसिक कलाकार आणि तंत्रज्ञांना अर्पण केला. आता वळूया पुढील बातमीकडे. काळाराम मंदिरात किरणोत्सवाची चाहूल. नाशिकमध्ये सूर्यकिरणांनी उजळले गर्भगृह. नाशिकच्या ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात यंदाच्या किरणोत्सवाची चाहूल लागली असून सकाळच्या कोवळ्या किरणांनी गर्भगृहात प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. मंदिराच्या वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्य रचनेतून येणाऱ्या नैसर्गिक प्रकाशाने गर्भगृह उजळून निघाले. प्रकाश योजना बंद असतानाही मुख्य प्रवेशद्वारातून येणाऱ्या सूर्यकिरणांमुळे काळ्या पाषाणातील प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या आकर्षक वस्त्रे आणि अलंकारांनी सजलेल्या मूर्तींचे दर्शन अधिकच मनमोहक होत होते. काळाराम मंदिराची रचना अशी आहे की वर्षातील विशिष्ट दिवसात सूर्यकिरणे टप्प्याटप्प्याने गर्भगृहातील मूर्तीपर्यंत पोहोचतात. सूर्याची दिशा आणि किरणांचा कोन बदलत गेल्यानंतर किरणोत्सवाचे दृश्य अधिक स्पष्ट होणार आहे. हवामान स्वच्छ राहिल्यास सप्टेंबरच्या उत्तरार्धात सूर्यकिरणे थेट श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्तीवर पडण्याचा दुर्मिळ सोहळा अनुभवता येणार असल्याने सकाळच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
2: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
1: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
2: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
1: म्हणजे
2: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
1: ते कसं काय?
2: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
1: हो लगेचच कॉल करतो.
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत देवादूची सोन्याची जेजुरी या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनं,
2: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते.
1: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
2: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
1: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
2: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासे.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात ज्योतिबाचा नवस या चित्रपटामधलं जगदीश खेवडकर यांचं गीत उषा मंगेशकर यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: नमस्कार, मी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम बोलतोय. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात हे गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं. ऐकूया संगीतकार सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या आवाजात चित्रपट कार्तिकी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2626 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत प्रेम आंधळा असतं या चित्रपटामधलं.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट
2: द्या. जगदीश खेबुडकर यांचं आशा भोसले यांनी गायलेलं शेवटचा मालुसरा या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचं.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत. ग दि माडगुळकर यांचं आशा भोसले यांनी गायलेलं. गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी. आणि हे गीत ऐकूयात गुरुकिल्ली या चित्रपटामधलं.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत ग दे माडगुळकर यांचं गीत जिव्हाळा या चित्रपटामधलं गीताला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी आणि हे गीत ऐकूयात सुधीर फडके यांच्या आवाजात
3: जिव्हाळा

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे लता मंगेशकर यांनी गायलेलं कन्यादान या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागलीय, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुमन कल्याणपुरी यांनी गायलेलं ग दे माडगुळकर यांचं गीत. एकटी चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचं. लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं. आणि हे गीत ऐकणार आहोत गाठ पडली ठकाठक या चित्रपटामधलं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता माळी. तुम्ही मला ऐकताय रेडिओ विश्वासवर 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत संगीतकार सुधीर फडके यांच्यासोबत आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत झेप या चित्रपटामधलं.
3: मथुराणी तुला सांगू का

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात तांबडी माती ह्या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीताला संगीत आहे आनंद घन यांचं.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. हे गीत जीवनाचे या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत. गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत शांता शेळके यांचं. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे महानंदा या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि हे गीत ऐकूयात झाला महार पंढरीनाथ या चित्रपटामधलं.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटोरिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षण

0: शिक्षक व्यावसायिक वाहन कर्ज रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508. विश्वास बँक व्यवसाय प्रगतीची साथी.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत रामराम पाहुण या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत आहे गायिका लता मंगेशकर यांचं.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं. लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

0: आपली फरमाइश. श्रोतेहो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
1: गाणे गा रे, गाणे गा.
2: रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. आणि आता मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात, शांता शेळके यांचा महानंदा या चित्रपटामधलं गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: कार्यक्रमात आता ऐकूयात अशीच एक रात्र होती या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी आणि हे गीत ऐकूयात सुलोचना चव्हाण आणि शंकर घाणेकर यांच्या आवाजात.
1: अग तिंदा तिंदा कशाला दावतीस भायार पंता नखराग धान्या वाघाच मांजर झालं भवऱ्याचा झालाय भवरा ग ग ग ग ग माझे राणी. पोरी सोडून बायको ही केली देखनी गुली मोरची.

कार्यक्रमातलं हे गीत आहे राजेश मुजुमदार यांचं. ऐकूया उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत नवरे सगळे गाढव या चित्रपटामधलं गीत.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: रजतम लंबोदरम प्रियम अत्यंत पावनम,
8: अक्षयम लभते पुण्यम दारिद्र्यम नैव जायते।
7: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
8: आणि म्हणून ती शुद्ध हवी।
7: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
8: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
7: विश्वास नाशिककरांचा।
8: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक।

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: नमस्कार रसिको, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पशुधन या कार्यक्रमात. सादर करते आहेत DL रामटेके. तेव्हा आस्वाद घेऊया या कार्यक्रमाचा.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आपण आपल्याकडे जनावरे पाळतो, पण पाळत असताना जो त्यांना लागणारा चारा आणि खाद्य यासंबंधीची बऱ्याचशा पशुपालकांना बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात. त्या संदर्भामध्ये थोडंसं आपण जाणून घेऊया. दरवर्षी येणाऱ्या चाऱ्याच्या दुष्काळाशी सामना करण्याकरता पशुपालकांनी काही नियमांचे पालन करणे अत्यंत जरुरीचे. यामध्ये चाऱ्याची टंचाई टाळण्याकरता कडबा किंवा कोणताही चारा देताना त्याची कुट्टी करून द्यावी. कुट्टी करण्यासाठी कडबा कुट्टी यंत्राचा वापर केल्यास वेळ व श्रम वाचतील. कुट्टी केल्याने मूल्यवान अशा चाऱ्याची नासाडी होत नाही, तसेच साठवणूक करणे सोयीचे होते. कमी जागेत मूल्यवान अशा चाऱ्याची नासाडी होत नाही, तसेच साठवणूक करणे सोयीचे होते. कमी जागेत जास्त चारा मावतो, पाणी लागून खराब होण्याची शक्यता नसते, पोषण मूल्य टिकून राहतात, पाचकता कमी होत नाही. चारा उघड्यावर ठेवल्यास गंजी किंवा गुडाला आग लावून चारा नष्ट होण्याची भीती राहत नाही. कमी चाऱ्यात जास्त गुरे पाळली जाऊ शकतात. चारा जास्त काळ पुरतो. टंचाईच्या काळात चारा विकत घ्यावा लागत नाही. यामुळे पर्यायाने शेतकऱ्यांचं पैशाची पण बचत होऊ शकतो. यामध्ये शेतकरी बंधूंनो, गव्हाचा गवांडा तसेच धानाचे तंदीस बरेच शेतकरी जाळून टाकतात. ते जाळून न टाकता त्यावर युरियानी प्रक्रिया करून सकस बनवावे व चारा म्हणून उपयोगात आणावा. यासाठी 5 किलो युरिया 70 लिटर पाण्यात विरघळून बारीक तुकडे केलेल्या 1 क्विंटल गवांड्यावर किंवा तनसीवर शिंपडून हाताने चांगले कालवून गव्हाणीत अथवा एखाद्या कोपऱ्यात अगदी घट्ट दाबून चारी बाजूने मेन कापड झाकून हवाबंद करावे. 3 आठवड्यांनी ही प्रक्रिया पूर्ण होते. अशा रीतीने प्रक्रिया केलेला गवांडा गुरांना खाऊ घालावा. दुष्काळ परिस्थितीत किंवा चारा टंचाईच्या काळात असा चारा खाऊ घालण्यास उपयुक्त ठरेल. युरियाच्या प्रक्रियेमुळे गवांडा मऊ होतो, त्याची चव व पाचकता वाढते, तसेच प्रथिनाचे प्रमाण वाढून सकसता वाढते. प्रक्रिया केलेल्या गवांड्यासोबत थोडी ढेप अथवा थोडा हिरवा चारा मिसळून दिल्यास साधारणपणे 3 ते 4 लिटर पर्यंत दूध देणाऱ्या गाई म्हशींना अलप अथवा खुराक देण्याची गरज भासत नाही. त्याचप्रमाणे वाढलेला चारा देताना साधारणपणे 50 ग्रॅम मीठ पाण्यात विरघळून 8 ते 10 किलो चाऱ्यावर शिंपडावे. यामुळे चारा मऊ होऊन चाऱ्यामधला एक चविष्टपणा वाढतो आणि जनावरे आवडीने चारा खातात. ढेप किंवा भरडा देताना साधारण 8 ते 10 तास अगोदर पाण्याने ओलसर करून मगच खाऊ घालावा, म्हणजे त्याची पाचकता वाढते. सर्व प्रकारच्या जनावरांना दररोज मुठभर खनिज मिश्रण अलप किंवा खुराकातून नियमित द्यावे, म्हणजे खनिजाच्या कमतरतेमुळे उद्भवणारे रोग

0: व उत्पादकतेवर होणारा विपरीत परिणाम आपल्याला टाळता येतो. गाभण दुभत्या जनावरांना व बैलांना गरजेनुसार खाद्य मिश्रण देणे जरुरीचे आहे. गर्भापनाच्या शेवटच्या 3 महिन्यात आहाराकडे विशेष लक्ष द्यावे, म्हणजे सुदृढ वासरे जन्मास येतील आणि दूध उत्पादनात वाढ होईल. त्याचप्रमाणे गवानीत गुरांच्या पुढे खनिज चाटण विटा, ज्याला आपण मिनरल ब्रिक्स म्हणतो, टांगून ठेवाव्यात, म्हणजे गुरे पाहिजे तेव्हा वीट चाटून खनिजाची पूर्तता करून घेतात. त्यामुळे हाडे खाणे हा प्रकार टाळता येतात. 12 महिने रानात चरवायला जाणाऱ्या जनावरांच्या गवानीत पूरक आहार म्हणून युरोमोल म्हणजे चाटण वीट टांगून ठेवावी, म्हणजे गुरे हवी तेव्हा वीट चाटून अन्नद्रव्याची पूर्तता करून घेतात. या चाटण विटेमुळे जनावराची भूक वाढते, चारा चांगला पसतो आणि उत्पादनात वाढ होते. बैलांना वारंवार तेल पाजू नये. तेल पाजल्याने बैलाची चारा पचवण्याची क्षमता कमी होते व भूक मंदावते. म्हशी चारा खात नाहीत म्हणून फाशी फोडण्यासारखे अघोरी कृत्य करू नये, त्यामुळे म्हशींना गंभीर इजा होऊ शकते. यापेक्षा पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा.
1: तर मंडळी, आता वेळ झालीये इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात कांचन गंगा या चित्रपटामधलं बीना खडेकर यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं.

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888.
1: या कार्यक्रमातलं हे गीत आहे महानंदा या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: तुमचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे, मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत. गीताला संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलं आहे आणि हे गीत आहे रूप पाहता लोचनी या चित्रपटामधलं.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासिक
2: बादल पे पाँव है या झूठा गाँव है अब तो भाई चल पड़ी अपनी
3: रसिक हो नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज आणि मी आहे आरजे श्रद्धा अर्थातच वारली चित्रकलेवरची जी श्रद्धा अशी आरजे श्रद्धा रसिक हो रेडिओ विश्वासच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना भेटत असतो त्यांच्याशी गप्पा मारत असतो त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो आणि ह्याच अनुषंगाने आज माझ्याशी गप्पा मारायला नाशिकमधल्या सुप्रसिद्ध ENT सर्जन डॉक्टर ऋषिका पटेल ह्या आज आपल्याशी गप्पा मारायला आलेत त्यांची खास ओळख म्हणजे त्यांनी आयर्न मॅन कॉम्पिटिशन जिंकलेली आहे एक आयर्न मॅन होण्याचा प्रवास एक स्वतः ENT असून सुद्धा हा एकूणच सगळाच रंजक प्रवास असणार आहे तर त्याच अनुषंगाने आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत पण गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते मॅडम खूप खूप मनापासून स्वागत तुमचं
4: नमस्कार थँक्यू सो मच
3: आणि सगळ्यात आधी तर अभिनंदन तुम्ही ही कॉम्पिटिशन जिंकला एक ऐतिहासिक कामगिरी आपण ज्याला म्हणूया अशी तुम्ही पूर्ण केलेली आहे
4: थँक्यू सो मच तुम्ही इतका मोठा हे करताय बट मी आयरन मॅन कम्प्लीट केली आणि डिफिकल्ट होती पण झाली आणि यात हे सगळे तुम्ही जे मला अभिनंदन देताय त्याच्यासाठी खूप खूप आभार
3: नक्कीच सुरुवातच मला अशी करायची की एकतर ENT सर्जन मुळात डॉक्टर व्हावं असं काय वाटलं घरात तसं काही वातावरण होतं का
4: घरी कोणी डॉक्टर नव्हता म्हणून माझे सगळ्या पॅरेंट्सची की आजी नातेवाईकांची असे होते की ही खूप स्टडीजमध्ये सिन्सिअर आहे तो याने मेडिसिन करावा आणि म्हणून मी मला चांगले मार्क्स मिळाले आणि मेडिसिनमध्ये ॲडमिशन मिळाला तर तेव्हा लक्षात आलं की हे आणि जेव्हा MBBS केला तेव्हा लक्षात आलं की आपल्याला सर्जरी करायचं आणि माझे मार्क्स मिळाले तर मी मग ENT सर्जरी चूज केला
3: आणि किती वर्षापासून आपण प्रॅक्टिस करताय
4: मी ENT मागचे 12-13 वर्षापासून प्रॅक्टिस करते
3: बर मग सगळं व्यवस्थित चालू असताना किंवा करिअर एकदम छान चालू असताना सडनली हा असा काय टर्निंग पॉइंट आला की ज्याचं तुम्हाला असं वाटलं की आपण अशा कुठल्या तरी कॉम्पिटिशनमध्ये सहभाग घ्यावा
4: ओके सो ऍक्च्युली हे टर्निंग पॉइंट आत्ताचं नाही आहे खूप आधीचं मी जेव्हा पास झाले आणि त्यानंतर जेव्हा प्रॅक्टिसच्या याच्यात लागले आणि सगळी धावपळीत लागले मी माझ्या हेल्थला खूप दुर्लक्ष केलं होतं आणि या दुर्लक्षात मी ऑलमोस्ट 90 kg झाली इन 2018 तेव्हा लक्षात आलं की आपल्याला वजन कमी करणं भाग आहे तर तेव्हा मी हळूहळू थोडा वॉक चालू केले रन्स चालू केले आणि हळूहळू टिल 23 मला असं जाणवलं की आपण इतक्या वर्ष आपला जे अभ्यास होता MBBSचा अभ्यास होता की MS चा अभ्यास ज्याच्यात वी कुड नॉट डू द फिजिकल ऍक्टिव्हिटी आपल्याला करता नाही आली तर चला आपल्या इथे वी शुड डू रनिंग आणि नाशिकचा एन्व्हायरमेंट इतका छान होता की सगळे काही ना काही कम्युनिटी फिटनेसची होती तर मी असं रनिंग सायकलिंग असं सुरू केलं तर 23 माझी फर्स्ट हाफ मॅरेथॉन झाली आणि त्यानंतर मला असं मोटिवेशन मिळत राहिलं की नाही आपला एक नंतर एक करावा तो मी काही दुसरी 2-3 हाफ मॅरेथॉन्स केली मग एक फुल मॅरेथॉन केली आणि तेव्हाच माझा जे ग्रुप आहे स्ट्रायकिंग स्ट्रायडर त्यांनी 24 आम्ही ठरवला की कोल्हापूर बर्गमॅन ट्रायथलॉन करायची तो तेव्हा खूप ग्रुप होता तर तेव्हा हाफ ती बर्गमॅन कोल्हापूर इज लाईक अ हाफ आयरन मॅन तर त्याच्यात पण स्विमिंग रनिंग सायकलिंग हे होतो पण सगळं खूप आधी डिस्टन्स 1.9 km स्विमिंग 90 km सायकलिंग आणि 21 km रनिंग तर आम्ही सगळ्यांनी ते केली आणि तो कम्प्लीट झाली तर त्यानंतर असं वाटलं की ठीक आहे आपण एक एक टप्प्याने पुढे जाऊया त्यानंतर पुढच्या वर्षी मी परत एक आयरन मॅन 70.3 गोवा केली तो कॉन्फिडन्स आला आणि की ठीक आहे आणि खूप सगळे जे जुने आयरन मॅन आहे त्यांना माझ्या ग्रुपमध्ये जसे प्रशांत डबरी सर महेंद्र छोरिया सर त्यांना म्हटलं की नाही तू आता फुलसाठी रजिस्टर कर मग मी November 25 फुल साठी रजिस्टर केला आणि त्याची तयारी February 26 केली आणि आय टुक इट एज अ चॅलेंज की आपल्याला फिटनेस साठी पण काय करायचं आहे आणि आपला करिअर पण बॅलन्स करायचा आणि तो झाला मग
3: आता याची तयारी तर तुम्ही सांगितली की कशा कशा एक एक टप्प्याने आपण पुढे गेलात पण आयर्न मॅन फुल ही नेमकी कॉम्पिटिशन कुठे होते त्याचं रजिस्ट्रेशन कसं केलं जातं आणि त्याचे काही नियम असतात का त्याबद्दल पण थोडं सांगा.
4: ओके, तो आयरन मॅन कॉम्पिटिशन बेसिकली एक ट्रायथलॉन कॉम्पिटिशन आहे. ट्रायथलॉन म्हणजे स्विमिंग, सायकलिंग, रनिंग. हे आपला फुल आयरन मॅन डिस्टन्स जे असतो त्याच्यात स्विमिंग 3.8 किलोमीटर्स ओपन वॉटर, म्हणजे का तो लेकमध्ये करायला लागतं का तो सीमध्ये, त्यानंतर फॉलोड बाय सायकलिंग, ते 180 किलोमीटर्स असतो, आणि फॉलोड बाय फुल मॅरेथॉन 42 किलोमीटर्स. हे सगळ्याचं इफ आपण सम केली तर 226 किलोमीटर्स तुम्हाला एक वेळात करायचं असतं. आता याच्यात असं असतं की जे स्विमिंग आहे ते तुम्हाला 2 तास 20 मिनिटात फिनिश करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला स्विमिंग प्लस सायकलिंग ते 10.5 तासात संपवायचं असतो, आणि स्विमिंग, सायकलिंग आणि शेवटची जे रन आहे फुल मॅरेथॉनचं ते तुम्हाला 17 तासात संपायचं असतं. आता इंडियामध्ये सध्या फक्त हाफ आयरन मॅन असते. हे आयरन मॅन कॉम्पिटिशन जगात खूप सारे ठिकाणी होते, की तायवानमध्ये होते, व्हिएतनाम, मलेशिया जसे एशियाची कंट्रीज आहे, ऑस्ट्रेलियामध्ये होते, साऊथ आफ्रिका, मग युरोपचे खूप सारी कंट्रीज होते, अमेरिका, साऊथ अमेरिकामध्ये होते. तर तुम्हाला रजिस्टर करायचं असतं तर ते साईटवर जाऊन तुम्हाला रजिस्टर करायला पाहिजे. आणि त्याच्यात हे नाही तुम्ही रजिस्टर करू शकता, पण हे फक्त रजिस्टर करण्यासाठी पण खूप डिफिकल्ट लोकांना हे वाटते, अँड इट इज वन ऑफ द टफेस्ट एन्ड्युरन्स रेस इन द वर्ल्ड.
3: बर, आता अर्थातच ही तुमची जी कॉम्पिटिशन झाली ती कुठल्या देशात झाली?
4: माझी ही जी कॉम्पिटिशन झाली ही युरोपमध्ये एस्टोनिया नावाच्या देशात झाली, आणि तिथली कॅपिटल टॅलिन आहे, तिथे झाली.
3: बर, हा आता आपण जेव्हा प्रॅक्टिस करणार तर ती भारतामध्ये तिथल्या त्यात नाशिकमध्ये करणार, पण ऍक्च्युअल जे लोकेशन आहे कॉम्पिटिशनचं तिथलं वेदर कम्प्लीट वेगळं असणार, मग तिथे गेल्यावरती तिथलं वेदर सूट व्हायला काही त्रास झाला?
4: ऍक्च्युअली हा मला मी जेव्हा रजिस्टर केलं होतं आणि रेसेस जेव्हा बघितली होती, तो मी हे जेव्हा रजिस्टर केली तर याचा वेदर छान आहे असं म्हणून रजिस्टर केली. बट अनफॉर्च्युनेटली ज्या दिवशी रेस होती त्या दिवशी टॅलिनमध्ये खूपच पाऊस होता आणि खूप थंडी झाली होती, तर हे माझ्यासाठी खूप मोठा चॅलेंज झाला होता, कारण की स्विमिंग आम्हाला फॉगमध्ये करायला लागला, इवन जे सायकलिंग और रनिंग होता त्याच्यात खूप पाऊस पडला, तर कंटिन्युअसली आम्ही एक तो ओले होतो आणि दुसरा की टेम्परेचर फॉल पण खूप झाला, आणि रात्री मतलब साधारण 9 to 10 degrees पर्यंत टेम्परेचर झालं, तर हे माझ्यासाठी खूप मोठा हर्डल होता. कारण की नाशिकमध्ये मी जे प्रॅक्टिस केली होती ते समर मंथ्समध्ये केली होती आणि तिथे कम्प्लिटली कोल्ड. बट रेस डेचा आय थिंक ऍड्रेनालिन वेगळाच असतो आणि काही असता तुम्ही पूर्ण करता ते.
3: क्या बात है. ही कॉम्पिटिशन सुरू असताना मध्ये थोडंफार काही ब्रेकफास्ट सारखं किंवा काही ड्रिंक्स सारखं असं काही घेण्याची परमिशन असते, ते कसं असतं?
4: हा असते. याच्यात बेसिकली आम्ही आमचा न्यूट्रिशन सपोर्ट जे असतो ते कॅरी करू शकतो. तिथे न्यूट्रिशनल सपोर्टचे स्टेशन्स पण असतात, तर जेव्हा आम्ही स्विमिंग टू सायकलिंग जातो तो बेसिकली एक त्याला ट्रान्झिशन 1 म्हणतात और T1 म्हणतात. तर तिथे तुम्हाला सपोज तुमची जे काही आता मी स्विमिंग एक वेगळ्या वेटसूट मध्ये ते चेंज करून मला सायकलिंगचे जे शूज घालायचे की बाकी सगळी गोष्टी जे लागते ते चेंज करू शकते आणि देअर आय कॅन कीप माय फूड. पण बेसिकली हे रेसेस जेव्हा करतात तेव्हा तुम्ही खूप जास्त नाही खाऊ शकत. बेसिकली आपला जसं आता मी माझ्या आईच्या केलेले लाडू, मग थोडा खजूर वगैरे जे होतं ते केलं, आणि मध्ये मध्ये आम्हाला एनर्जी जेल्स आणि जे इलेक्ट्रोलाइट्स असतात ते आम्ही घेतो, आणि प्रत्येक 20-30 किलोमीटरला एक न्यूट्रिशन हायड्रेशन सपोर्ट पण असतो सायकलिंगला, तर ते आम्ही घेतो. तसंच सायकलिंग आणि रनिंग मधला पण T2 एक असतो जेव्हा चेंज करायचं, तर देअर ऑल्सो तुम्ही तुमचा सामान ठेवू शकता, आणि मग जेव्हा तुम्ही 42 किलोमीटर्सचा रन करता तिथे पण 2.5 to 3 किलोमीटरच्या अंतराने त्याने हायड्रेशन सपोर्ट ठेवलेला असतो, तर दॅट तुम्ही हळूहळू तुम्हाला जे वाटतं तुम्ही खाऊ शकता. फ्रुट्स असता, ड्रिंक्स असता, काही ठिकाणी बिस्किट्स असता, की सगळं तुम्ही खाऊ. पण हा सॉलिड फूड असं जेवण सारखा त्या दिवशी तुम्ही नाही करू शकत.
3: बर, तिथे सोबतचे सहभागी किती होते आणि त्यामध्ये आपण जिंकू असं सुरुवातीला आपण वाटलं होतं का?
4: तो मला असं मतलब थोडी टेन्शन होतं की हे संपेल की नाही, पण तयारी केली होती तर म्हणून वाटलं होतं की एक कॉन्फिडन्स पण होता की होईल. आपण तयारी केली पण वेदरमुळे थोडा एन्झायटी झाली होती की होईल की नाही झाला. आणि साधारण तुम्ही विचारता पार्टिसिपंट्स, तो टोटल यामध्ये 1936 लोकांना पार्ट घेतला होता वेगळे वेगळे देशाचे. तो इंडियाचे काही 25 लोक होते, मतलब दुसरे दुसरे प्रांताचे, आणि फिनिश काही 1556 की असे काही लोकांची झाली. आणि मला माझी संपली याच्यातच खूप आनंद आहे.
3: आपण बऱ्याच ठिकाणी असं बघतो की बायकांसाठी किंवा महिलांसाठी नियम वेगळे असतात, तर ह्या कॉम्पिटिशनचं पण तसं काही असतं का?
4: नाही, महिलांसाठी आणि पुरुषांसाठी याच्यात सारखेच नियम आहे. त्याच्यात काही डिस्काउंट नाही आहे टायमिंगचा की काही, आणि तुम्हाला तितकीच मेहनत द्यावी लागते. आणि कधी कधी असं पण वाटतं की महिलांना थोडे जास्त पण एफर्ट्स घ्यावा लागतं.
3: बरोबर, मला खूप छान वाटलं तुम्ही इतकी मेहनत घेतली ह्या स्पर्धेसाठी. बरं, हे सगळं करत असताना घरच्यांचा किंवा कुटुंबाचा सपोर्ट कसा होता?
4: माझे पॅरेंट्सने मला खूपच सपोर्ट केला की हे जे करायचं असेल तो तू जा. मी जेव्हा माझ्या बाबांशी बोलले की पप्पा असं असे आयरन मॅन करायचं आहे, आणि एक वेळ असा पण चान्स आहे की मी फेलच होईल, तर माझे बाबा म्हणाले नक्की जा, फेल झाली तरी तुला एक एक्सपिरियन्स होईल. आणि त्यांनी मला खूप सपोर्ट केला. माझी आई माझ्यासाठी आयरन मॅन साठी जे डब्बा वगैरे जे काही प्रोटीनचा होता त्याने केला. आणि माझा भाऊ रेसला सपोर्ट करण्यासाठी अमेरिकात असतो, तो मला तिथे सपोर्ट करायला आला होता की तो इतका काही मोठा करतो. तो माझी जवळची फॅमिली आणि दूर दूरचे जे लोक सगळ्यांनी मला सपोर्ट केला. माझा फ्रेंड सर्कल वगैरे सगळ्यांनी म्हटलं नाही ट्राय कर काय होईल जास्त जास्त फेलियर होईल, पण फॉर्च्युनेटली आणि त्यांची ब्लेसिंग आणि आशीर्वाद मुळे माझा संपली ही आयरन मॅन मध्ये.
3: वा, पुढचं टार्गेट काय आहे किंवा स्वतःला तुम्ही अजून पुढे कुठल्या ठिकाणी बघता?
4: आता मला हा फ्युचर मध्ये अजून करायची आहे, पण आता इमिजिएटली नाही, मी थोडा ब्रेक घेईल कारण की मला करिअरवर पण थोडा फोकस करायचा आहे. बट मला हा कोणी आणखीन कोणी फिमेल्स जे नाशिकची असेल ज्यांना हे करायची असेल मला त्यांना मदत करायला आवडेल. आणि मला असं वाटतंय की आणखीन फिमेल्सने याच्यावर पार्ट घ्यावा आणि जास्त लोकांपर्यंत आपल्याकडे आय मीन नाशिक मे ज्यादा से ज्यादा आहे.

0: विमेन होने चाहिए, मतलब वो भले आयरन मैन है वो टाइटल, बट अपने यहाँ बहुत सारे विमेन है ऐसी जो आयरन मैन कर सकती है.
1: नक्कीच. बरं, डॉक्टरी पेशात असल्याचा फिटनेससाठी किंवा ह्या कॉम्पिटिशनसाठी काही फायदा झाला?
0: डॉक्टर असल्यामुळे मला जे आमचे जे फिटनेस बेसिकली जे आमची फिजिओलॉजी आहे की बायोलॉजी आहे त्याला अंडरस्टँड करण्यात मला खूप फायदा झाला, की आय कुड अंडरस्टँड की आपली बॉडीमध्ये काय बरोबर आहे, किती आपण सहन करू शकतो आणि किती आपल्याला कोणता वर्कआउट चुकतंय, हे याचा मला जस्ट बिकॉज मी मेडिकल जो होते तो मला हे झालं. अँड बिकॉज मी माझी बॉडीला रिस्पेक्ट केला हे सगळे हार्ड वर्कआउट्समध्ये की वगैरे, मला इंजरी फ्री मी हे करू शकली. आणि मला हे पण माहिती होतं ऍट द एंड की आपली लिमिट्स किती, आपण किती आपल्याला करायचं असेल मोठं, पण एट द एंड ऑफ डे एक बायोलॉजिकल लिमिट असते प्रत्येक ह्युमनची अँड वी हॅव टू रिस्पेक्ट दॅट.
1: वा, मस्तच. जाता जाता सगळ्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना काही सल्ला द्यावा असं वाटतो?
0: आता हे आयरन मॅनची एक टॅगलाईन आहे, एनिथिंग इज पॉसिबल. सो बेसिकली मी कोणा सगळ्यांना हे सांगेल की इफ यू वॉन्ट टू डू समथिंग त्याच्यावर तुम्ही डाऊट नका करा, त्याच्यासाठी एफर्ट्स करा. आणि इम्पॉसिबल टास्क असेल बट इफ तुम्ही मेहनत आणि डेडिकेशनने केला तर ते होईल. आणि येस, एनिथिंग इज पॉसिबल.
1: वा, मस्तच. एकूणच आपण आपल्या नाशिकचं नाव तर मोठं केलंच, भारताचंही केलं, आणि आज आपण इथे आलात आणि ही सगळी माहिती इतकी छान सांगितली, आपला संपूर्ण प्रवास सांगितला, अर्थातच तो प्रेरणादायी आहे. अनेकांना याच्यातून मोटिवेशन मिळालं असेल असं म्हणायला काही हरकत नाही. पुढील सगळ्या मनोकामना लवकरात लवकर पूर्ण हो आणि असंच आपण वेगवेगळ्या कॉम्पिटिशन जिंकत राहो आणि आमच्याशी गप्पा मारायला पुन्हा पुन्हा येत राहो अशा सदिच्छा देते आणि आत्तापुरतं इथेच थांबते. धन्यवाद.
0: थँक यू सो मच रेडिओ विश्वास फॉर हॅव्हिंग मी हियर.
1: तर मंडळी, आज आपण गप्पा मारल्या डॉक्टर ऋषिका पटेल यांच्याशी, ज्यांनी 22 ऑगस्ट 2026 रोजी एस्ट्रोनियातील टॅलिन या ठिकाणी फुल डिस्टन्स आयन ट्रायथलॉन यशस्वीरित्या पूर्ण केली आणि आज आपण त्यांच्याशी गप्पा मारल्या. पण कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत पाटलाची सून या चित्रपटामधलं आशा भोसले आणि सहकार्याने गायलेलं कवी संजीव यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: शांता शेळके यांचं गीत पवनाकाठचा धोंडी या चित्रपटामधलं गीत. लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: माझ्या शेजारी येऊन बसता, हवं नग काहीच न पुसता।
1: अग बाया,
0: अरे हट, तुम्ही नुसतेच गालात हसता, अव गालात हसता।
1: अग ग ग ग ग ग

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16500 आणि 8300 नव्या स्वप्नांसाठी विधवा, घटस्फोटी, परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.
2: कार्यक्रमात आता ऐकूया साधी माणसं या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात, योगेश यांची शब्दरचना. गीताला संगीत आहे आनंद घन यांचं.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक।
2: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मंडळी, आपल्याला तर माहितीच आहे जर्मन आणि फ्रेंच या दोनही भाषा ऑनलाईन पद्धतीने शिकवल्या जातात आणि ह्याचा पुढाकार घेतला तो शैलेश लेले सर आणि त्यांच्या संस्थेने. या अनुषंगाने आपण विविध व्यक्तींशी गप्पा मारत असतो, त्यांचा अनुभव जाणून घेत असतो आणि त्याच निमित्ताने आज माझ्याशी जोडल्या गेलेल्या आहेत जिल्हा परिषद शाळा शिंदेपडळ तालुका हवेली जिल्हा पुणे येथून आशा सूर्यकांत तेवरडिया मॅडम. तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांचा अनुभव जाणून घेणार आहोत. मॅडम, गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी तुमचं स्वागत करते, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: धन्यवाद
0: मॅडम. तर सगळ्यात आधी तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्हाला शिक्षिका व्हावं असं का वाटलं?
1: शिक्षिका होणं म्हणजे इतर मी पाचवीला असताना म्हणजे त्या वर्गातली माझी आठवण आहे की माझ्या इंग्लिशच्या शिक्षिका इतक्या सुंदर शिकवायच्या मला. मी पुणे मनपाच्या शाळेत होते पण त्यांचं शिकणं बघून मला असं वाटायचं की मी जर उद्या मोठी काही झाले तर मी शिक्षिकाच होणार आणि ते पण इंग्लिशचीच असं. म्हणजे त्या

0: यायला मी ठरवलं होतं. त्याच्यामुळे म्हणजे ते डोक्यातच होतं माझ्या की आपल्याला शिक्षिका व्हायचं आहे म्हणून वगैरे असं.
1: अच्छा बर, म्हणजे तुमच्या शिक्षिकांचा आदर्श तुमच्या डोळ्यासमोर होता आणि म्हणून तुम्ही स्वतः सुद्धा शिक्षिका झालात.
0: हो अगदी अगदी.
1: बर बर, आणि तुम्ही सुद्धा मुख्य विषय इंग्रजीच निवडला का?
0: हो हो, माझं ग्रॅज्युएशनचा विषय इंग्लिशच आहे, एमए इंग्लिश आहे माझं.
1: बर बर. अच्छा, किती वर्ष झाले तुम्ही शिक्षिका म्हणून कार्यरत आहात?
0: मला 29 वर्ष पूर्ण झाली नुकतेच.
1: बर, अतिशय प्रदीर्घ असा अनुभव आहे. आणि सुरुवात पण तुमची जिल्हा परिषदेच्या शाळेनेच झाली का?
0: हो हो, अगदी जिल्हा परिषदेपासूनच माझी शाळा, मावळ तालुक्यातच माझी पहिली शाळा होती गोवित्री म्हणून, तिथून माझ्या नोकरी सुरुवात झाली.
1: बर बर. आणि त्यानंतर आतापर्यंत किती ठिकाणी बदली झाली असेल?
0: माझी आतापर्यंत म्हणजे आता ही आत्ताची जी माझी शाळा आहे ती 5वी शाळा आहे फक्त. म्हणजे एका शाळेमध्ये मी बरीच नोकरी केलेली आहे, गोवित्री शाळेत 12.5 वर्ष, दुसरी असं एक साधारण 5च शाळा आतापर्यंत झालेल्या आहेत माझ्या वगैरे.
1: बर बर. अच्छा, आणि आता सध्याच्या शाळेमध्ये किती दिवस झाले तुम्हाला?
0: आत्ताच्या या शाळेमध्ये मला अगदी आता म्हणजे 10 महिने झालेत फक्त मला इथे येऊन.
1: बर, इथे कसा आहे अनुभव, विद्यार्थी संख्या कशी आहे?
0: इथं माझ्याकडे छोटी शाळा आहे, पहिली ते चौथी पर्यंतची शाळा आहे, आणि पट खूप कमी आहे माझ्या शाळेचा इथं, कारण शहरी भागाच्या लगत शाळा आहे आणि गावकरी जे आहेत तर ते अगदी म्हणूया आपण की परिस्थितीने खूप ते चांगले आहे, त्याच्यामुळे त्यांचा सगळ्यांचा ओढा इंग्लिश मिडियम कडे आहे, त्याचा परिणाम आमच्या शाळेच्या पटावर झालेला आहे, त्याच्यामुळे पट आमचा खूप कमी आहे आता सध्या.
1: अच्छा, काही अतिरिक्त तुमच्याकडे चार्ज वगैरे आहे?
0: हो आहे ना, शाळेत मुख्याध्यापक पदाचा चार्ज माझ्याचकडे आहे.
1: बरं, आता थोडस फ्लोआ बद्दल गप्पा मारूया. फ्लोआ बद्दल तुम्हाला कधी समजलं?
0: मी ज्या वेळेला भारगाव शाळेमध्ये होते ना, तर त्यावेळेला इनर व्हील संस्थेची एक टीम माझ्या शाळेमध्ये आली होती भाजगाव शाळेमध्ये, तर त्यांनी त्यावेळेला एक शालेय साहित्य मुलांना देणं वगैरे असं त्यांच्या सगळ्या कार्यक्रमाचं स्वरूप होतं. तर त्यावेळेला नुकतंच माझ्या लक्षात असं आलं होतं की ही भाजगावची जी मुलं आहेत तर खूप धडपडी आहेत, काहीतरी करायचंय त्यांना, नवीन शिकण्याची अशी एक आस आहे हे माझ्या लक्षात आलं होतं. आणि त्यावेळेला माझ्या डोक्यात होतं की यांना जॅपनीज शिकूया, कारण माझा एक भाचा जॅपनीज शिकत होता, तर तो सोर्स वापरून आपण काहीतरी या मुलांसाठी नवीन वेगळं करूया असं मला वाटत होतं. नेमकी त्यावेळेला ही इनर व्हीलची टीम तिथं आली आणि मग ते सगळं साहित्य वगैरे देताना मला असं वाटत होतं की हे संपणाऱ्या गोष्टी आहेत, या काय आज आहे उद्या नाही उद्या वगैरे, असं तुम्ही मुलांच्या हातात अशी एखादी कला किंवा असं शिक्षण द्या की जेणेकरून त्यांना ते आयुष्यभर उपयोगी पडेल, तिशी दुरी त्यांना वगैरे पुढच्या भविष्यासाठी त्यांना त्याचा उपयोग होईल. मग मला ज्या इनर व्हीलच्या अध्यक्ष होत्या त्यावेळेच्या प्रवीण साठे मॅडम, त्यांनी मला की विचारलं की नेमकं तुमच्या डोक्यात काय आहे वेगळं, म्हणजे मग आम्ही काय देऊ शकतो वगैरे असं. त्यावेळेला मी त्यांना असं सांगितलं की एखादी फॉरेन लँग्वेज शिकवता येईल का मुलांना, कारण ही मुलं खूप मला म्हणजे त्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे, तर ते चांगल्या पद्धतीने वापरलं जावं असं मला वाटतं, तर आपण असं शिकवायचं प्रपोजल मी आता नुकतंच टाकलेलं आहे म्हणलं जॅपनीजच्या संदर्भात वगैरे असं. मग मला त्यांच्यापैकी ज्या अर्चना मॅडम होत्या त्या असं म्हणाल्या की एकंदरीत ग्रामीण भाग आणि हे सगळं पाहिलं आणि मुलांनी जर पटकन ते शिकणं अपेक्षित असेल तर जर्मन भाषा आपण शिकूया का, मग जर्मन भाषेसाठीचा सोर्स आमच्याकडे आहे उपलब्ध फ्लोआच्या संदर्भाने. मग ठीक आहे, आता आम्हाला नवीन काहीतरी हवंच होतं म्हणून मग त्यांनी माननीय शैलेश लेले सरांचा संदर्भ आम्हाला दिला आणि मग त्यानंतर शैलेश लेले सर स्वतः शाळेत आले आणि की वेगवेगळ्या परकीय भाषांमध्ये किती वेगवेगळ्या संधी आहेत हे त्यांनी मुलांना खूप छान पटवून दिलं, अशा पद्धतीने मी फ्लोआशी जोडले गेले.
1: बर, आणि साधारण ही कधी किती सालची गोष्ट आहे?
0: ही साधारण 2024.
1: बर, म्हणजे आता जवळजवळ 2 वर्षापासून तुम्ही फ्लोआशी जोडल्या गेलेल्या आहात.
0: हो हो.
1: बर, मग आपल्या माध्यमातून किती विद्यार्थी एनरोल झाले ह्या कोर्स साठी?
0: सुरुवातीला माझ्याकडे 5वी 6वी 7वी मिळून 28 विद्यार्थी होते, पण हळूहळू पहिल्या लेवलला म्हणजे जवळजवळ माझा 80% निकाल लागला होता, 80% मुलं पास झाली होती त्याच्यातली. परंतु नंतर कसं आहे की 7वीची मुलं आमच्याकडे 7वीपर्यंत शाळा असल्यामुळे ती मुलं हायस्कूलला गेली, ती मुलं ड्रॉप झाली, नंतर काही मुलांचा इंटरेस्ट कमी झाला, असं करत करत आता शेवटच्या 3rd लेवलला माझ्याकडे 8 मुलं आहेत फक्त जर्मनच्या लेवलला.
1: अच्छा बर, त्यातले काही डिस्ट्रिक्ट लेवलला किंवा काही रँक होल्डर आहेत का?
0: हो आहेत ना, आहेत. रँक होल्डर म्हणजे शुभम गौड हा जो आहे तो स्टेट रँक होल्डर आहे, म्हणजे त्याला आउट ऑफच 50 पैकी 50 मिळालेले आहेत त्याला, आणि बाकीचे जे 7 आहेत तर 6 मुलांना 50 पैकी 49 आहेत आणि एका मुलाला 47 मार्क्स आहेत त्याच्यामध्ये.
1: वा, किती छान. मग ह्या सगळ्या म्हणजे धडपडीमध्ये मुलांसाठी सगळं काही मिळवून द्यायचं, ह्या धडपडीमध्ये आपणही कधी दोन भाषा पैकी एखादी शिकावी असं कधी काही विचार केला आणि शिकलात का?
0: हो अगदी, म्हणजे ज्यावेळेला शैलेश लेले सरांशी बोलणं झालं सुरुवातीला, तर त्यांचं बोलणं ऐकून मीच खूप इम्प्रेस झाले होते. आणि मग त्यांच्या बोलण्यातून आलं की आम्हाला ही सगळी प्रोसेस करण्यासाठी एका कोऑर्डिनेटरची गरज आहे, तर एका शिक्षकाला ते करावं लागेल वगैरे असं. तर मग कोऑर्डिनेटर म्हणजे काय असं म्हटल्यावर की मुलांना काही अडचणी आल्या त्याच्यामध्ये शिकताना, तर मग त्यांना एक मदतीचा हात म्हणून फ्लो काही प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नव्हती, म्हणून मग ती कोऑर्डिनेटर तुम्ही व्हाल का वगैरे असं. आणि मग माझ्या असं पण लक्षात आलं की नुसतं कोऑर्डिनेट करण्यापेक्षा की उद्या मुलांना शिकताना जर काही अडचण आली तर मलाही कळलं पाहिजे, ते मला आल्याशिवाय मी त्यांना कसं काय शिकवू शकणार किंवा मी त्यांना कशी काय मदत करू शकणार. म्हणून मग मी हे ठरवलं की आपणही ही जर्मन भाषा शिकूया. आणि मग मुलांच्या सोबत मी पण एनरोल केलं होतं फ्लोआ मध्ये.
1: बर, मग कुठली भाषा शिकलात आपण?
0: मी पण जर्मनच भाषा शिकले वगैरे.
1: अच्छा, कसा होता अनुभव?
0: खूप छान, म्हणजे नवीन काहीतरी शिकतोय याचाच एकतर आनंद होता. आणि मुलांना पण ही भाषा बोलायला ज्यावेळेला सुरुवातीच्या अभिवादनाच्या पद्धती पहिल्या लेवलच्या वगैरे असो, तर म्हणजे आजही ती मुलं गुड मॉर्निंग म्हणत नाहीत, गुड मॉर्निंगच म्हणतात वगैरे असो. आणि ज्यावेळेला हे असं वातावरण तयार व्हायला लागलं जाताना शाळेतून निघताना बाय बायच्या ऐवजी च्यूस म्हणणं, इतर मुलं जी होती ना तर ते पण ते ऐकून ऐकून आता ह्यांना कळायला लागले की अरे हा गुड मॉर्निंग म्हणजे गुड मॉर्निंग बर का वगैरे असं. म्हणजे इतकी छान वातावरण निर्मिती झाली होती आणि मुलं शिकायला त्याच्यामुळे उत्सुक होती, वेगळं काहीतरी नवीन शिकायला मिळतंय त्याचा खूप आनंद मुलांना मिळत होता.
1: क्या बात. किती लेवल कम्प्लीट केल्या आपण?
0: 3 लेवल कम्प्लीट झाल्यात माझ्या.
1: तर आता सध्या तुम्ही म्हटलात की विद्यार्थी संख्या कमी आहे, सो पुढचं हे कसं असणार आहे, प्लॅन ऑफ ऍक्शन म्हणूया किंवा इतर काही गोष्टी की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ह्या भाषा पोहोचवण्याचं काम तुमच्या परीने पुढे नेण्याचा तुम्ही कसा प्रयत्न करणार आहात?
0: आता जरी माझी त्या शाळेतून ट्रान्सफर झाली असली तरी सुद्धा मी जर्मनच्या मदतीने मुलांच्या संपर्कात आहे. म्हणजे आता एक वर्ष होत आलं मला बदली होऊन, तरी पण मग मी असं करते की झूम मीटिंग द्वारे मी मुलांना कनेक्ट होते आणि रोजचा अभ्यास आम्ही करतो. पहिल्यांदा फ्लोअरचे व्हिडिओ बघते मी स्वतः त्याचा अभ्यास करते, त्याचे नोट्स काढते आणि मग त्या पद्धतीने मुलांची मीटिंग घेऊन. पूर्वी तर मुलांना नेटवर्क पण नव्हतं पण आता सुदैवाने ते आहे, त्याच्यामुळे आम्ही भेटू शकतो. रोज आम्ही संध्याकाळी असे क्लासेस घेते झूम मीटिंगवर वगैरे असं. हे झालं भाजगावच्या बाबतीत. पण आता माझी शाळा छोटी आहे आता सध्या जिथे मी आहे तिथं, पण तरी पण मुलांना लिखाणाच्या दृष्टीने वगैरे नव्हे पण बोलण्यासाठी मात्र मी जर्मनचा उपयोग करते. 1 ते 10 अंक असतील की अगदी ते चौथीच्या मुलांच्या टप्प्यात आहे असं, 1 ते 10 संख्या किंवा आत येऊ का मी बाहेर जाऊ का किंवा गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून हे जे मॅनर्स आहेत ह्या सगळ्या गोष्टी मी मुलांना सांगून तोंडी म्हणजे ओरली या गोष्टींची तयारी खूप छान होती. आणि लहान मुलांना सुद्धा हे सगळं खूप आवडतंय आणि खूप छान पद्धतीने ते स्वीकारतायत पण वगैरे. आणि हा बदल पालकांना पण खूप आवडतोय माझ्या.
1: मस्तच. बरं, तुम्ही सुरुवातीलाच म्हटलात की तुम्हाला असंही त्यांना जापनीज भाषा शिकवायची होती, त्यामुळे मुळातच तुम्हाला ह्या गोष्टीचं गांभीर्य आहे की वेगळ्या परकीय भाषा शिकल्याने काय फायदा होऊ शकतो. तर ते थोडं तुमच्या शब्दात मला ऐकायला आवडेल की का बरं इतका आटापिटा चालू होता की मुलांना अजून काहीतरी चांगलं शिकवायचं
0: नाही. आणि मुळात म्हणजे या सगळ्याची प्रेरणाच मला मुलांकडून मिळाली, कारण मुलंच इतकी मी म्हटलं की नाही इतकी चंट आणि इतकी ऍक्टिव्ह होती ती मुलं आहेत आता सध्या की म्हणजे कळत होतं त्यांना की काहीतरी शिकायचं. आणि तो भाग जो इतका रिमोट एरिया आहे की म्हणजे 2025 पर्यंत तिथं मोबाईलला नेटवर्क नव्हतं आजच्या ही काळामध्ये वगैरे असं, इतक्या रिमोट एरियामध्ये पण त्या मुलांमध्ये जर एवढं कॅलिबर आहे तर मग काय करू शकतो. आणि माझ्या आवाक्यात होतं आणि माझ्या घरात स्वतः जर्मन लँग्वेजवाले 6 मेंबर्स आहेत म्हणजे भाची कंपनी बहीण भाऊ वगैरे असं, तर त्यांच्याकडे बघून मला सारखं असं वाटत होतं की शहरामध्ये या सगळ्या संधी मुलांना उपलब्ध होतात पण म्हणजे जिथं खरं टॅलेंट आहे तिथं सुद्धा जर ह्या मुलांना काही एक्सपोजर मिळालं अशा ह्याच्याने तर ही मुलंही पुढे जाऊ शकतात, फक्त त्यांना त्या मदतीची गरज आहे एका विशिष्ट दिशेने नेणं. आता मी तर म्हणजे माझी भूमिका फक्त आता इथे एवढीच होती की त्यांना त्याच्या मेन रस्त्यावर आणून सोडणं. एकदा शिक्षणाच्या प्रवाहात हे आलेलेच आहेत, आता फक्त जरी 4 लेवलच्या आमचा कोर्स पूर्ण झाला तरी आता मला त्यांना माझी गरज भासू नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं. इथून पुढे आता मुलांना कळलं की हे स्वच्छ आपण खूप उपलब्ध करून घेऊ शकतो. युट्यूब आहेत किंवा गुगल आहे वगैरे, अशा पद्धतीने अजून आपण पुढच्या लेवल पर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे हा या हायवेच्या रस्त्यावर आपण म्हणतो ना हायवेला आणून सोडणं, असं माझं काम होतं असं मला वाटतं. आणि ते मी प्रामाणिकपणे केले अगदी.
1: नक्कीच तुमच्या बोलण्यातूनच ते समाधान कळतंय की तुम्हाला किती छान वाटतंय. पालकांशी कधी काही इंटरॅक्शन करायची वेळ आली आणि मग त्यांना पण खूप छान वाटलं की आपली मुलं काहीतरी चांगलं शिकतायत, असा काही अनुभव सांगता येईल का?
0: हो नक्कीच नक्कीच. अगदी सुरुवातीलाच ज्यावेळेला मुलांना शिकवायचं ठरवलं त्यावेळेला पहिल्यांदा या गोष्टीबद्दल मला पालकांनाच सांगावं लागलं, कारण नवीन आपण काहीतरी शिकतोय आणि आपली मुलं नवीन शिकणार आहेत याचा या गोष्टीला ऑलवेज पालक वेलकमच करणार. पण काही गोष्टींसाठी आपल्याला त्यांची मदतही लागत असते वगैरे. असं आता हे जे कोर्स करायचे होते आम्हाला तो मोबाईल वर होता, म्हणजे ऑनलाईन कोर्स असल्यामुळे मोबाईलची गरज होती. आणि मुळातच पालकांचा मोबाईलकडे बघण्याचा दृष्टिकोन की मुलं कसं आहे की मुलांनी मोबाईल हातात घेतला म्हणजे तो काहीतरी गेम खेळत असेल किंवा काहीतरी वगैरे, तर तसं नाहीये. मोबाईलचा असाही उपयोग करूया आपण असं म्हणण्या सांगण्यासाठी एक मला पालक सभा घ्यावी लागली. त्या पालक सभेमध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी शैलेश लेले सरांचा संदर्भ देऊन की त्यांनी कशा पद्धतीने भविष्यामध्ये याचा उपयोग होऊ शकतो या सगळ्या बाबींचा मी त्याच्यात उल्लेख केला आणि पालकांना समजावून सांगितलं. आणि योगायोगाने कसं की हे जे पालक होते हे पण माझे माजी विद्यार्थी होते, त्याच्यामुळं त्यांचा माझ्यावर खूप विश्वास होता. माझं शिकवणं किंवा माझा एकंदरीत विचार करण्याची पद्धत याच्याशी त्यांना ते खूप चांगले जोडले गेलेले आहेत, त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी खूप पॉझिटिव्हली घेतल्या मुलांना. म्हणजे आणि त्याशिवाय नवीन म्हणजे आता ह्या गोष्टीचा कुठलाही गंध नव्हता त्या परिसरामध्ये की परकीय भाषा शिकणं किंवा काय. आणि मग साहजिकच कुठल्याही पालकाला की अरे माझा मुलगा एक परकीय भाषा शिकणार आहे आणि ती पण घर बसल्या, एरवीला न परवडणारी फी किंवा येणं जाणं हे खूप आजही तिथं खूप अवघड आहे की वाहतुकीच्या सोयी नाहीये किंवा काही नाही, शिकावं असं वाटलं तरी शिकण्याच्या कोणत्याही सोयी तिथं उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत जर घर बसले आपल्या मुलांना नवीन काहीतरी आणि चांगलं शिकायला मिळतंय आणि शिवाय आपल्या शिक्षिका ते शिकवतायत म्हटल्यावर पालकांनी त्याला आनंदाने होकार दिला होता मला वगैरे.
1: वा मस्तच. बरं, फ्लोआनी घेतलेल्या इनिशिएटिव्ह बद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे अनेक संस्था अशा आहेत की ज्या सेवाभाव म्हणूनच सुरू झालेल्या असतात आणि सामाजिक कार्य करण्यासाठीच खरं तर संस्था सुरू होतात, पण फ्लोआचं काम हे सामाजिक कार्य तर आहेच पण विद्यादानाचं आहे. तर एकूणच त्यांच्या कार्याबद्दल आणि त्यांनी जो काही इनिशिएटिव्ह घेतलेला आहे त्याबद्दल काय वाटतं?
0: खूपच छान. म्हणजे फ्लोआचे मानावे तेवढे आभार म्हणजे कमीच आहेत आणि आभार म्हणणं पण खरं तर एक फॉर्मॅलिटी होईल, पण ह्याच्या आपल्याकडं त्यांचं सगळं काम जातं शैलेश लेले सरांचं. म्हणजे ज्यावेळेला मला असं वाटत होतं प्रत्यक्षात म्हणजे माझ्या डोक्यात नुसता प्लॅन होता की यांना परकीय भाषा शिकवायची, पण का कशी कुठं तर याची उत्तरं मला सापडत नव्हती वगैरे असं. आणि त्यावेळेला नेमका फ्लो असा संदर्भ मिळाला आणि शैलेश लेले सरांनी ज्या पद्धतीने मुलांना सांगितलं बोल त्यांचं जे मार्गदर्शन होतं ते इतकी मुलं त्या गोष्टीने इम्प्रेस झाली की त्यांनी मग नोंदणी केली वगैरे. बरं, ही नोंदणी म्हणजे इतक्या नॉमिनल फी मध्ये आहे फ्लोआची नोंदणी की आज आपण बघतोय पुण्यासारख्या शहरामध्ये हजारो रुपये भरून फॉरेन लँग्वेजेस शिकवल्या जातात वगैरे असं. तर तसं न होता आणि शिवाय फ्लोआचं कसं आहे की म्हणजे अगदी 100-200 रुपयामध्ये मुलं की एखाद्या अगदी सामान्य कुटुंबातला मुलगा सुद्धा ही फी सहज भरू शकतो. आणि शिवाय ऑनलाईन कोर्स असल्यामुळे आपल्या सोयीनी आपल्या वेळेने आपल्याला पाहिजे तितक्या वेळेला व्हिडिओ ऐकणं समजा त्याच्या नोट्स काढणं अभ्यास करणं हे सारखं शक्य आहे. तर त्याच्यामुळं खूप खूप धन्यवाद फ्लोआला आणि माननीय शैलेश लेले सरांना. मला असं वाटतं बरं का की थोडं ऍडिशन अजून त्याच्यात प्रत्येक की ज्या मुलांना असं स्वप्न आहेत पण भरारीचं बळच नाहीये तर अशा मुलांना बळ देण्याचं काम फ्लोआच्या माध्यमातून लेले सर करतायत असं मला प्रामाणिकपणे वाटतं.
1: नक्की नक्की खूपच छान. बरं, जाता जाता सगळ्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना मग त्यामध्ये विद्यार्थी असतील पालक असतील आणि अनेक वयोगटातल्या व्यक्ती असतील तर त्यांना काय संदेश द्यावा असा वाटतो?
0: संदेश देण्या इतपत मी मोठी नाही, पण एक विनंती माझी सगळ्यांना असं असेल की एक शिक्षक म्हणून माझं म्हणणं कायम असं असतं की भर धाव ज्यांची धाव आहे नाव त्यांचे होऊ द्या. आणि विद्यार्थी आणि एक पालकांना ही चौकटीच्या बाहेर जाऊन जर आपल्याला काही एखादी गोष्ट करता आली ती भले एखादी भाषा शिकणं असेल किंवा एखादी कला शिकणं असेल तर फक्त फॉर्मल शिक्षणापेक्षा मुलांना त्याच्यातनं गुंतवता, नुसतं फॉर्मल शिक्षणापेक्षा त्याच्या सोबतीला शिक्षणाच्या, शिक्षण तर गरजेचं आहेच पण शिक्षणाच्या सोबतीला एखादी कला, एखादा खेळ किंवा

0: म्हणायला काही हरकत नाही. अनेक जण याच्यातून प्रेरणा घेतील आणि तुमची ही धडपड नक्कीच मुलांना खूप मोठं यश प्राप्त करून देऊ अशा सदिच्छा देते. आणि आज तुम्ही वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात, इतक्या छान गप्पा मारल्या, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
1: खूप खूप धन्यवाद.
0: तर असे कहो FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253 247 2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: ऐकूया श्रेया घोषाल, उदित नारायण आणि विनोद राठोड यांच्या आवाजात देवदास या चित्रपटामधलं गीत. शब्दरचना नसरत बद्र आणि समीर यांची, संगीतकार इस्माईल दरबार.

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: संगीतकार अन्नू मलिक आणि कुमार सानू यांच्या स्वरामध्ये मजरूह सुलतानपुरी ह्यांचं गीत आता ऐकूयात. चित्रपट आहे अकेले हम अकेले तुम.

नमस्कार रसिक श्रोत्यांनो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो। यात किया दिलने कहां हो तुम, यामध्ये आपण एका गाजलेल्या गाण्याच्या मेकिंगची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे। ही मेकिंगची गोष्ट सांगताना दोन कलावंतामध्ये चक्क मारामारी झाली होती। हमरीतुमरीवरून भांडण अगदी विकोपाला गेलं होतं, पण या सगळ्या भांडणातून देखील एक चांगलं संचित बाहेर पडलं आणि एक अप्रतिम गाणं निर्माण झालं, जी गेली 60-70 वर्ष तुम्ही आम्ही नेहमी गात असतो। काय होता हा किस्सा? मित्रांनो, राज कपूर हा खऱ्या अर्थाने शोमन होता। त्याने अनेक गुणवंत आपल्या टीममध्ये सामावून घेतले होते। 1949 साली आलेल्या बरसातपासून आर्किजी टीम जबरदस्त हंगामा करत होती। या टीममध्ये होते राज कपूर, लता मंगेशकर, मुकेश, हसरत जयपुरी, शैलेंद्र, शंकर जयकिशन, ख्वाजा अहमद अब्बास, वसंत साठे, अशी मोठी हिऱ्यांची खान या टीममध्ये होती। या सर्वांमध्ये एक जबरदस्त असं ट्युनिंग होतं, त्यामुळे एक दुसऱ्याला फारसं काही समजावून सांगायला लागायचंच नाही। समोरचा पटकन आपल्याला काय म्हणायचं ते समजून घेत होता। त्यामुळेच राज कपूरच्या चित्रपटांमध्ये जो एक एजन्सीपणा दिसतो, त्याला आपण होमोजिनियसपणा म्हणतो, त्याचं कारण हेच होतं। अर्थात प्रत्येक वेळेला सर्व काही सुरळीत गोडीगुलाबीने होत होतं अशातला भाग नाही। त्यांच्यात देखील छोट्या मोठ्या तक्रारी, भांडणे, कुरबुरी, धुसफूस होतच होती। अर्थात हे सर्व चांगलं होण्यासाठीच होत होतं। मतभेद जरी असले तरी त्यातून चांगलंच बाहेर येत होतं। एकदा मात्र गीतकार शैलेंद्र आणि संगीतकार शंकर यांच्यात खूपच जुंपली होती। अगदी दोघे हमरी तुमरीवर येऊन भांडत होते। शाब्दिक भांडण कमी की काय म्हणून आपला मुद्दा रेटून ठेवण्यासाठी हे दोघे एकमेकाच्या अंगावर चक्क धावून देखील

गेले होते. आता मात्र वातावरण चांगलंच तंग झाले होते. काय होता हा किस्सा पाहूया. त्यावेळी आर के फिल्म्सचा श्री 420 हा चित्रपट फ्लोअरवर होता. या सिनेमाची निर्मिती चालू होती. यातील एका गाण्याच्या सेटिंगसाठी गीतकार शैलेंद्र आणि संगीतकार शंकर जयकिशन हे बसले होते. आर केच्या टीममधील गीतकार हसरत जयपूर यांचे संगीतकार जयकिशन सोबत तर गीतकार शैलेंद्र यांचे संगीतकार शंकरसोबत चांगले जुळायचे. त्यामुळे हे गीत शैलेंद्र लिहिणार होता आणि शंकर त्याला चाल लावणार होता. शंकरने वेगवेगळ्या प्रकारच्या धून शैलेंद्राला ऐकवल्या. गाणं होतं प्यार हुआ इकरार हुआ प्यार से फिर क्यों डरता है. गाण्याचा मुखडा तयार झाला. आता कडव्यासाठीच्या शब्दांची जुळवाजुळव चालू झाली. पहिलं कडवं तयार झालं. ते पहिलं कडवं तुम्हाला माहितीच आहे. कहो की अपनी प्रीत का मीत ना बदलेगा कभी, तुम भी कहो इस राह का मीत ना बदलेगा कभी, प्यार जो टूटा साथ जो छूटा चांद न चमकेगा कभी. आता प्रेमातील उदात्तता दाखवण्यासाठी राज कपूरने दुसऱ्या कडव्यात त्यात विशिष्ट शब्द टाकायला सांगितले होते. नायक नायकांच्या प्रेमाची परिपूर्ती या गीतात होताना दाखवायची होती. रसिकांना आठवत असेलच, या दुसऱ्या कडव्याच्या वेळेला पावसात राज कपूर आणि नरगिस एका छत्रीत जात असतात आणि समोरून रेनकोट घालून तीन छोटी मुले येत असतात. हे तीन छोटी मुले म्हणजे राज कपूर यांचे अपत्य रणधीर कपूर, ऋषी कपूर आणि ऋतुनंदा हे होते. प्रेमातील उदात्तता आणण्यासाठी शैलेंद्र यांनी दुसऱ्या कडव्यामध्ये ओळी लिहिल्या होत्या. राते दसो दिशाओं से कहेगी अपनी कहानियां, प्रीत हमारे प्यार की दोहराएगी जवानियां, मैं ना रहूंगी तुम ना रहोगी फिर भी रहेगी निशानियां. या ओळी शैलेंद्रने सुचवल्या. गीतकार शैलेंद्र आणि संगीतकार शंकर यांच्यात भांडणाची ठिणगी इथेच पडली. संगीतकार शंकर शैलेंद्राला म्हणाले, अबे गधे दिशा सिर्फ चार होती है और यहां तू राते दसो दिशाएं से ये कहां से उठा के लाया. त्यावर शैलेंद्र चिडला आणि तो शंकरला म्हणाला, अबे गेंडे कभी तू तो अकल से बात कर, दिशा तो दस ही होती है. झालं, दिशा दहा असतात की दिशा चार असतात यावर वाद सुरू झाला. गमती जमती सुरू झालेली ही चकमक हळूहळू गंभीर रूप घेऊ लागली. यामुळे दोघांमध्ये प्रचंड वाद सुरू झाला. संगीतकार जयकिशन आणि इतरांनी त्यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण दोघे थांबायला तयारच होईनात. दोघे आपापल्या मुद्द्यावर कायम होते. चक्क ते एकमेकाच्या अंगावर धावून जाऊ लागले आणि अपशब्दांचा वापर करू लागले. शेवटी आपल्या बॉसकडे जाऊन याचा तोडगा काढावा असे ठरले. दुसऱ्या दिवशी दोघेही राज कपूर यांना भेटायला गेले. सुरुवातीला गीतकार शैलेंद्राने जाऊन आपली बाजू स्पष्ट केली. नंतर संगीतकार शंकर राज कपूर यांच्याकडे गेले. संगीतकार शंकरने देखील आपली बाजू मांडताना दिशा चारच असतात असे त्यांनी सांगितले. त्यावर राज कपूर त्यांना शंकरला म्हणाला, देखो शंकर मैं भी कोई पंडित तो हो नहीं, पण उद्या जर लोक दहा दिशा म्हटल्यानंतर हसू लागले तर आपण कानावर हात ठेवायचे आणि शैलेंद्राकडे बोट दाखवायचं. इज्जत जायचीच असेल तर शैलेंद्राची जाईल, तुला काय फरक पडतो, तुम सिर्फ धून बनाने का काम करो, असे म्हणून त्यांनी वादावर तोडगा काढला. अर्थात राज कपूर इथेच थांबले नाही. संध्याकाळी राज कपूरने त्याच्या ओळखीच्या एका ज्ञानी मित्राला विचारून नेमक्या दिशा किती असतात याची माहिती घेतली. त्या विद्वानांनी दिशा दहाच असतात हे उत्तर दिले आणि हे उत्तर बरोबर आहे असं सांगितले. हिंदू संस्कृतीमध्ये वराह पुराणामध्ये त्याचा उल्लेख आहे. मुख्य चार दिशा, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, चार उपदिशा, आग्नेय नैऋत्य वायव्य आणि ईशान्य, याशिवाय ऊर्ध्व आणि पाताळ या दिशा असतात असे त्यांनी सांगितले. आता तर नासाने देखील भारताच्या या पुराण संस्कृतीला मान्यता दिली. अशा पद्धतीने गाणे शैलेंद्राच्या म्हणण्यानुसार पूर्ण झाले आणि प्रचंड लोकप्रिय झाले. नंतर राज कपूरने हा सर्व प्रकार आपल्या सगळ्या टीमला सांगितला. खेळीमेळीच्या वातावरणात सगळेजण भांडण विसरले आणि गाणं मस्तपैकी रेकॉर्ड झालं आणि हे पुढे सिनेमात आल्यावर तो प्रचंड लोकप्रिय झालं.
आता पावसाळा चालू आहे, पावसाळ्यातली गाणी आपण नेहमीच ऐकतो आणि पावसाळ्यातलं हमखास लागणारं गाणं म्हणजे श्री 420 मधलं हे गाणं प्यार हुआ इकरार हुआ. आज हा चित्रपट प्रदर्शितहून 60 वर्षाहून अधिक कालावधी गेला तरी या गाण्यात कुणी चूक काढलीच नाही, पण दिवसेंदिवस या गाण्याची लोकप्रियता वाढत आहे. मित्रांनो, हा होता किस्सा गीतकार शैलेंद्र आणि संगीतकार शंकर यांच्यातील भांडणाचा. मित्रांनो, त्या काळात भांडणं जरी होत असली तर ते काहीतरी चांगलं घडावं यासाठी होत होती. त्यामुळंच ही गाणी, हे सिनेमे, ते कलावंत आज 60-70 वर्षानंतर देखील आपण आठवत असतो. मित्रांनो, हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की सांगा. मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
3: कपिल लहरी यांच्या संगीताने सजलेलं समीर ह्यांचं गीत ऐकूयात. उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरामध्ये चित्रपट आहे अफसाना प्यार का.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.
2: अमित कुमार यांनी गायलेले गीत आता ऐकणार आहोत. देव कोहली यांची गीतरचना, राम लक्ष्मण यांचं संगीत आणि चित्रपट आहे बहारों की मंजिल.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी वशर्त.
2: रजतम लंबोदरम प्रियम अत्यंत पावनम,
3: अक्षयम लभते पुण्यम दारिद्र्यम नैव जायते.
2: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
3: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
2: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
3: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
2: विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय।
9: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
8: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना।
9: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
8: म्हणजे
9: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो।
8: ते कसं काय?
9: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो। तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर।
8: हो।

0: नमस्कार श्रोते, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. आजच्या विश्वास स्पोर्ट्स क्लब या कार्यक्रमात मी पत्रकार नाना खरेना आपले स्वागत करतो. श्रोते, आपणास माहिती आहे की नाशिकच्या व्यायामशाळेची प्रथा परंपरा अनेक वर्षापासून आहे. त्याचाच शतकोत्सव असलेली व्यायामशाळा आणखी एक म्हणजे गुलालवाडी व्यायामशाळा. आज गुलालवाडी व्यायामशाळेचा इतिहास आणि त्यांच्या परंपरा आपण जाणून घेणार आहोत. गुलालवाडी व्यायामशाळेचे अध्यक्ष श्री सतीश शुक्ल सर हे नगरसेवक आहेत आणि त्याशिवाय त्यांचे सामाजिक कार्य सर्व नाशिककरांना माहिती आहे. आज आपण त्यांच्याशी गुलालवाडी व्यायामशाळेविषयी गप्पा मारणार आहोत. सर नमस्कार.
1: नमस्कार
0: सर. गुलालवाडी व्यायामशाळेचा इतिहास आम्हाला थोडक्यात सांगा.
1: नाशिकमधील सर्वात प्राचीन व्यायामशाळा जी आहे ती गुलालवाडी व्यायामशाळा आहे. याची स्थापना 1918 साली श्रीधर उद्योग आयोजनी हा जो शेजारचा वाडा आहे त्या वाड्यामध्ये छोट्या याच्यामध्ये स्थापना झालेली होती. तिथे एक हौद होता आणि त्या हौदामध्ये काही मल्ल हे व्यायाम करून हौदामध्ये तालीम करायचे. त्याच्यानंतर 1925 साली या व्यायामशाळेचं स्वरूप हे मोठं झालं आणि मग ही सगळी जागा गुलालवाडी व्यायामशाळेला मिळाली. आणि या गुलालवाडी व्यायामशाळेमध्ये 1925 साली स्थापना झाल्यानंतर आज 101 वर्ष आहे गुलालवाडी व्यायामशाळेचं. नाशिकचा मानाचा तिसरा गणपती हा गुलालवाडी व्यायामशाळेचा असतो.
0: बरोबर.
1: तर यामध्ये सर्वात आकर्षण जे असतं ते म्हणजे लेझिम पथक, त्याचबरोबर वाद्य पथक. गुलालवाडी व्यायामशाळेच्या 12 महिन्याच्या ज्या ॲक्टिव्हिटीज चालू असतात त्याच्यामध्ये मुलं व्यायाम करतात. त्याचबरोबर कबड्डी, खो खो, आट्यापाट्या. पूर्वीच्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या ठिकाणी सैनिकी प्रशिक्षण दिलं जायचं. यामध्ये महिलांनासुद्धा प्रशिक्षण सैनिकी दिलं जायचं. त्याचबरोबर अजूनसुद्धा त्यावेळच्या रायफली या आहेत, देशाला स्वातंत्र्य करावं या प्रेरणेने या ठिकाणी सगळं कार्य हे चालायचं, देशप्रेमाने भरलेलं. या संस्थेचं वैशिष्ट्य असं आहे की आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मंगलवाद्य, त्याचबरोबर मांगलिक सर्व कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम आणि मर्दानी खेळ याच्यावरच संपूर्ण भर असायचा. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये गुलालवाडी व्यायामशाळेने कधी डीजे लावला नाही, हे एक वैशिष्ट्य गुलालवाडी व्यायामशाळेचं. आणि आजपर्यंतच्या इतिहासामध्ये शिस्तबद्ध संघ म्हणून गुलालवाडी व्यायामशाळेला अनेक वर्षानुवर्षापासून प्रथम क्रमांकाचं बक्षीस हे पोलीस खातं, महाराष्ट्र शासन, महानगरपालिका या सर्व संस्थांचं एक नंबरचं बक्षीस गुलालवाडी व्यायामशाळेला शिस्तबद्ध संघाचं मिळालेलं आहे. आजसुद्धा शेकडो विद्यार्थी या मोठमोठ्या अधिकार पदावर आहेत, केंद्रामध्ये आहेत, राज्यामध्ये आहेत, ते सर्व गुलालवाडी व्यायामशाळेचे अनेक विद्यार्थी आहेत. आणि देशात आणि परदेशात सुद्धा गुलालवाडी व्यायामशाळेचे विद्यार्थी आजसुद्धा चमकतात. यामध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे अशी की निर्व्यसनता, त्याचबरोबर धार्मिकता, त्याचबरोबर शिस्तबद्ध आणि स्वयंशिस्त या सर्व गोष्टी या प्रामुख्याने गुलालवाडी व्यायामशाळेमध्ये दिसून येतात. रोज आमच्या इथे कबड्डीची प्रॅक्टिस चालती, खो खोची प्रॅक्टिस चालती. व्यायामामध्ये व्यायामपटू व्यायाम करतात. त्याचबरोबर या व्यायामशाळेची हे जे आहे हे परंपरा फार जुने आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुद्धा गुलालवाडी व्यायामशाळेमध्ये भेट दिलेली आहे. आणि त्याचबरोबर त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते 67-68 साली शंकरराव चव्हाण, त्यांनी या ठिकाणी येऊन पायाभरणी केलेली आहे या इमारतीची. अशा प्रकारे स्वातंत्र्यपूर्व काळात सगळे महान नेते, त्याचबरोबर स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा, देश स्वतंत्र झाल्यानंतरसुद्धा अनेक मोठमोठे महान नेते यांनी या संस्थेला भेट दिलेली आहे. कायम कबड्डीमध्ये अग्रेसर असणारी संस्था म्हणजे गुलालवाडी व्यायामशाळा. गुलालवाडी व्यायामशाळेचं नाव घेतलं की कबड्डी ही डोळ्यासमोर येते, खो खो डोळ्यासमोर येतो, त्याचबरोबर आट्यापाट्या या डोळ्यासमोर येत असतात. आणि शिस्तबद्ध लेझिम संघ हा गुलालवाडी व्यायामशाळेचं वैशिष्ट्य आहे.
0: सर, आपण व्यायामशाळेविषयीचा इतिहास सांगितलाच, पण सुरुवातीला या व्यायामशाळेचं स्वरूप कसं होतं?
1: सुरुवातीला शेजारचा जो वाडा आहे श्रीधर गोपाळ उद्धव गायधनी यांनी आपल्या जागेमध्ये पहिल्यांदा व्यायामशाळा सुरू केली होती 1918 साली.
0: बर.
1: त्यानंतर ही जी जागा आहे ही जागा सुद्धा त्यावेळेस गायधनी परिवाराने व्यायामशाळेला गुणालोडी व्यायामशाळेला दिलेली होती आणि त्याचा मोठ्या स्वरूपामध्ये ही व्यायामशाळा सुरू झाली तो 1925 साली. रजिस्ट्रेशन जो नंबर आहे तो 1925 सालचा आहे म्हणून 101 वर्ष चालू आहे. मागच्या वेळेस 100 वर्ष गुलारोडी व्यायामशाळेने वर्षभर निरनिराळ्या ॲक्टिव्हिटीज घेऊन या ठिकाणी साजरं केलेलं आहे.
0: आता गुलालवाडी म्हटलं का गुलाल आपल्या डोळ्यासमोर येतो, पण नक्की गुलालवाडी व्यायामशाळा हे नाव कसं पडलं?
1: आता त्यावेळेचे जे लोक होते त्यावेळेच्या लोकांनी लाल रंग आणि गुलाल, गुलाल हे मांगल्याचं प्रतीक आहे, विजयाचं प्रतीक आहे आणि मांगल्य आणि विजयाचं प्रतीक असल्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळावं आणि देशाचा देशाला विजय मिळावा साधारणतः या प्रकारची सुप्त भावना ही गुलालवाडी व्यायामशाळा हे नाव ठेवण्यामध्ये आहे.
0: सर आपण जर बघितलं तर

0: व्यायामशाळा म्हटली की त्याच्यात अनेक नामवंत पैलवान होत असतात. आपले इथं कोणते असे नामवंत पैलवान त्यांचे नाव घेते?
1: मोठमोठे पैलवान त्यावेळी याच्यामध्ये अजून त्यावेळी फोटो पण आहेत. श्रीधर गोपाळ उद्योग आयोजनी, विश्वनाथ गोपाळ उद्योग आयोजनी, मोहन गोपाळ उद्योग आयोजनी, त्याचबरोबर वासुदेव उर्फ विष्णू सीताराम शुक्ल, त्याचबरोबर अंबादास अण्णा भट शिंगणे आणि तुमचं वीर बापूराव गायधनी. वीर बापूराव गायधनी हे गुलालवाडी व्यायामशाळेचेच विद्यार्थी आणि त्यावेळेस वीर बापूराव गायधनींनी ज्यावेळेस सरकारवाड्याच्या जवळ जो एक वाडा होता त्याला आग लागली गायधनी गल्लीमध्ये आणि त्या आगीमध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलं आणि अनेक गायींना वाचवलं, त्याचबरोबर अनेक व्यक्तींना वाचवलं आणि त्यामध्ये ते हुतात्मा झाले. म्हणून हुतात्मा वीर बापूराव गायधनी असे खूप मोठमोठी शृंखला पैलवानांची, वीरांची या गुलालवाडी व्यायामशाळेला.
0: आता आपण जसं जर बघितलं व्यायामशाळेत येणारे लोक आता कुस्ती वगैरे करणारे पहिले आपल्या काळात होते, परंतु आता आधुनिकता आली, मशनरी आले, मग याचा काही व्यायामशाळेवर परिणाम किंवा आधुनिकतेचा काही?
1: पहिले आपल्या इथे मोठा हौदा होता, त्यामध्ये मातीमध्ये कुस्त्या चालायच्या, व्यायाम झाला की मातीमध्ये कुस्त्या चालायच्या. त्यावेळेचे फोटो पण आहे हौदाचे. काळानुरूप बदल झाला आणि मग आता मॅटवरच्या कुस्त्या सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे मॅटवरच्या कुस्त्या होतात. त्याचबरोबर आमच्या इथे आज सुद्धा मल्लखांब, या मल्लखांबाचं सुद्धा प्रशिक्षण दिलं जातं. मल्लखांबामध्ये सुद्धा अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी जे दोन्ही आमच्या याच्यामध्ये आहेत आणि त्या सुद्धा निष्णात आहेत. नॅशनलवर आणि राज्यस्तरावर त्यांना अनेक पारितोषिकं मल्लखांबामध्ये मिळालेले आहेत. पूर्वीच्या याच्यामध्ये सिंगल बार, डबल बार, ट्रॅपीज यासुद्धा ॲक्टिव्हिटीज फार मोठ्या प्रमाणामध्ये होत होत्या.
0: आता व्यायामशाळेत येणारे मुलांची संख्या किती काय सांगता येईल?
1: आजच्या घडीला व्यायामशाळेच्या याच्यामध्ये 250 मुलांची संख्या आहे.
0: आणि मुलींसाठी वगैरे काय अशी?
1: मुलींसाठी हे जे आहे डबल बार, सिंगल बार याची ॲक्टिव्हिटीज होती. त्याचबरोबर कबड्डीच्या खेळामध्ये सुद्धा मुली निष्णात आहेत व्यायामशाळेची टीम. एक काळ माधुरी गायधनी, त्याचबरोबर भावना शुक्ल, नंतर सोनाली चांदवडकर, अशा नॅशनल लेवलला त्यांचे सिलेक्शन झालेले अशा चांगल्या कबड्डीपट्टू महिलांमध्ये सुद्धा गुलालवाडी व्यायामशाळेनी दिलेले आहेत.
0: यापूर्वीचा इतिहास जर म्हटला तर कबड्डीत ना गुलालवाडी व्यायामशाळेची भक्ती कुलकर्णी वगैरे अशा मुली होत्या, त्यांच्याबद्दल काय सांगता येईल?
1: चांगल्या आहेत सगळ्या मुली, चांगल्या. आज त्या मुलींना नातू झालेले आहेत आणि त्यांनी सुद्धा त्यावेळेस त्यांच्या याच्यामध्ये अतिशय चमकदार कामगिरी केलेली आहे आणि क्रीडा क्षेत्रामध्ये कबड्डी, खो खो याच्यामध्ये त्या चांगल्या वरच्या लेवलवर गेलेल्या आहेत, नॅशनल लेवलवर गेलेल्या आहेत. माधुरी गायधनी जी आहे तिथं जपानला गेली होती. अशा प्रकारचे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सुद्धा खेळाडू गुलालवाडी व्यायामशाळेने गेलेले आहेत.
0: सर, आता सध्या जो विषय चालला आहे डीजे ढोल याविषयी, याविषयी आपल्या
1: आमच्या गुलालवाडी व्यायामशाळेचं वैशिष्ट्य आहे की आजपर्यंतच्या इतिहासात एक वर्ष सुद्धा कधी डीजे लावलेलं नाही. ढोल पथक आहेत आमचं, ढोल पथक, मंगलवाद्य, लेझिम हे पारंपरिक आपलं वाद्य आहे, ज्याच्यामुळे मंगल धून आणि वातावरण सगळं मांगलिक होत असतं असेच वाद्य आम्ही वाजवतो. मर्दानी खेळ इथे दाखवले जातात. अशा प्रकारचं ही परंपरा आमची पहिल्यापासून आहे.
0: नाशिकची संस्कृती दाखवणारी गुलालवाडी याबद्दल?
1: नाशिकची संस्कृती स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून त्या प्रेरणेने हे तयार व्हावे म्हणून तुम्हाला मगाशीच सांगितलं मी की बाबा बंदुकीचं शिक्षण, रायफलीचं शिक्षण महिलांना पण देत होते आणि पुरुषांना पण देत होते. आणि नाशिक हे तीर्थक्षेत्र आहे, त्यामुळे पुरोहित संघ, आता मी सुद्धा पुरोहित संघाचा प्रमुख आहे, या पुरोहित संघाच्या माध्यमातून अनेक पुरोहित सुद्धा या संस्थेचे सुद्धा सभासद आहेत आणि चांगले पट्टीचे पोहणारे. त्यावेळेस ते महापूर आला की गुलालवाडी व्यायामशाळेच्या पथकाच्या पथकं झुंडीच्या झुंडी या पुरांवरनं उड्या मारून महापुरामध्ये पोहायचे, त्यामुळे पट्टीचे पोहणारे सुद्धा गुलालवाडी व्यायामशाळेचे प्रसिद्ध आहेत. उद्धव शिंगणे गायधनी, त्याचबरोबर पंचक्षरी शेमकल्याणी, नामांकित घराण्यातले हे सभासद पैलवान आणि क्रीडापटू खेळाडू हे गुलालवाडी व्यायामशाळेमध्ये तयार झालेले.
0: सर, आता गणेशोत्सवाची तयारी सुरू आहे, गुलालवाडी व्यायामशाळेची तयारी कशी?
1: गुलालवाडी व्यायामशाळेची तयारी चालू आहे. आमच्या इथे मांगलिक सगळं दृश्य दाखवलं. त्याचबरोबर वाद्य वादनाची प्रॅक्टिस सुरू आहे आणि रोज संध्याकाळी मुलांवरचे मुलं जे आहेत हे एकदम निष्काम भावनेने कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवताना समर्पित होऊन इथे कार्य करीत असतात.
0: लेजिम झाला, ढोलपथक झाला, अजून काही आपले काही उपक्रम चालू आहे का?
1: मर्दानी खेळ आहे, लहान लहान मुलांना त्यांचं धैर्य वाढावं म्हणून तलवार त्याचबरोबर दांडपट्टा असे जे मर्दानी खेळ आहे, नेमबाज असे मर्दानी खेळाचं लहान मुलांपासून सर्वांना आम्ही इथे प्रशिक्षण देतो.
0: सर, तुम्ही खरोखर गुलालवाडी व्यायाम शाळा ही नाशिकची सांस्कृतिकदृष्ट्या एक व्यायामशाळा आहे आणि तिच्यातून नाशिकची संस्कृती कशी ही दिसत असते. दरवर्षी नाशिक ज्यावेळेस गणपती उत्सव बघायला येतात त्यावेळेस गुलालवाडी व्यायामशाळा एक आकर्षण असतं आणि हे आकर्षण कंटिन्यू सुरूच आहे. शतक उत्सव सुरू असला तरी गुलालवाडी व्यायामशाळा आपला उपक्रम सुरूच ठेवला आहे. आपल्या या उपक्रमाला नाशिककरांचा धन्यवाद. आज तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद. अजून एक फक्त छोटंसं वैशिष्ट्य सांगतो गुलालवाडी व्यायामशाळेचं की आमच्या इथे कोणत्याही प्रकारचा जातीय भाव भेद हा नसतो.
0: बरोबर.
1: आमच्या याच्यामध्ये सर्व धर्माचे मुलं असतात, सर्व पंथाचे मुलं असतात, सर्व जातींचे मुलं असतात, मुली असतात आणि सर्वजण एकोप्याने क्रीडा क्षेत्रामध्ये नैपुण्य असं काम करीत असतात. हे एक वैशिष्ट्य आहे आमचं आणि नाशिकच्या जडणघडणीमध्ये गुलालवाडी व्यायामशाळेचं मुख्य योगदान आहे.
0: नक्कीच सर, खेळासाठी कोणतेही जात धर्म नसतो आणि तो गुलालवाडी व्यायामशाळा दाखवून देते. आज तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल धन्यवाद. चला तर श्रोते ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.

नमस्कार नाशिककर, मी मेधा मांजरेकर बोलते आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात अमित कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं. संगीत दिलंय लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी आणि हे गीत आहे दोस्त गरीबों का या चित्रपटामधलं.

0: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91-300-2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात मंदाडे आणि आशा भोसले यांनी गायलेलं गोमती के किनारे या चित्रपटामधलं गीत. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.
2: अरे लग गया

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट.
3: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात. गीतरचना राजेंद्र कृष्ण यांची, संगीत दिला आहे कल्याणजी आनंदजी यांनी. आणि हे गीत ऐकूया गुलाम बेगम बादशाह या चित्रपटामधलं.

चला है दुल्हन यार कमरिया में बांधे चलवा।

0: सिनेमा कट्टा विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर सिनेमा कट्टा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात मोहम्मद अजीज यांच्या आवाजात मजरूह सुलतानपुरी यांची शब्दरचना आनंद मिलिंद यांचं संगीत चित्रपट लाल दुपट्टा मलमलका

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर. काय गं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
2: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
2: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
2: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800016500 आणि 83800.
3: लालच या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत महेंद्र कपूर आणि चंद्राणी मुखर्जी यांच्या आवाजात. संगीतकार बप्पी लहेरी.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: रजतम लंबोदरम प्रियम अत्यंत पावनम,
2: अक्षयम लभते पुण्यम दारिद्र्यम नैव जायते.
1: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
2: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
1: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
2: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासे.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे हिम्मत या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे आनंद बक्षी यांची, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आणि हे गीत ऐकूयात मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात.

0: नमस्कार, नाशिककर. मी नाना पाटेकर बोलतो आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आहे अलग अलग या चित्रपटामधलं, किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं. शब्दरचना आनंद बक्षी यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्वन यांनी.

0: सिनेमा कट्टा विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर सिनेमा कट्टा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य
1: कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं ऐसा भी होता है या चित्रपटामधलं गीत. SH बिहारी यांच्या गीताला संगीत दिलं आहे OP नय्यर यांनी.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासिक
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या अटी व शर्ती लागू

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
9: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली।
8: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
9: अगं, अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात।
8: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
9: नक्की दे। कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे।
8: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता।
9: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात।
8: अधिक माहितीसाठी संपर्क 8300016500 आणि 8300016500।
10: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
11: नमस्कार, मी अनघा। वर्षा गीते या माझ्या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपले सर्वांचे खूप मनापासून स्वागत। आजचे आपले गीत आहे 1960 सालातील परख या हिंदी चित्रपटातील। गाण्याचे बोल आहेत, ओ सजना बरखा बहार आई। लता मंगेशकर यांनी गायलेले हे अतिशय लोकप्रिय, प्रसिद्ध आणि सदाबहार गाणे आहे। शास्त्रीय संगीतावर आधारित असलेले हे गाणे लोकांना अतिशय मनापासून आवडले। गाण्याचे संगीतकार आहेत संगीतकार सलील चौधरीजी, तर गीतकार आहेत शैलेंद्रजी। पावसाळ्यात हे गाणे रेडिओवर हमखास आपणास ऐकायला मिळते। हे गाणे खमाश थाटावर आधारित आहे। खमाश थाटातीलच 2 राग या गाण्यासाठी वापरले गेले आहेत। गाण्याचा मुखडा आहे खमाज रागावर आधारित, तर कडवे हे खमाज थाटातीलच 2 राग जो कलावती या नावाने ओळखला जातो त्या रागावर आधारित किंवा त्या रागाच्या अंगाने या गाण्याचे कडवे जाते। तर बघूयात हे गाणे खमाज आणि कलावती या 2 रागांवर कशा पद्धतीने आधारले गेले आहे। ओ सजना ह्या गाण्याचा मुखडा ज्या रागावर आधारित आहे अशा खमाज रागाची आता आपण माहिती बघूयात। हा राग हा खमाज थाटातूनच उत्पन्न होतो, त्यामुळे याला खमाज थाटाचा आश्रय राग असेही म्हटले जाते। रागाचा वादी आहे ग गंधार, तर संवादी आहे नी अर्थात निषाद। या रागात 2 निषादांचा वापर केला जातो, शुद्ध निषाद आणि कोमल निषाद। त्यामुळे नियमानुसार जेव्हा एखाद्या स्वराचे 2 रूपं वापरली जातात तेव्हा त्याचा शुद्ध रूप हे आरोहात घेतले जाते तर कोमल रूप हे अवरोहात घेतले जाते। त्यामुळे या रागाच्या आरोहात शुद्ध निषादाचा वापर होतो तर अवरोहामध्ये कोमल निषादाचा वापर होतो। या रागाच्या आरोहामध्ये ऋषभ अर्थात रे हा वर्ज्य आहे, तर अवरोहामध्ये सगळे स्वर घेतले जातात, त्यामुळे या रागाची जाती षाडव संपूर्ण अशी होते। रागाचा गान समय आहे रात्रीचा 2 प्रहर। रागाचा रस आहे हा शृंगार रसप्रधान राग आहे। ठुमरीसाठी या रागाचा जास्त वापर केला जातो। हा राग हा पूर्वांग प्रधान राग आहे कारण या रागाचा

आधी ग हा पूर्वांगात येतो, त्यामुळे हा पूर्वांग प्रधान राग म्हटला जातो. रागाचे न्यास स्वर आहेत सा, ग आणि प. रागाचे आरोह अवरोह आणि पकड अर्थात मुख्य अंग बघूयात. आरोह आहे

इथे शुद्ध निषादाचा वापर केला आहे. धनी सा, तर अवरोहामध्ये कोमल निषादाचा वापर केला गेला आहे. अवरोह बघूयात. कोमल निषाद आहे.

पकड बघूया. पकड ही दोन प्रकारे घेतली गेली आहे. पहिला प्रकार जो आहे तो असा

ओ सजना या रागाचा अंतरा किंवा कडवे ज्या रागावर आधारित आहे तो कलावती राग आता आपण बघूयात. कलावती रागाचा थाट देखील खमाज थाट आहे. काही जाणकारांच्या मते याचा वादी स्वर प आणि संवादी स्वर सा आहे, तर काही लोक याला सा हा वादी आणि प हा संवादी मानतात. तर इतर काही जाणकार आहेत त्यांच्या मते ग हा वादी आणि ध हा संवादी आहे. या रागाची जाती ही ओढव ओढव आहे. रागात मध्ये वर्जित स्वर रे आणि म आहेत. दोन स्वर वर्जित आहेत आणि रागामध्ये पाच स्वर वापरले गेले आहेत, त्यामुळे या रागाची जाती ओढव ओढव होते. रागामध्ये कोमल निषादाचा वापर होतो आणि इतर सर्व स्वर शुद्ध आहेत. रागाचा गान समय हा काही जाणकारांच्या मते रात्रीचा प्रथम प्रहर आहे, तर काही जाणकारांच्या मते रात्रीचा द्वितीय प्रहर आहे. अशा प्रकारे दोन्ही प्रहरात हा राग गायला जातो. रागाचे आरोह अवरोह बघूयात.

अशा प्रकारे कडव्यामध्ये कलावती रागाचा देखील थोडा वापर दिसून येतो, अर्थात खमाज राग देखील या कडव्यामध्ये वापरला गेलेला आहे, कारण याच्यामध्ये मध्यमाचा वापर देखील दिसून येतो. तर ऐकूयात राग खमाज आणि राग कलावती या खमाज थाटातील दोन रागांवर आधारित हे वर्षा ऋतूतील खास गाणे, जे गायले आहे लता मंगेशकर यांनी आणि संगीत दिले आहे सलील चौधरी यांनी. ओ सजना बरखा बहाराई, आज गात आहेत सौ अनघा निमगावकर.

0: तर श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. मी अनघा आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेते. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फुल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठी विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा. रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत बॉन्ड 303 या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गुलशन बावरा यांचं गीत. संगीतकार राहुल देव बर्मन.

कविता कृष्णमूर्ती आणि मोहम्मद अजीज यांनी गायलेले गीत आता ऐकूयात. गीतरचना आहे आनंद बक्षी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. हे गीत आहे चालबाज या चित्रपटामधलं.

0: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागलीये, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात फरार या चित्रपटामधलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. ऐकूया उषा मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02-5352-4726 किंवा 83-800-16512 ह्या क्रमांकावर.
2: रजतम लंबोदरम प्रियम अत्यंत पावनम
3: अक्षयम लभते पुण्यम दारिद्र्यम नैव जायते.
2: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
3: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
2: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
3: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
2: विश्वास नाशिककरांचा
3: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासिक.
4: अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांच्या स्वरात आई मिलन की रात या चित्रपटामध्ये गीत आता ऐकूयात. गीतकार समीर, संगीतकार आनंद मिलिंद.

0: धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 20888.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत. माया गोविंद यांचं गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे आरोप या चित्रपटामधलं. संगीतकार भूपेन हजारिका.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: यार दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय
3: अरे मग दे ना एवढा का विचार करतोयस
2: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना
3: अरे रेडिओ विश्वास आहे ना
2: म्हणजे
3: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो
2: ते कसं काय
3: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर
2: हो लगेचच कॉल करतो
4: कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार आणि मेहमूद यांनी गायलेलं गीत हे गीत आहे अलबेला या चित्रपटामधलं हसरत जयपुरी यांची गीतरचना गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं
5: मैं हूं अलबेला

0: नमस्कार, मी अजित बुरे. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज, रेडिओ विश्वास.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया SP बालसुब्रमण्यम यांच्या आवाजात. गीतरचना असद भोपाली यांची आणि संगीत साज आहे राम लक्ष्मण यांचा. आणि हे गीत ऐकणार आहोत मैंने प्यार किया या चित्रपटामधलं.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नहीं आऊंगा।
1: घूम जाओ,
0: नहीं घूमूंगा।
1: मान जाओ,
0: नहीं मानूंगा।
1: भूखे ही क्या जाओगे, कुछ ले भी ए बेबी।
2: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना।
3: बजेटचं काय?
2: आता बजेटची चिंता नाही, नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण।
4: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड, आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।
5: अटी व शर्ती लागू।

सिनेमा कट्टा विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर सिनेमा कट्टा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य

0: अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागलीय, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512.

आपल्या हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं. रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: सिनेमा कट्टा विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर सिनेमा कट्टा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य
1: आपकी फरमाइश श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512 आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या गाणे

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा। क्षणात पैसे पाठवा, कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात। विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड।

0: दिसे.
1: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागलीय, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
2: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
1: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
2: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
1: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2026 किंवा 8380016512 या क्रमांकावर.

ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर रांगा नाहीत वाट पाहणंही नाही विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सेवा क्षणात पैसे सुरक्षित व्यवहार विश्वास म्हणजे विश्वास बँक

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही उर्वरित आणि उद्या सकाळच्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकणार आहात शुभंकर होती. 7:10 प्रसारित होईल कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी. रात्री 8 आपण ऐकू शकणार आहात ओठावरली गाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. सादरकर्ते विकास भावे. रात्री 9 प्रसारित होईल गुंजन मनातले याचं पुनःप्रसारण. सादरकर्त्या ज्योती चौधरी. रात्री 10:30 स्वरसंजीवनी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत. सादरकर्ते आहेत सुहास जोशी. रात्री 11 चिरंतन गाणी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत. सादरकर्ते श्रीकृष्ण कुलकर्णी. सकाळी 4 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. सकाळी 6:05 प्रसारित होईल गोंदवलेकर महाराज यांचे विचार हा कार्यक्रम. सादरकर्ते दत्ता सरदेशमुख. सकाळी 6:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:30 प्रसारित होईल कार्यक्रम दासबोध. सादरकर्ते पद्माकर देशपांडे. सकाळी 6:35 प्रसारित होईल कार्यक्रम प्रभात विश्व. सादरकर्ते ऋषिकेश आयाचित. त्यानंतर आपण आमच्या उर्वरित कार्यक्रमांचा आस्वाद घेऊ शकता. तर रूपरेषा आपण ऐकलीत रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरून.
8: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे. हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है. साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है. हमारी आंगनबाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह.
9: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है.
8: आज ही अपनी नजदीकी आंगनबाड़ी से जुड़िए क्योंकि हमारी आंगनबाड़ी है हमारी जिम्मेदारी.

श्रोते हो, समर्थ या श्लोकात सतत सज्जनांची संगत धरण्यास सांगतात बर का. इथे शेवटच्या चरणात समर्थ सदा संगती सज्जनाची असे म्हणताना दिसतात. श्रोते हो, सदा हा शब्द प्रयोग करत असतात कारण त्यांना सज्जन संगती धरताना सातत्याची अपेक्षा आहे. सदा म्हणजे सतत. श्रोते हो, संतजन हे जीवनमुक्त असतात. ते जरी विषय सेवन करतात तेव्हा त्यांना पक्के माहिती असते की खरे सुख या विशेष सेवनात नाही, त्यामुळेच ते त्या विषय सेवनात गुंतत नसतात. श्रोते हो, आदरणीय रवींद्र पाठक सज्जन संगतीला GPS ची उपमा देतात. श्रोते हो, आपल्याला एखाद्या नवीन गावात एखाद्या नवीन जागेवर जायचे असेल तर आपल्याकडे दोन पर्याय असतात. एक म्हणजे रस्त्यात अनेक ठिकाणी थांबून थांबून पत्ता विचारत विचारत पोहोचावे, जे आपण गुगल मॅपच्या शोधापूर्वी करत होतो. आणि दुसरा सोपा पर्याय म्हणजे गुगल मॅपवर ज्या ठिकाणी जायचे आहे तो पूर्ण पत्ता टाकून मॅप सांगेल त्या सोप्या आणि जवळच्या रस्त्याने पोहोचणे. श्रोते हो, दुसरा पर्याय अर्थातच आपल्याला कमी कष्ट देणारा आहे. श्रोते हो, आदरणीय रवींद्र पाठकजी म्हणतात, गुरु म्हणजे एखाद्या गुगल मॅप सारखेच आपल्याला परमार्थाचा मार्ग दाखवतात. गुरु अथवा सज्जन संगती ही परमार्थाच्या मार्गावरील मोठे मार्गदर्शक असतात. अगदी विनासायास ते आपल्याला सत्य म्हणजे परमेश्वर तत्वापर्यंत नेऊन पोहोचवतात. शंकराचार्य सत्संगाचे फायदे सांगताना म्हणतात, सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलचित्तम, निश्चलचित्ते जीवनमुक्ती. म्हणजे सत्संगाने आपल्याला निर्गुणाचे महत्व पटू लागते, म्हणजेच निसंगत्व होते. निसंगत्व म्हणजे निर्गुणाचं महत्व पटल्यामुळे आपल्याला निर्मोहत्वम होते, म्हणजे मोह हळूहळू षडविकार षडरिपू दूर होतात. असे षडरिपू दूर झाल्यामुळे आपले चित्त निश्चल होते. ब्रह्मतत्वाशी आपण एकरूप होण्यासाठी आपली बुद्धी पक्का निश्चय करू लागते आणि त्याचमुळे मग आपल्याला जीवन मुक्ती मिळते. म्हणून श्रोते हो, सतत संतांच्या किंवा गुरूंच्या सहवासात राहिले म्हणजे विषय विकार कमी होतात. विषय विकार कमी झाल्यामुळे चित्त स्थिर आणि निश्चल आणि परमेश्वरावर स्थिर होते. त्यामुळे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते. श्रोते हो, समर्थ या श्लोकात आपल्याला समजावून सांगतात की आपले मन नेहमी कल्पना करते की विषय सुखात किंवा भौतिक गोष्टीतील सुखाच्या ठिकाणीच सुख आहे. उदाहरण द्यायचे झाले तर चहा हवा असल्यास मनात एक प्रकारची काल्पनिक तगमग निर्माण होते. चहाची कल्पना मनात तयार होते. या कल्पनेमुळे आपण जे नामस्मरण घेत असू त्यापासून मन विचलित होते. अशा वेळी जर खरंच चहा मिळाला तर मन शांत झाल्यासारखे होते, पण खरं तर आपले मन निर्गुण स्वरूपाच्या अज्ञानामुळे असे वागत असते. दुसरे उदाहरण घ्यायचे झाले तर जी माणसे प्रेमाने वागतात ती प्रेमाची वाटू लागतात, पण काही कारणाने जर ते संबंध बिघडले तर तीच माणसे शत्रू वाटू लागतात. मग जी माणसे आपण वाईट समजतो ती दुसऱ्या माणसांना चांगलीही वाटू शकतात. मग माणसे काही आपला स्वभाव इकडे वेगळा आणि तिकडे वेगळा असे बदलतात का? तर तसं नसतं. त्यांच्याबद्दल आपण आपल्या मनात केलेली कल्पना ही बदलत असते. मग चांगली कल्पना असेल तर सुख वाटते आणि वाईट कल्पना असेल तर दुःख होते. मग अशा कल्पनेला आपण खरे मानावे का? तर नाही. समर्थ सांगतात, कल्पनेनेच कल्पनेला बाजूला करा, मने कल्पिता कल्पना ते सरावी. मग कल्पनेने कसे रमायचे? तर कल्पनाचमुळे रामाची करायची. कल्पनेतच रमायचे असले तर ते रामकथेत कृष्णकथेत परमेश्वरी चिंतनात रमावे. राम कृष्ण यांच्या गुणांचे चिंतन आपल्या विषय विकारांपासून आपल्याला दूर नेते. समर्थ म्हणतात, मना निर्गुण ओळखावा, म्हणजे हळूहळू निर्गुण परब्रह्माचे स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. निर्गुण स्वरूपाला आकार रूप काहीच नसते. मग ते ओळखताना सुरुवातीला सगुणाची कास धरावी. ही कास धरणे म्हणजे भगवत कथा,
म्हणजे रामकथा कृष्णकथा यांचे चिंतन करावे. हळूहळू या सगुणाची कल्पनाच आपल्याला निर्गुण परब्रह्माकडे नेऊन जीवनमुक्ती देणार आहे. श्रुती हो, ही सगळी प्रक्रिया आपल्याला संत सज्जनच शिकवू शकतात. म्हणून संत सज्जनांची संगत सतत ठेवावी. तुकाराम महाराज म्हणतात, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, तुका म्हणे हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा. जय

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंतपावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: ट्रान्सफर ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर रांगा नाहीत वाट पाहणंही नाही विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सेवा क्षणात पैसे सुरक्षित व्यवहार विश्वास

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16.
2: रजतम लंबोदरम प्रियम अत्यंत पावनम,
3: अक्षयम लभते पुण्यम दारिद्र्यम नैव जायते.
2: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
3: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
2: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
3: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
2: विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.

आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8380016512.

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनं,
2: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते.
1: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
2: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
1: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
2: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM। तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
1: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दिलीप खजगावकर पुण्याहून बोलतोय आजच्या आपल्या सुंदर कथा कार्यक्रमात. आज ऐकूया एक छानशी कथा, अहंकार. एअरपोर्टचा लाउंज बऱ्यापैकी भरला होता. अनेक फ्लाईट्स लेट झाल्यामुळे तिथे बसलेल्या प्रवाशांच्या चेहऱ्यावरील कंटाळा स्पष्ट दिसत होता. एका कोपऱ्यात अगदी साधा टी शर्ट आणि जीन्स घातलेला राज वरद सोबत गप्पा मारत बसला होता. वरद उद्योजक होता आणि राज हा त्याचा सल्लागार. तेवढ्यात महागडा ब्लेझर, चमकदार शूज आणि इम्पोर्टेड बॅग घेतले सदानंद तिथे आले. सदानंद 100 कोटींच्या आयटी कंपनीचे मालक होते. मुळातच अहंकारी असलेल्या सदानंदांचा अहंकार कंपनी जशी मोठी झाली तसा वाढतच गेला. त्यांना पाहताच राज मोठ्या आदराने म्हणाला, नमस्कार सर. अरे राज, किती वर्षांनी भेटतोस? हो सर, 5 वर्षांनी. राज, तू लिंक्डइन वरून गायब झालास. मला वाटलं एकतर तू अजूनही काम शोधत असशील किंवा कायमचाच कामातून गेला असशील. राज काहीच बोलला नाही. सदानंदांची नजर वरदकडे गेली. आपण? मी वरद. काय करता? लहानसा व्यवसाय. राज माझा सल्लागार आहे. सदानंदांनी वरदला वरपासून खालपर्यंत न्याहाळलं. साध्या टी शर्ट मधला सल्लागार राज आणि साध्याच वेशातील मालकाला पाहून सदानंदांना वरदच्या व्यवसायाची चांगलीच कल्पना आली. राजने घड्याळाकडे पाहिलं. वरद, माझी बोर्डिंगची वेळ झाली, निघतो मी. ओके, पोहोचलास की फोन कर, वरद म्हणाला. राज उठला. सदानंदांकडे पाहून तो म्हणाला, सर भेटूया. हो. राज निघून गेला. राज गेल्यावर सदानंदांनी कुत्सितपणे विचारलं, राज तुमचा सल्लागार आहे? हो, वरद म्हणाला. सल्लागार? मोठमोठ्या अवास्तव कल्पनांचा बादशाह आहे तो, जरा जपून हा. सदानंदांच्या आवाजात उपहास होता. ते पुढे म्हणाले, पूर्वी माझ्या कंपनीत होता. कंपनीला नावारूपात आणण्यात त्याचा मोठा वाटा होता हे खरं आहे, पण सदैव कल्पनांच्या विश्वात असायचा आणि स्वतःच्या ज्ञानाविषयी जरा जास्तच आत्मविश्वास होता त्याला. वरदने विचारलं, म्हणून काढून टाकलं त्याला? हो, 5 वर्षांपूर्वी कामावरून काढून त्याला अद्दल घडवली आणि त्यानंतर माझी खूप प्रगती झाली. काही क्षण सदानंदांकडे पाहत वरद म्हणाला, सदानंद, तुमची एक चूक. सदानंदांनी प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. काय? मी आणि चूक? अहो, 100 कोटींचं साम्राज्य आहे माझं. खरंय, चूक नसेल, पण तुम्ही स्वतःची प्रगती करताना माझंही भाग्य उजळवलं. म्हणजे तुम्ही राजला काढलं नसतं तर तो माझ्याकडे आला नसता. बरं मग? वरद पुढे म्हणाला, तुम्ही मला एक अतिशय मौल्यवान हिरा अगदी फुकटात दिलात. सदानंदांच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. राज आणि मौल्यवान हिरा? राज माझ्याकडे आला तेव्हा माझी कंपनी फार मोठी नव्हती, फक्त 7-8 कोटींची होती. आज माझी कंपनी 300 कोटींची आहे. राजला चांगला पगार देत असाल? पगार? अहो, तो माझा भागीदार आहे. सदानंदांनी हळू आवाजात विचारलं, तुम्ही त्याला एवढं मोठं केलं? वरद लगेच म्हणाला, नाही सदानंद, मी नाही, त्याने मला मोठं केलं. राज माझ्याकडे आला तेव्हा माझ्याकडे पैसा होता, स्वप्न होतं, पण दिशा नव्हती. वरद क्षणभर थांबला. राजच्या विचारांची उंची खूप मोठी आहे आणि त्याची झेपही. त्याने मला मोठे विचार करायला आणि त्याच्या कल्पना स्वीकारायला शिकवलं, पटकन निर्णय घ्यायला शिकवलं, माणसांवर विश्वास ठेवायला शिकवलं. वरद पुढे म्हणाला, कंपनी मी नाही, राजने वाढवली. कंपनी त्याच्या विचारांनी दिवसेंदिवस मोठी होत गेली. यावर्षी आम्ही 500 कोटी करू.
सदानंदांच्या चेहऱ्यावर आता अपराधीपणाची छटा स्पष्ट दिसत होती. तुम्ही त्याची किंमत ओळखली नाही. सदानंदांनी मान खाली घातली. त्यांच्या डोळ्यांसमोर 5 वर्षांपूर्वीचा तो प्रसंग उभा राहिला. राजला कंपनीतून काढताना ते किती गर्वाने म्हणाले होते, कंपनी एका व्यक्तीवर चालत नाही. आणि राजने शांतपणे उत्तर दिलं होतं, पण योग्य व्यक्ती असेल तर कंपनी चालत नाही, कंपनी धावते. त्यावेळी सदानंद कुत्सितपणे हसले होते. आज मात्र राजच्या त्या वाक्याचा अर्थ त्यांना पुरेपूर समजला होता. त्यांना पश्चाताप होत होता तो राजला गमावल्याचा नाही, तर आपल्या अहंकारामुळे त्याची किंमत ओळखता न आल्याचा. त्यांनी हळू आवाजात विचारलं, वरद, राज माझ्याबद्दल नक्कीच वाईट बोलत असेल हो ना? वरदने नकारार्थी मान हलवली. कधीच नाही. नाही, उलट तो तुमच्याबद्दल आदरानेच बोलतो. सदानंदांच्या डोळ्यात पाणी आलं. बोर्डिंग अनाउन्समेंट झाल्यावर वरद निघून गेला. सदानंद मात्र तिथेच बसून होते. राजला कॉल करण्याचं धैर्य त्यांना झालं नाही, कारण अत्यंत साधं राहणीमान असलेला राज पैशानेच नव्हे तर माणूस म्हणूनही त्यांच्यापेक्षा कितीतरी मोठा झाला होता. राजरूपी हिऱ्याची किंमत पारखण्याची नजर सदानंदांमधील अहंकाराने कमकुवत केली होती. राज आणि वरदचा

0: पुढचा प्रवास सुरू झाला होता. पण सदानंद मात्र अजूनही बोर्डिंग अनाउन्समेंटच्या प्रतीक्षेत होते. आज प्रथमच त्यांच्या अहंकाराला तडा गेला होता. त्यांना जाणवलं होतं ते राजला हरवून जिंकले नव्हते, उलट राजकडूनच हरले होते.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा सुंदर कथा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात पुढील मंगळवारी रात्री 8 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा

0: फरमाईश. आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: अलका याज्ञिक आणि के के यांनी गायलेलं देवखुबरी यांचं गीत आता ऐकूयात. आप मुझे अच्छे लगने लगे या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे राजेश रोशन यांचं.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात दुसरी सीता या चित्रपटामधलं. गीत रचना गुलजार यांची, संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी. आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: बावडे नयन या चित्रपटामधलं मुकेश यांनी गायलेलं केदार शर्मा यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार रोशन.

0: पैसे पाठवायचेत, तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मंदाणे यांनी गायलेलं कवी प्रदीप यांचं गीत. गीताला संगीत आहे प्रेम धवन यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत किसान और भगवान या चित्रपटामधलं.
2: अरे जब धरती थी आग उगलती, गर्म हवाएं जब...

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासिक

0: नमस्कार, मी विवेकराज ठाकूर आणि आपण ऐकत आहात न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, फक्त रेडिओ विश्वास 90.8 FM. मागील भागात आपण ग्राहकांचे मूलभूत हक्क, कंपनीकडे तक्रार करण्याची योग्य पद्धत आणि कन्झ्युमर कमिशनमध्ये जाण्यापूर्वी कोणती तयारी करावी याबद्दल जाणून घेतलं. पण त्यानंतर काय, तक्रार दाखल केल्यानंतर प्रत्यक्षात प्रक्रिया कशी चालते, ग्राहक काय मागू शकतो, कॉम्पन्सेशन कसा मिळतो आणि कंपनीने कमिशनचा आदेश पाळला नाही तर पुढे काय करता येतं. आज आपण या सर्व प्रॅक्टिकल प्रश्नांचा पुढचा टप्पा समजून घेणार आहोत आणि त्यासाठी मी परत एकदा स्वागत करतो ऍडव्होकेट चांदवडकर सरांचा. सर नमस्कार.
1: नमस्कार
0: सर. कन्झ्युमर कमिशनमध्ये तक्रार दाखल करण्याची संपूर्ण प्रक्रिया साधारणपणे कशी असते?
1: तक्रार दाखल करण्यापूर्वी जे कागदपत्र आहे, खरेदी कर बिल्डर बरोबर काय व्यवहार केला असेल तर खरेदी कर पाहिजे, बाकी व्यापाऱ्याशी काही व्यवहार केला असेल तर रिसिप्ट पाहिजे, त्यानंतर एखाद्या वाहन वगैरे घेतलं त्याच्यावर वॉरंटी कंडिशन ते सगळे रिसिप्ट वगैरे सगळे आपण तपास करून घेतले पाहिजे. त्यानंतर ह्या गोष्टी घेतल्यानंतर तुम्हाला त्यात काही त्रुटी निर्माण झाली किंवा काय झालं तर त्याच्याशी पत्रव्यवहार केल्याबद्दलचे पुरावे आपल्याला लेखी पुरावे पाहिजे आपल्याकडे.
0: कम्युनिकेशन
1: जे आहे त्याप्रमाणे ते नंतर मग तक्रार दाखल करताना ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यासोबत कनेक्टेड म्हणून राहिल्या पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणजे ही वस्तू ह्या तारखेला घेतली, ह्या बिलाप्रमाणे घेतली, ह्या तारखेला घेतली, तसंच ह्या वेळेला वॉरंटीमध्ये होती, त्या वॉरंटी कंडिशनमध्ये असा असा प्रॉब्लेम आला, त्याप्रमाणे आम्ही डीलरकडे गेलो की त्या मॅन्युफॅक्चरला नोटीस पाठवली, असं असं त्या वस्तूमध्ये डिफेक्ट आहे त्याप्रमाणे नोटीस पाठवली, हे सगळं मूलभूत जे आहे ते कंप्लेंटमध्ये रिफ्लेक्ट झालं पाहिजे.
0: अच्छा.
1: आणि त्यामध्ये मग ह्या गोष्टी केल्यानंतर त्यांनी दाद दिल्या नाही, त्याच्यामुळे आम्ही कन्झ्युमर कोर्टात आलो. ह्या गोष्टी त्याच्यात थोडंसं स्पेसिफिक मेन्शन केलं,
0: स्पेसिफिक यायला पाहिजे त्याच्यामध्ये की आमचं झालेलं कम्युनिकेशन आणि हे कोर्टात, म्हणजे थोडक्यात ह्या कोर्टामध्ये काबर आम्ही हे दाखल करतोय
1: तेच ना,
0: बरोबर का बसतंय
1: हे, ते अगोदर मागणी केल्यामुळे त्यांनी दिल्या नाही म्हणून आम्ही कोर्टाकडे न्यायासाठी आलो. कोर्टामध्ये दाद मागितली आहे आणि ह्या कोर्टाला त्या डिस्ट्रिक्टमध्ये ह्या अधिकार आहे त्याच्यामध्ये.
0: अच्छा.
1: पूर्वी जे आहे ते
0: पूर्वी ज्युरिस्डिक्शन आपण जे बघतो हे
1: 50 लाखाच्या आतमध्ये जिल्हा आयोगाकडे आहे, नंतर राज्य आयोगाकडे 50 लाखाच्या वरती 2 कोटीपर्यंत आणि राष्ट्रीय आयोगाकडे 2 कोटीच्या पुढची अमाऊंट जी आहे ती राष्ट्रीय आयोगाकडे जी याचे हे आहे ते
0: बरोबर
1: पिक्युनरी ज्युरिस्डिक्शन जे आहे.
0: आणि मी वस्तू खरेदी इकडेच केली पाहिजे, सपोज आपण आज नाशिकमध्ये आहोत तर नाशिकमध्येच खरेदी व्हायला हवी, राईट?
1: पूर्वी असं होतं पण तसं काही नाही आता. आता नवीन 2019 कायदा आला त्यामध्ये मी नाशिकला राहतो पण वस्तू मी मुंबईला खरेदी केली किंवा पुण्याहून केली अजून कुठे खरेदी केली
0: ऑफलाईन दुकानात जाऊ,
1: हा
0: बर,
1: तर मी कोर्टात नाशिकच्या कोर्टामध्ये मी जिथे राहतो तिथे कंप्लेंट दाखल करू शकतो.
0: अच्छा.
1: असं ह्या 2019 कायद्याप्रमाणे तरतूद आलेली त्याची,
0: अगोदर असं नव्हतं.
1: अगोदर फक्त कॉज ऑफ ऍक्शन जिथे घडलेलं आहे तिथे दाखल करावं लागायची, पण आता तसं नाही आहे याच्यामध्ये. आता मी अगोदर सांगितलं मुंबईला किंवा पुण्याला किंवा कुठे वस्तू घेतली तर मी ऍज अ कंप्लेनंट माझा पत्ता नाशिकचा आहे, मी नाशिकला राहतो, मी नाशिकला कंप्लेंट दाखल करू शकतो त्याच्यामध्ये.
0: ओके.
1: त्यामुळे नाशिकला आणि जे 50 लाखाचं असेल तर नाशिक,
0: या 2 कंडिशनवर आपण जिकडे आहोत तिकडे ती केस दाखल करू शकतो.
1: हो, दाखल करू शकतो.
0: अच्छा अच्छा. आणि मग ती सपोज एखाद्याने जे बनवलं आणि ते कन्झ्युमर कोर्टाकडे दिलं तर ते ऍक्सेप्ट पण करणं हा एक भाग असतो ना कमिशनने.
1: हो, त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक तर सुरुवातीला आता ई जागृती म्हणून एक त्यांचं हे आहे, त्याच्याप्रमाणे ई फायलिंग करावं लागते केस, त्यानंतर ते कोर्टात त्या याच्यात येतं आणि वेबसाईटवर, त्यानंतर मग ते अप्रूव्ह केल्यानंतर मग आपल्या फिजिकली जी केस आहे ती कोर्टात दाखल करावं लागते.
0: अच्छा. मग मी एखाद्याला, म्हणजे हे झालं हायब्रिड थोडक्यात, ऑनलाईन झालं आणि मला ऑफलाईन करायला लागणार,
1: हो,
0: एखाद्याला जर डायरेक्ट ऑफलाईनच करायचं असेल तरी होऊ शकतं का की फक्त ऑफलाईन?
1: नाही, ही प्रोसिजर त्यांनी अडॉप्ट केलेली.
0: अच्छा.
1: त्यानंतर त्याला लिमिटेशन असतं, तर मग कंप्लेंट मध्ये स्पेसिफिक द्यावं लागेल ही घटना किंवा झालेली आहे त्याप्रमाणे 2 वर्षात कंप्लेंट दाखल केलेली आहे,
0: त्यानंतर
1: अधिकार आहे 50 लाखाच्या आतमध्ये आहे, त्याप्रमाणे 50 लाखाच्या आत असं जिल्हा आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
0: आणि पहिले ई जागृतीवर आणि मग ऑफलाईन त्याचं,
1: हो ऑफलाईन
0: अप्रूव्हल,
1: नंतर मग फिजिकली केस दाखल करू, त्यानंतर केस ऍडमिशन साठी राहते कोर्टा पुढे, ते ऍडमिट केल्यानंतर नोटीस इश्यू होते त्याच्यामध्ये समोरच्या पार्टीला.
0: ओके.
1: तशी प्रोसिजर आहे ती.
0: आणि ही जी नोटीस आहे ही कमिशन मार्फतच
1: कमिशन मार्फत जाते.
0: ओके.
1: ती सुद्धा स्पीड, आता पूर्वी आरपीडी असायचं, आता स्पीड पोस्टने जाते. त्यानंतर मग ते कोर्टाकडे तिची रिसीट येते, किंवा मग ते ट्रॅकिंग रिपोर्ट सुद्धा असतो, तो सुद्धा दाखल करू शकतो आपण त्यांना सर्व्हिस झाल्याबद्दलचा.
0: बरोबर.
1: कोर्ट ग्राह्य धरल्यानंतर मग ते विदिन मिळाल्यापासून, हजर झाल्यापासून 45 दिवसाच्या त्यांनी उत्तर देणं गरजेचं, रिप्लाय ही कोर्टापुढे रिटर्न स्टेटमेंट म्हणतात त्याला.
0: ओके.
1: तर तो जबाब दाखल करणं गरजेचं आहे कोर्टात. नंतर 45 दिवसानंतर ह्या तरतुदीप्रमाणे कोर्ट ऍक्सेप्ट करत नाही ते रिप्लाय त्यांचा, जो आहे तो सामन्याला पार्टीचा.
0: आणि त्यांचा रिप्लाय झाला नाही तर?
1: रिप्लाय झाल्यानंतर पुढची स्टेज आपली असती तक्रारदाराची. तक्रारदाराने पुराव्याचं प्रतिज्ञापत्र दाखल करायचं, त्यासोबत जे जे कागदपत्र आहे ते मेन्शन करायचं, त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे ते. आणि पुरावा संपल्यानंतर त्याचं एक पुरसीस म्हणतात त्याला, ती पुरसीस दाखल करायची. माझा पुरावा संपलेला आहे. माझा संपल्यानंतर मग सामन्यालाचा पुरावा असतो, त्याचा पुरावा आपल्या कंप्लेंटप्रमाणे त्याचा पुरावा असतो. ते सुद्धा त्याला काही डिफेन्स घ्यायचा असेल त्याप्रमाणे ते दाखल करते कागदपत्र. आणि त्याचा पुरावा संपल्यानंतर पुढची स्टेज असते ती रिटर्न आर्ग्युमेंटसाठी असते, लेखी युक्तिवाद दोन्ही पार्टीचाच. दोन्ही पार्टीचा लेखी युक्तिवाद झाल्यानंतर मग ओरल आर्ग्युमेंटसाठी स्टेज असते ती.
0: अच्छा.
1: ही प्रोसिजर आहे ती.
0: ओके. सर, ग्राहक कोणते कोणते रिलीफ्स मागू शकतो? रिफंड, रिप्लेसमेंट, कॉम्पन्सेशन, इंटरेस्ट, मेंटल ॲग्नी आणि लिटिगेशन कॉस्ट, याबद्दल थोडं स्पष्ट कराल का?
1: हे बघा, सुरुवातीला कंप्लेंट दाखल करताना आपण एखादी वस्तू समजा घेतली, समजा एखादी डिफेक्टिव्ह गुड्स असेल, ते डिफेक्टिव्ह गुड्स एक तर रिप्लेस करून मागणी करू शकतो. वस्तूचे पैसे दिलेले असं मोबदला त्यांना जर शक्य नसेल तर ते पैसे परत मागू शकतो आपण त्याच्यामध्ये. नंतर नुकसान भरपाई मागू शकतो, कारण ह्या गोष्टीमुळे माझं नुकसान झालेलं आहे, नुकसान भरपाई मागू शकतो. मानसिक त्रासापोटी भरपाई मागू शकतो. तक्रारीचा खर्च मागू शकतो त्याच्यामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी मागणी करू शकतो आणि कोर्ट त्याप्रमाणे मागणीप्रमाणे देतं.
0: अच्छा. आणि लिटिगेशन कॉस्ट पण आपण
1: ते तक्रारीचा खर्च
0: बरोबर, लिटिगेशन कॉस्ट आपण मागू शकतो. सर, मेंटल ॲग्नी किंवा मानसिक त्रासासाठी कॉम्पन्सेशन कसा ठरवला जातो आणि त्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात?
1: मेंटल ॲग्नी असं स्पेसिफिक असं तरतूद नाही त्याच्यामध्ये मागणी करण्यासाठी, परंतु प्रत्येक केसवर डिपेंडंट असतं ते. आणि कोर्ट त्याचं त्याप्रमाणे ग्राह्य धरल्यानंतर मग कोर्ट त्याच्यावर हे, जसं आता मी अगोदरचं उदाहरण दिलं की एका बिल्डरने फ्लॅट दिला नाही, तर त्यावेळेला कोर्टाने 5 लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून दिली त्याला. त्याप्रमाणे प्रत्येक केसचं वेगवेगळ्या प्रकारे कोर्ट डिसिजन देतो त्याच्यामध्ये.
0: केस टू केस बेसिस,
1: केस टू केस व्हेरी होतो त्याच्यामध्ये.
0: तर समजा एखादी कंपनी वारंवार टेक्निकल इश्यू आहे, पार्ट उपलब्ध नाही किंवा सिनियर्सचं अप्रुव्हल बाकी आहे, अशा कारणाने ग्राहकाची तक्रार लांबवत असेल, तर ग्राहकाने प्रत्यक्ष काय करावं त्या स्थितीत?
1: केस दाखल केल्यानंतर लांबवत असेल तर कोर्टला पुढे एक ऍप्लिकेशन द्यायचं की हेतू पुरस्कार लांबवत आहे, त्याचं कोर्ट कॉग्निझन्स घेतं आणि त्याप्रमाणे केस क्लोज करतो. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जर पुरावा दाखल नाही केला तर आपण त्याच्यामध्ये अर्ज देऊ शकतो की यांचा पुरावा बंद करण्याचा सामन्यालाचा. त्यांना कोर्ट सामन्याचा पुरावा एक दोन संधी देतं, त्यानंतर कोर्ट पुरावा त्याचा बंद केल्यानंतर केस युक्तिवादासाठी ठेवल्या जाते केसची.
0: अच्छा. हा, म्हणजे त्यांच्या एंडने जर डिले होत असेल
1: ते मुद्दा म्हणून कोर्टाच्या लक्षात डिले करतो तर कोर्ट त्याचं कॉग्निझन्स घेतं त्याच्यामध्ये.
0: राईट, राईट. आणि बिफोर म्हणजे कन्झ्युमर कोर्टात जाण्याच्या अगोदर, सपोज एखाद्या ग्राहकाने वस्तू घेतलेली आहे आणि हे मी खूप कॉमन पाहतो, म्हणजे फार लोकांच्या गाड्यांपासून तर कन्झ्युमेबल आयटम्स पर्यंत, की लोक फॉलोअप घेतात आणि टेक्निशियनचा व्हिजिट होत नाही किंवा पार्ट्स उपलब्ध नाही, पार्ट्स कुठे माहिती नाही, आठवड्याभराने येणार, 15 दिवसांनी येणार. मी खूप सारे लोकांना पाहिलेले आहे की माझी तर आता वैयक्तिक सवय, कदाचित मी या क्षेत्रामध्ये असल्यामुळे माझी ती सवय की मी सगळं मेलवरच ठेवतो, मी तोंडी बोलतच नाही. मला कॉल आले तरी मी त्यांना सांगतो तुम्हाला काय असेल तुम्ही मला मेलवर टाका. पण मी खूप लोकांना पाहिले की जे फोनवरती लोकल कोणी रिप्रेझेंटेटिव्ह असेल किंवा कोणी काय असेल ते बोलतात अच्छा येतोय असं करत लोकांचा. आता माझ्या मित्राची गाडी होती, त्याचं कारचं चार्जरला काहीतरी एरर आला आणि महिनाभर गाडी त्या कंपनीच्या सर्व्हिस सेंटरला तशीच उभी होती आणि हा त्या टेक्निशियनशी वर्बली बोलत होता ऑब्व्हियसली की सर येईल असं तसं. फक्त त्यांनी एक तो मेल काय टाकला आणि त्याच्यावरनं जी स्पीडअप झाली गोष्ट, तर हे अशा वेळेला मेल किंवा हे जे ऑफिशियल कम्युनिकेशन आले की हे किती महत्वाचं आहे,
1: ते ग्राह्य धरलं जातं ना त्याच्यामध्ये, ते महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. त्याला फॉलोअप ठेवलेल्या ज्या काही गोष्टी करस्पॉन्डन्स आहे ते कंप्लेंट दाखल करताना जोडल्यासोबत ते कोर्ट त्याचं कॉग्निझन्स घेतं त्याच्यामध्ये.
0: बरोबर बरोबर.
1: आणि समजा एखादी व्हीकल जे आहे तुम्ही म्हणता की याच्यामध्ये दिलेले आहे चार्जर बद्दल व्हीकलची, तर ते जॉब कार्ड वगैरे आपण मागू शकतो त्यांच्याकडनं.
0: बरोबर.
1: जॉब कार्डच्या बेसिस जर आपण कोर्टला पुढे हे असं या तारखेला याची एंट्री झालेली आहे आणि त्या तारखेपासून आतापर्यंत आम्ही फॉलोअप ठेवला परंतु त्यांनी आजपर्यंत काही पुरता केले नाही, पार्ट्स अवेलेबल नाही वगैरे म्हणून टाइमपास करता, ते आपण कोर्टाला सांगू शकतो. आणि त्या गोष्टीमुळे ती गाडी वापरू शकत नाही, वंचित झालेलं आहे, त्याच्याबद्दल मला दुसरी गाडी वापरावी लागली, त्याच्याबद्दल ती नुकसान भरपाई मागू शकतो त्याच्यामध्ये आपण कोर्टापुढे तक्रार दाखल करताना.
0: बरोबर बरोबर. सर, वॉरंटी आणि गॅरंटी यात नेमकं काय फरक आहे आणि वॉरंटी कार्ड मधले जे टर्म्स कंडिशन आहेत त्याचा ग्राहकांच्या अधिकारांवर काय परिणाम होतो?
1: हे बघा, वॉरंटी आणि गॅरंटी हे दोन वेगळे आहे. गॅरंटी म्हणजे कंपनीने दिलेले ठाम आश्वासन की वस्तू ठराविक प्रकारे काम करेल, काही बिघाड झाल्यास बदलून देणे, पैसे परत देणे किंवा दुरुस्त करून देणे, हे जे आहे हे गॅरंटीबद्दल आहे. आणि वॉरंटी जे आहे डिफेक्टिव्ह इन लिमिटेड पिरियड, जर हे झालं त्यांना मी रिप्लेसमेंट देऊ शकतो किंवा पैसे परत देऊ शकतो. आणि मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असेल तर त्याच्यामध्ये कंपनीकडनं बदलून मागवू शकतो किंवा दुरुस्ती करून मागवू शकतो. थोडक्यात गॅरंटी म्हणजे वस्तू चांगली राहील याची आश्वासन दिलं जातं आणि वॉरंटी दोष असल्या दुरुस्त बदलून करण्याची आश्वासन दिलं जातं.
0: अच्छा,
1: दोन त्याच्यामध्ये डिफरन्स आहे त्याच्यामध्ये.
0: आणि सर, वॉरंटी कार्ड मधील अटींचा ग्राहकांच्या अधिकारांवर काय परिणाम होतो?
1: वॉरंटी कंडिशन मध्ये समजा आता एक व्हीकल घेतलेले आहे आणि त्यांच्या टर्म्स कंडिशन प्रमाणे जर तुम्ही त्यांच्याचकडे सर्व्हिसिंग करायला पाहिजे वॉरंटीमध्ये, तुम्ही जर बाहेर सर्व्हिसिंग केली तर ते तो डिफेन्स घेऊ शकता त्याच्यामध्ये, का ॲज पर आमच्या नॉर्म्स प्रमाणे यांनी आमच्याकडे सर्व्हिसिंग केली आणि त्याच्यामध्ये ऑइल चेंज असतं, वेगवेगळे प्रकार असतात, का लो ग्रेडचं ऑइल टाकलं बाहेर अदर दॅन डीलरकडे, त्याच्यावर ते डिफेन्स घेऊन त्यांची बाजू स्ट्रॉंग ते करू शकतात त्याच्यामध्ये. त्यामुळे शक्यतो आपण वॉरंटी कंडिशन प्रमाणे जे जे त्यांच्या टर्म्स आहे नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे आपण त्या डीलरकडेच सगळे कामं करायला निदान वॉरंटी पिरियड मध्ये तरी.
0: अच्छा सर, आणि याच्यावर मला एक असंच मनात प्रश्न आला की इन्शुरन्स रिलेटेड आता तुम्ही तर पण पाहिलंय, तर अशा वेळेला काही काही छोट्या छोट्या गोष्टी असतात म्हणजे त्याचा जो फरक आहे इन्शुरन्स क्लेम करताना किंवा काय, असा काही तुम्ही एखादं उदाहरण सांगू शकता का?
1: एक उदाहरण सांगतो, 1993 मध्ये मी तेव्हापासून प्रॅक्टिस करतो, 93 मध्ये एका मित्राची ट्रक होती, ट्रक चोरीला गेली.
0: अच्छा.
1: ट्रक सबसिक्वेंटली ट्रक सापडली पण ते टायर सापडले नाही. तर त्यांचं म्हणणं आम्ही ॲज पर टर्म कंडिशन IMT 26 प्रमाणे आम्ही फक्त गाडी पूर्ण टोटल झाली की गाडी मिळालीच नाही तरच आम्ही पूर्ण होतोय. म्हटलं हे टायर जे आहे हे टोटल झाले टायरसुद्धा त्यांनी दिले नाही, त्यामुळे आम्ही नाशिकमध्ये कन्झ्युमर कंप्लेंट दाखल केली, कोर्टाने मान्य केली, त्यानंतर त्यांनी अपील केला राज्य आयोगाकडे, तिथं त्यांचं अपील डिसमिस झालं, त्यानंतर राष्ट्रीय आयोगाकडे दाखल केली त्यांनी, तिथेसुद्धा त्यांचं अपील डिसमिस झालं, त्यानंतर मग आम्हाला टायरचे पैसे कोर्टाने दिले. ती केस माझी रिपोर्टेड आहे 1993 मध्ये.
0: अरे बापरे.
1: CPJ मध्ये.
0: अच्छा.
1: आणि ते पैसे मिळाले म्हणजे थोडक्यात असं की त्यांच्या टर्म्स कंडिशन प्रमाणे ह्या ज्या गोष्टी आहे ते स्टिकअप राहतात पण सामान्य माणसाला माहीत नसतं या गोष्टी.
0: बरोबर.
1: गाडी टोटल झाली ठीक, पण गाडी मिळाली ना तुमची, तुमचा फायदा हा झाला गाडी मिळाली
0: मिळाली,
1: टायर फक्त नाही मिळाले, टायरचे तर पैसे द्या तुम्ही, मी इन्शुरन्स त्याच्या आधी प्रीमियम भरतो ना, एखादी चोरी झाली किंवा एखादी वस्तू गेली, टायर आणि बॅटरीचे कोर्टाने पैसे दिले आम्हाला, ते मिळाले पैसे.
0: अच्छा.
1: सबसिक्वेंटली दिले त्यांनी ते.
0: क्या बात. सर, आणि असं नॉर्मल केस मध्ये आता सपोज काही लोक मॉडिफिकेशन करतात किंवा इतर गोष्टी करतात, त्याचा काही फरक पडतो का इन्शुरन्स क्लेमच्या वेळेला काही झालं तर?
1: त्याच्यामध्ये काही टर्म्स कंडिशन असते, डिफेन्स घेऊ शकता पण त्या गोष्टीमुळे ही अपघात झाला नाही किंवा काही झाला नाही हे आपल्याला थोडं सिद्ध करावं लागतं कोर्टापुढे. ठीक आहे, मॉडिफिकेशन केलं त्याच्यामध्ये ह्या गोष्टीचा नेक्सेस म्हणतात त्याला, काही याच्याबद्दल कुठे याच्यामुळे असा काही अपघात झाला नाही काही असं काही झालेलं नाही हे आपल्याला थोडं सिद्ध करावं लागतं त्याच्यामध्ये.
0: म्हणजे तो जो आपण म्हणतो बर्डन ऑफ प्रूफ, तो
1: बर्डन ऑफ
0: प्रूफ आपल्यावर येतो की आपल्याला ते सिद्ध करायला लागेल.
1: थोडक्यात अजून एक उदाहरण देतो तुम्हाला, आता रिसेंटली एक अशी एक केस होती की ट्रक होती, ट्रक चोरीला गेली, इन्शुरन्सकडे क्लेम केला, ते ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे ट्रकमध्येच असल्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स काही त्याचं मिळालं नाही. त्यानंतर कोर्टाने इन्शुरन्स कंपनीकडे ड्रायव्हिंग लायसन्सची मागणी केली, परंतु माझ्याकडे ड्रायव्हर पण नाही आता तो, आणि ड्रायव्हिंग लायसन्स पण त्या ट्रक चोरीला गेले त्यावर मिळालं. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं तुमच्याकडे लायसन्स नसल्यामुळे आम्ही तुम्हाला हे देऊ शकत नाही, पण गाडी उभी असताना ट्रक चोरीला गेलेली आहे. तर त्या नेक्सससमध्ये त्या ट्रकचा चोरीचा आणि त्या ड्रायव्हिंग लायसन्सचा काही विषय येत नव्हता. त्यामुळे कोर्टाने ते ग्राह्य धरलं आणि कोर्टाने निकाल दिला आमच्यावरून, ती अमाऊंट सुद्धा मिळाली त्याच्यामध्ये.
0: अच्छा अच्छा,
1: ट्रकची भरपाई मिळाली त्याच्यामध्ये, नुकसान भरपाई.
0: सर, ऑनलाईन शॉपिंग आणि ऑफलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांच्या कायदेशीर हक्कांमध्ये काही फरक आहे का?
1: नाही, विशेष तसा काही फरक नाही त्याच्यामध्ये, कारण ऑनलाईनमध्ये तुम्हाला ते सगळ्याचे ई चलन वगैरे सगळे सांभाळून ठेवावं लागतं आणि याच्यामध्ये रिसीट सांभाळून ठेवावं लागतं. आणि तुम्ही करस्पॉन्डन्स ऑनलाईनमध्ये जे आहे ते हे करता. आणि शॉपिंगमध्ये फरक एवढाच आहे की ऑफलाईनमध्ये तुम्ही जी वस्तू समक्ष घेता ते, आणि ऑनलाईनमध्ये नंतर तुम्ही ऑर्डर
0: नंतर डिलिव्हरी येते तेव्हा ऍक्च्युअल पोझिशन ते
1: नंतर मिळतं. त्यामुळे रिप्लेसमेंटचा विषय येतो, वेळ लागतो त्या गोष्टीला.
0: बरोबर,
1: तो फरक आहे.
0: सर, बिल्डर, बँक, इन्शुरन्स कंपनी, हॉस्पिटल, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन किंवा ई कॉमर्स कंपनी यांच्या सेवांबाबतही कन्झ्युमर कमिशन मध्ये तक्रार करता येते का?
1: हो, या सर्व याच्यामध्ये कंप्लेंट दाखल करता येते, बिल्डर विरुद्ध करते, हॉस्पिटल विरुद्ध करते, इन्शुरन्स मध्ये तर आहेच, शिवाय बँक, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन, ई कॉमर्स या सगळ्यांना तक्रार दाखल करता येते.
0: अच्छा. सर, कन्झ्युमर कमिशनने ग्राहकाच्या बाजूने आदेश दिला पण कंपनीने तो आदेश पाळला नाही, तर पुढे ग्राहक काय करू शकतो?
1: त्याच्यामध्ये पुढची स्टेज आहे ना, एक्झिक्युशन प्रोसिडिंग दाखल करायचं. त्याच्यामध्ये आता नवीन कायद्याप्रमाणे सेक्शन 71 आणि सेक्शन 72, सेक्शन 71 जो आहे तो साधारण दिवाणी कायद्याप्रमाणे ऑर्डर 21 प्रमाणे ती तरतूद आहे त्याच्यामध्ये. सेक्शन 72 जो आहे ते क्रिमिनल प्रोसिडिंग चालू होतं त्याच्यामध्ये. क्रिमिनल प्रोसिडिंग दाखल केल्यानंतर समोरच्याला नोटीस जातं की तुम्ही ह्या कोर्टाने जे आदेश दिलेला आहे त्याचं तुम्ही पालन केलं नाही, ते तुमच्या विरुद्ध आम्ही कारवाईला सुरुवात. मग त्यामुळे हजर होऊन त्याला त्याचा डिफेन्स देता येतो. तशी फौजदारी खटला चालतो त्याप्रमाणेच तो चालतो त्याच्यामध्ये. आणि तो जर त्यांनी सिद्ध नाही केला तर त्याला 72 सेक्शनप्रमाणे 1 महिना सजा होऊ शकते, 3 वर्षापर्यंत सजा होऊ शकते, आणि दंड जो आहे तो मिनिमम 25,000 रुपये दंड करू शकतो त्याला.
0: अच्छा. सर, कन्झ्युमर कमिशनमध्ये कोणत्या प्रकारचे पुरावे सर्वात प्रभावी ठरतात आणि ग्राहकाने आपला संपूर्ण रेकॉर्ड कसा व्यवस्थित ठेवावा?
1: अगोदर सांगितल्याप्रमाणे पुरावा म्हणजे रिसीट जे आहे, खरेदी केल्याची रिसीट असते, इनव्हॉइस वगैरे असेल ते असतं, नंतर वॉरंटी कंडिशन असतात त्याप्रमाणे ते, आणि टर्म्स कंडिशन, बिल्डर बरोबर जर काही व्यवहार केला असेल तर त्याचा अग्रीमेंटची कॉपी, ही सगळे, आणि कंप्लेंट दाखल करताना काही डिफेक्टिव्ह वगैरे त्याच्याबद्दल काही करस्पॉन्डन्स केले असेल ते काही, तर ते पुरावे कोर्टापुढे दाखल करताना, केस दाखल करताना कोर्टापुढे गरजेचं आहे ते, जेणेकरून सोपं जातं कोर्टाला सुद्धा हे कर.
0: सर, तुमच्या अनुभवात मोठ्या कंपन्यांकडून ग्राहकांच्या तक्रारी लांबवण्यासाठी कोणत्या सामान्य पद्धती वापरल्या जातात आणि ग्राहकांनी त्या कशा ओळखाव्यात?
1: साधारण एखादा पार्ट अवेलेबल नसेल, ऑर्डर दिलेले आहे, मॅन्युफॅक्चरकडे पार्ट शिल्लक नाही आहे, या गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे ते टाइमपास करू शकतात त्याच्यामध्ये. ते अगोदर सांगितल्याप्रमाणे लिमिटेड पिरियडमध्ये जर त्यांनी नाही दिलं तर कोर्टापुढे आपण ॲप्लिकेशन देऊन सांगू शकतो की विनाकारण लांबवत आहेत केसही. त्याप्रमाणे त्यांनी आता कोर्टाच्या लक्षात आलं, कोर्ट त्याच्यामध्ये त्याचा पुरावा बंद करतात.
0: सर, एखाद्या ग्राहकाला उद्या एखाद्या कंपनीकडून

0: चुकीची किंवा अपुरी सेवा मिळाली तर कन्झ्युमर कमिशनमध्ये जाण्यापूर्वी त्याने कोणत्या तीन गोष्टी नक्की करायला हव्या?
1: सुरुवातीला त्याच्या मागणीसाठी त्याची नोटीस वगैरे पाठवणं गरजेचं आहे. त्यानंतर सेवाबद्दल पुरावा जो आहे तो जे आहे ते त्याप्रमाणे पुरावा पाहिजे. ते मिनिमम दोन
0: पहिले नोटीस की
1: नोटीस हो
0: झाला पाहिजे
1: असं असं तुम्ही सेवा दिली नाही याच्याप्रमाणे त्रुटी आहे त्याच्यामध्ये आणि पुरावा जो आहे तो रिसीट किंवा काही इनव्हॉइस वगैरे असेल ते मेन तेच आहे ते सांभाळून ठेवणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये.
0: बरोबर.
1: ठोस पुरावा तो राहतो त्याच्यामध्ये.
0: बरोबर. सर आज आपण कन्झ्युमर कमिशन मधील प्रत्यक्ष प्रक्रिया ग्राहकांना मिळणारे विविध रिलीफ कॉम्पन्सेशन पुरावे ऑनलाईन शॉपिंग आणि आदेशाची अंमलबजावणी याबद्दल अत्यंत प्रॅक्टिकल माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. मी विवेकराज ठाकूर आजचा निरोप घेतो. तोपर्यंत कायदा समजून घ्या, जागरूक राहा आणि योग्य निर्णय घ्या. नमस्कार. आपण ऐकत होता न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे.
2: तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. आपल्यासोबत मी आहे स्वाती आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास. मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. गीतकार मजरूह सुलतानपुरी. संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी.

0: हे गीत आपण ऐकलं बंबई का बाबू या चित्रपटामधलं.
1: रजतम लंबोदरम प्रियम अत्यंत पावनम,
2: अक्षयम लभते पुण्यम दारिद्र्यम नैव जायते.
1: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
2: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
1: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
2: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासे.
3: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

0: ब्रेकफास्ट टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: रजतम लंबोदरम प्रियम अत्यंत पावनम,
7: अक्षयम लभते पुण्यम दारिद्र्यम नैव जायते.
6: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
7: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
6: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
7: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
6: विश्वास नाशिककरांचा.
7: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.

कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत इंदिवर यांचं गीत लता मंगेशकर आणि यसुदास यांच्या आवाजात. हे गीत आहे हत्या या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे पप्पी लहरी यांनी.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे हसरत जयपुरी यांचं. ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात अपराधी या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

मिर्झा शक यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत. बाजार या चित्रपटामधली जगजीत कौर यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत आणि संगीत दिलं आहे खय्याम यांनी.

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8800016512.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशियाना या चित्रपटामधलं योगेश यांचं गीत. गीताला संगीत आहे हरी अर्जुन यांचं आणि हे गीत ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: ऐकूया आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आसमान या चित्रपटामधलं. संगीतकार अन्नू मलिक.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: आखो आखो मे या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या स्वरातलं हे गीत हसरा जयपुरी यांची गीतरचना संगीतकार आहे शंकर जयकिशन

0: बात
1: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
2: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
2: हो आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
1: वा, आणखी काही खास?
2: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
3: राजकुमारी यांनी गायलेलं केदार शर्मा यांचं गीत आता ऐकणार आहोत. संगीत दिलं आहे रोशन यांनी आणि हे गीत आहे बावरे नयन या चित्रपटामधलं.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300016500 आणि 8300.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत सोल्जर दिलेर सिंग या चित्रपटामधलं. हे गीत आहे आजीज काश्मीरी यांचं. संगीत दिलं आहे सोनी कोमी यांनी आणि हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं हिंदुस्तान की कसम या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे कैफी आझमी यांचं. गीताला संगीत दिलं आहे मदन मोहन यांनी.

0: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या कार्यक्रमात.
1: स्मृती भाग 19, समग्र भारत वर्षातील वेदविदास. मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय सादर साष्टांग प्रणिपात. आज आपण व्यासस्मृतीचा विचार करणार आहोत. तत्पूर्वी पुन्हा आठवण करून देतो तीही की महाभारत हे व्यासांनी सांगितले आणि गणपतीने लिहिले. व्यासांची विनंती गणपतीने एका अटीवर मान्य केली. ती अट, मी अखंड लिहीन, आपण जिथे थांबाल तिथे मी थांबेन व पुन्हा लिहिणार नाही. त्यावर व्यासांनीही अट टाकली, मी जे सांगेन ते समजल्याशिवाय पुढे लिहायचे नाही. काय हा खेळ, खरंच काही समजत नाही. पण मनाला एक प्रश्न सहज पडतो, गणपती ही बुद्धीची देवता आणि तिला अट टाकणारे व्यासमहर्षी, काय बुद्धिमत्ता असेल व्यासांची. अहो, आमचे आजोबा एका जेवणात जेवढं अन्न खायचे तेवढं आपण 3 वेळेस पुरवून खातो, ही आमची जाठराग्नीची शक्ती. पूर्वी 25 क्विंटलचे पोत्याला बसून पाठ लावून उचलणारी माणसं आम्ही बघितली. आज कुणाची शारीरिक शक्ती नाही 100 नंबरी लोखंड्या खांद्यावर टाकून शेतात नेण्याची. बुद्धीची ताकद एवढी की परवा काय खाल्ले हे आठवत नाही आम्हाला. आणि आम्ही टीका करतो स्मृतिकारांवर, म्हणतो कसे, अहो जग कुठे चाललंय, यानं म्हणजे रॉकेट सगळे ग्रह फिरताय आणि मंगळावर पाणी शोधतायत, आपण कशाला चर्चा करताय स्मृतींची, काय मिळते त्याने. खरं आहे, ग्रह दशा फिरली की असंच बोलतात माणसं. मग हळूच एखादा कोरोना व्हायरस येतो आणि सगळे गोडवे गातात, अहो अमक्या स्मृतीत असं म्हटलंय बरं का, तुम्हाला नव्हतं माहिती, अरेच्चा, असं बोलायला लागतात. जसं यांच्या बापाची इस्टेट आहे, चुकलो, स्मृती ही बापाचीच इस्टेट, फक्त सांभाळली परधर्मीयांनी व आम्ही आजही वैचारिक गुलाम म्हणून जगत आहोत. आमच्या संस्कृतीला आमचा विरोध ज्या दिवशी संपेल तो खरा आमचा स्वातंत्र्य दिन. भोगवादाकडे झुकलेली बुद्धिमत्ता जन्मदात्या आईवडिलांचेच हाल करत असेल तर संस्कृती वा भारतमातेची काय कथा. पशुत्व सारे हनन करूया, यज्ञशिखांचे तेज पिऊया, या विचारधारेचे धनी गाढवं थोडीच होतात. मी 12वीत असताना वडिलांनी ययाती वाच म्हणून सांगितले आणि म्हणाले, ययाती हा प्रचंड भोगवादी, स्वतःचे भोग पूर्ण करण्यासाठी त्याने आपल्या मुलाकडून 10 वर्ष आयुष्य उसने घेतले. म्हणजे त्याने नेमके काय केले, हा मला 1978 साली 12वीत पडलेला प्रश्न. 2013 साली वडील नाशिकच्या मुंबई नाक्याजवळ वरील शताब्दी हॉस्पिटलमध्ये सुश्रुषेसाठी दाखल झाले. मी जवळच होतो

0: पेरिटोनियल डायलिसिसचा निर्णय झाला, डायलिसिस सुरू झाले, तब्येत खालवली, वडिलांना घरी आणले. 4 दिवसांनी वडील कैलासवासी झाले. रात्री 12 वाजता डोक्यात लख प्रकाश पडल्यासारखे झाले. आपण जर वडिलांना किडनी दिली असती तर ते सहज 10 वर्ष जगले असते. कारण माझे सासरे एका किडनीवर 10 वर्ष जगल्याचं माझ्या नजरेसमोर होतं. मी हैराण झालो विचाराने. थोड्या वेळाने विचार ययातीजवळ येऊन थांबला. त्याने अशीच तर रुसणी घेतली नसावी 10 वर्षे. कोडं सुटल्याचा आनंद आणि वडील गमावल्याचं दुःख अशातच रात्र सरली. असो, सांगायचं एवढंच की आपल्या पूर्वजांनी जे सांकेतिक भाषेत लिहून ठेवले तेवढे तर ओळखा. फक्त चरण हा जनावरांचा धर्म आहे हो. आपला वेगळेपणा कसा असावा विचार तर करा थोडासा. टीव्हीवर संस्कृती विरोधी व भारत विरोधी वक्तव्य ऐकली व पाहिली की लाज वाटते आमच्या सरकारी यंत्रणेची. असो, आज थांबतो. विनंती इतकीच, व्यासस्मृती व इतरही स्मृती वाचनीयच आहे, वाचाल ना. उद्या काही श्लोक पाहू. इत्यलम, धन्यवाद. हा
1: तर श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूयात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: श्रोते हो स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: आपकी फरमाइश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
2: गाणे गा रे, गाणे गा.
3: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनं
4: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते.
3: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
4: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
3: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
4: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
3: विश्वास नाशिककरांचा.
4: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.

0: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
0: Sanchayat Samruddhi.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे बोलतोय आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या आनंदघनलता या कार्यक्रमाच्या 23व्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या या भागामध्ये आपण लता मंगेशकर आणि सलीलदा म्हणजे सलील चौधरी यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत, पण त्याआधी मी एक प्रसंग आपल्याला सांगतो। तो 1978-1979 काळ होता। मी त्यावेळी पुणे विद्यापीठामध्ये म्हणजे आताचं सावित्रीबाई फुले विद्यापीठ शिकायला होतो। आमचे क्लासेस संपले की तिथं जवळच असलेल्या जयकर ग्रंथालयामध्ये आम्ही अभ्यासासाठी जायचो आणि जयकर ग्रंथालयासमोरचा रस्ता ओलांडला की काही अंतरावरती निसर्गरम्य अशा झाडीत लपलेलं एक कॅन्टीन होतं। त्या ठिकाणी आम्ही अधूनमधून चहा किंवा नाश्ता घेण्यासाठी जायचो। ते कॅन्टीनमध्ये जुन्या गाण्यांच्या रेकॉर्ड लावलेल्या असायच्या आणि ते ऐकताना माणूस अगदी रिलॅक्स व्हायचा। मी तिथं गेल्यावर बहुतेक वेळा मला माया चित्रपटामधलं तस्वीर तेरी दिल में जिस दिन से उतारी है हे गाणं ऐकायला मिळायचं। आणि या गाण्यामध्ये अशी काही जादू होती की अभ्यासानं वाचनानं आलेला सगळा थकवा कुठल्या कुठं पळून जायचा। ते कॅन्टीनमध्ये सगळे तरुणाईच गोळा व्हायचे, प्रत्येकाचंच वय कोणाची ना कोणाची तस्वीर तेरी दिल में घेऊन फिरण्याचं होतं। त्यामुळं अशी गाणी ऐकण्यामध्ये एक वेगळीच गोडी आणि खुमारी असायची। मंडळी, हे गाणं आपण जर यूट्यूबवर पाहिलं किंवा चित्रपटामध्ये पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की या गाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचे भव्य सेट्स उभारलेले नाही आहेत। अभिनय करणाऱ्यांच्या अंगावरती झकपक कपडे नाहीत, पण आहेत ते मात्र चेहऱ्यावरचे सुंदर आणि नैसर्गिक हावभाव। या गाण्यामध्ये लता मंगेशकर आणि रफी साहेबांचा मनावर गारूड करणारा आवाज आणि सलील दांचं कर्णमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळतं। असं हे गाणं अनेक वेळा ऐकत असताना पुढं कधी या गाण्यावर, या गायक आणि संगीतकारांवर आपण लिहू किंवा बोलू असं स्वप्नातही वाटलं नव्हतं। पण म्हणतात ना, ट्रूथ इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन, तसंच झालं। आणि आज तुमच्याशी मी या गाण्याबद्दल बोलतोय, पण बोलण्यापेक्षा आपण ऐकूया हे गीत, नाही का? तेव्हा माया चित्रपटामधलं तस्वीर तेरी दिल में हे अत्यंत सुमधुर असं लता दीदी आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत आपण ऐकूया।

मंडळी, या कार्यक्रमाच्या मागच्या भागामध्ये आपण संगीतकार अनिल विश्वास यांच्या लता दिदींबरोबर असणाऱ्या गाण्यांचा आढावा आपण घेतला. अनिल विश्वास हे बंगाली संगीतकार होते. तसंच आज आपण ज्यांच्याबद्दल बोलतो आहोत ते सलील चौधरी अर्थात सलीलदा, हे सुद्धा बंगालचेच. मंडळी, बंगालच्या मातीनं अनेक क्रांतिकारक महापुरुष आणि महान कलाकारांना जन्म दिला आहे. या सगळ्यांचंच आपल्या देशासाठी आपल्यासाठी खूप मोठं योगदान आहे. सलील चौधरी म्हणजे सलीलदांचा जन्म 19 नोव्हेंबर 1923 पश्चिम बंगालमधील सोनारपूर या ठिकाणी झाला. लहानपणापासूनच सलीलदांचा संगीताकडे कल होता. बासरी हे त्यांचं अतिशय आवडतं वाद्य. पण ते केवळ बासरीच वाजवायचे असं नाही, व्हायोलिन पियानो यासारखी वाद्यसुद्धा ते वाजवायला शिकले. विविध प्रांतातील लोककला आणि लोकसंगीत हा तर त्यांच्या आवडीचा अत्यंत विषय. ते मिळेल तिथून ते शिकत असत आणि ते शिकण्यासाठी आपल्या घरातून महिनोन महिने गायबसुद्धा व्हायचे. अशा वेळी ते वेगवेगळ्या खेड्यात जाऊन राहायचे आणि तिथल्या लोकसंगीत लोकगीतांचा अभ्यास करायचे. त्यामध्ये त्यांना तहान भूक झोप इत्यादी गोष्टींचा विसर पडायचा. मंडळी, कुठल्याही गोष्टीचं वेड हे असं असतं. सलीलदा हे भारतातले विविध प्रांतामध्ये फिरले. आसाम, गोवा, गुजरात, महाराष्ट्र, तामिळ, तेलुगू इत्यादी विविध प्रांत आणि विविध भाषांमधील लोकसंगीताचं सखोल ज्ञान त्यांनी प्राप्त केलं आणि या सगळ्यांचं प्रतिबिंब त्यांच्या संगीतामध्ये उमटलेलं आपल्याला दिसतं. मंडळी, खरं सांगू का, संगीताला खरोखरच भाषा नसते. बंगाली आणि हिंदीबरोबरच मल्याळम, तामिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती, आसामी या विविध भाषेंमधल्या अनेक चित्रपटांना सलीलदांनी संगीत दिलं आहे. म्हणूनच मी असं म्हटलं की संगीताला खरोखर भाषा नसते. सलीलदा हे मुंबईला येण्यापूर्वी कोलकात्यामध्ये स्थायिक होते. अनिल विश्वास यांच्याप्रमाणेच सलीलदा हे अष्टपैलू कलाकार होते. ते संगीतकार तर होतेच पण त्याचबरोबर गीतकार, लेखक आणि उत्तम समीक्षकसुद्धा होते. सलीलदांच्या संगीतावर आपल्याला बंगाली संगीतासोबतच पंजाबी संगीत तसंच पाश्चात्य सिम्फनी आणि हार्मनी यांचाही प्रभाव पडलेला दिसतो. सलीलदांनी बंगालमध्ये लिहिलेली गाणी बंगालमध्ये तर अत्यंत लोकप्रिय झालीच, पण विशेष म्हणजे ती लता दिदींनी गायली आहेत. लता दिदी या सलीलदांच्या आवडत्या गायिका. बंगाली गीतांच्या चालीवर हिंदी शब्द बसवून ओ सजना बरखा बहाराई, इतना न मुझसे तू प्यार बढा, तस्वीर तेरी दिल में जारे उड़ जारे पंछी, यासारखी अत्यंत लोकप्रिय अशी गाणी सलीलदांनी केली. आणि लता दिदींबरोबर तब्बल 128 गाणी सलीलदांनी केली आहेत. ऐकूया एक सुंदर असं गीत, इतना न मुझसे तू प्यार बढा कि मैं एक बादल आवारा.

मंडळी, सलीलदा हे एक प्रयोगशील संगीतकार होते. त्यांच्या संगीतात सुरांचं माधुर्य तर असायचंच, पण त्यासोबतच शास्त्रीय संगीत, लोकसंगीत इत्यादींचा सुरे एक संगम असायचा. सलीलदांच्या रचना गाण्यासाठी अत्यंत कठीण असायच्या. लता दीदी, किशोर कुमार, मोहम्मद रफी, मुकेश, मन्नाडे यांच्यासारखे प्रतिभावान गायक त्यांच्या संगीताला पुरेपूर न्याय देऊ शकायचे. प्रसिद्ध सतारवादक रविशंकरजी सुद्धा सलीलदांच्या रचना या अत्यंत जटिल असतात असे म्हणायचे. अन्नदाता या चित्रपटामधलं एक गाणं गुजर जाय दिन दिन हे अत्यंत कठीण गाणं होतं. हे गाणं प्रख्यात गायक किशोर कुमार गाणार होते, पण सलीलदांना असं वाटलं की ते कदाचित या गाण्याला न्याय देऊ शकणार नाहीत. पण किशोर कुमारांनी फक्त एकदाच त्याची चाल ऐकली आणि नंतर स्टुडिओत ज्या प्रकारे हे गाणं गाऊन दाखवलं ते पाहून सलीलदासुद्धा आश्चर्यचकित झाले. आपणही ऐकूया अन्नदाता या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत गुजर जाय दिन दिन.

0: गुजर जाएंगे।
1: मंडळी, असाच एक हाफ टिकट या चित्रपटातल्या गाण्याचा मजेशीर किस्सा मी तुम्हाला सांगतोय। आके सीधी लगी दिल पे कटरिया हे गाणं ध्वनिमुद्रित करायचं होतं। या चित्रपटात किशोर कुमार हे स्त्री वेशात अभिनय करत होते। किशोर कुमार आणि प्राण या जोडीवर हे गाणं चित्रित होणार होतं। हे गाणं लता दीदी आणि किशोर कुमार या दोघांच्याही आवाजामध्ये रेकॉर्ड होणार होतं, पण झालं काय की ध्वनिमुद्रणाच्या वेळी लता दीदी वेळेत स्टुडिओत पोहोचूच शकल्या नाहीत। तेव्हा वेळ असल्यानं किशोर कुमार त्यांच्या आवाजातील गाणं म्हणजे लता दीदींच्या आवाजातलं गाणंसुद्धा तशीच नक्कल करून गुणगुणायला लागले आणि हे सलीलदांच्या कानावर पडलं। मग किशोर कुमार यांनी हे गीत म्हणजे लता दीदींच्या आवाजातलं आपल्याला म्हणू द्यावं अशी सलीलदानं गळ घातली। तसेच सलीलदा कोणाचं ऐकणाऱ्यातले नव्हते, पण किशोर कुमार यांनी त्यांना यासाठी राजी केलं आणि मग काय, मेल आणि फिमेल अशा दोन्ही आवाजात किशोर कुमार यांनीच ते गायलं आणि हे गीत ध्वनिमुद्रित झालं आणि ते गाणं ऐकून सगळेच चाट पडले। आजही किशोर कुमार यांच्या चाहत्यांचं हे अतिशय आवडतं गाणं आहे। आपणही ऐकूया ते गाणं हाफ टिकट या चित्रपटामधलं आके सीधी लगी दिल पे कटरिया।

0: गुजरिया ओ गुजरिया
1: मंडळी, लता दीदींबरोबर सलीलदांचं संगीत खोलायचं. लता दीदी आणि सलीलदा ही जोडी असली की गाणं हिट होणारच हे जणू ठरलेलं होतं. 1950 ते 1970 दशकामध्ये लता दीदी आणि सलीलदा या जोडीनं अनेक सुपरहिट गाणी दिली. परख चित्रपटामधलं ओ सजना बरखा बहार आई हे मूळ बंगाली गीताच्या चालीवर रचलेलं सलीलदांचं गीत अतिशय लोकप्रिय झालं. हे मूळ बंगाली गीत ना जेओ ना सलीलदांचं होतं. ती रचना सुरुवातीला कोणालाच आवडली नव्हती. सलीलदांनी हे गीत आधी लता दीदींना ऐकवलं होतं आणि दीदींना ते आवडलं. पण स्वतः सलीलदा या गाण्याबाबत समाधानी नव्हते. परंतु दीदींच्या आग्रहाखातर त्यांनी हे गीत लिहिलं. आणि आश्चर्य म्हणजे ध्वनिमुद्रणाच्या केवळ 15 मिनिट आधी त्यांनी या गीताचे अंतरे लिहिले, चाल पूर्ण केली, ऑर्केस्ट्राला सरगम लिहून दिली आणि मग एक अजरामर अवीट अशा गोडीचं सुंदर गाणं जन्माला आलं. या गाण्यात केवळ 2 कडवी आहेत, पण त्यांचं वैशिष्ट्य असं की दोन्ही कडव्यांची चाल वेगळी आहे. पहिलं कडवं थोड्याशा उंच स्वरात, तर दुसरं कडवं किंचित खालच्या पट्टीत आहे. आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण हे गाणं जरूर ऐकून बघा, या दृष्टीनं पुन्हा ऐकून बघा. मंडळी, या गाण्याची चाल सलीलदानं कशी सुचली हे पाहणंसुद्धा मनोरंजक आहे. पावसात गाडी चालवत असताना गाडीच्या वायपर्सचा जो आवाज होत होता त्यावरून त्यानं ही चाल सुचली असं म्हटलं जातं. या गाण्यामध्ये पंडित जयराम आचार्य यांनी सतारीचे मधुर स्वर छेडले आहेत. आणि हे गाणं ऐकताना खरोखरच पावसाच्या सरी सुरांच्या रूपानं आपल्या अंगावर कोसळत आहेत आणि खरोखरच बरखा बहार आई असं वाटत राहतं. मंडळी, अशी असते प्रतिभावंतांच्या संगीतातील कलेतील जादू. जागो मोहन प्यारे या चित्रपटातील जागो मोहन प्यारे हे गीत सलीलदांनी भैरवी रागामध्ये लता दीदींसाठी रचलं. दीदींच्या कोमल नितळ निर्मळ स्वरांनी या गाण्याला एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली. मंडळी, अन्नदाता या

1974 मध्ये आलेल्या चित्रपटामध्ये लता दीदींचं एक अप्रतिम गाणं आहे, योगेश यांनी ते लिहिलेलं आहे. गीताचे बोल अत्यंत अप्रतिम आणि अर्थपूर्ण आहेत. रातों के साये घने जब बोझ दिल पर बने, ना तो जले बाती ना हो कोई साथी, फिर भी ना डर अगर बुझे दिए, सहर तो है तेरे लिए. कितीही अडचणी समोर उभ्या ठाकल्या तरी न घाबरता, विश्वास ठेवून पुढे चालत रहा, कारण या रात्रीच्या अंधकारानंतर तुझ्यासमोर एक लखलखती तेजस्वी पहाट म्हणजे सहर उभी आहे. अवघड वाट व्यक्त करणारी या गाण्यातली तीन कडवी आणि अवघड वेळी स्वतःच स्वतःला शक्ती देणारा, आत्मविश्वास देणारा दत्ता दीदींचा आवाज या गाण्यामधून आपल्याला आश्वस्त करतो. आज सगळ्या जगावरती करोनासारख्या विविध रोगांचं भीषण सावट असताना आपण चिंता, भय इत्यादी भावनांनी पछाडलेलं असताना यासारखी गाणी आपल्याला नक्कीच बळ देतात. या गाण्यातील शेवटच्या कडव्याआधी असणारा छोटासा कोरस आणि दीदींचं गुणगुणणं या गोष्टी गाण्याला एक वेगळंच परिमाण देतात. सलीलदांची अप्रतिम संगीत रचना आणि गीताच्या बोलातील व्याकुळता, कणखरपणा, आश्वासकता हे सगळं सगळं रसिकांच्या थेट हृदयापर्यंत लता दीदींचा आवाज पोहोचवतो. केवळ ऐकत राहावं असं हे गाणं, आपल्या मनातली सगळी मरगळ घालवून टाकून उत्साहानं काठोकाठ भरणारं. तर मंडळी, आजच्या कार्यक्रमाचं समारोपसुद्धा आपण याच गीतानं करूया. रातों के साये घने जब बोझ दिल पर बने, ना तो जले बाती ना हो कोई साथी. अन्नदाता या चित्रपटामधलं हे गीत ऐकून त्याचा आनंद घेऊया. आपण ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं, तुमचा आवाज. नमस्कार.

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत यार मेरा या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत, एस एच बिहारी यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: आकर्षक FD योजना, 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्यापुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज, विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91 300 2088 विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: कार्यक्रमात ऐकूयात महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत. कुलवंत जानी यांच्या गीताला संगीत आहे सोनिक उमी यांचं आणि हे गीत आहे जुर्म का बदला या चित्रपटामधलं.

तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त

0: आता विद्यमान आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने।
1: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत। अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर।
2: आणि हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात ललकार या चित्रपटामधलं। कुलवंत जानी यांच्या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी।
3: मैंने कहा ना ना ना ना ना
4: फिर
3: उसने कहा हाँ हाँ हाँ
4: फिर

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.
2: आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटस स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
0: Sanchayat Samruddhi.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं, तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: ही फरमाईश। आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड। श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश। या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा। कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर।
1: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गीत, असद भोपाली यांची शब्दरचना, आणि या गीताला संगीत दिलं आहे गणेश यांनी। चित्रपट एक नन्ही मुन्नी लड़की थी।

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: कार्यक्रमात आता ऐकूया सावन भादो या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे वर्मा मलिक यांचं, ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार सोनिक ओमी.

0: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागलीय, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात फिर भी या चित्रपटामधलं रघुनाथ सेठ यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे नरेंद्र शर्मा यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत मन्नाडे यांच्या आवाजात.

कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. हम तो चले परदेस या चित्रपटामधलं पूर्णिमा पटवर्धन आणि मोहम्मद अजीज यांच्या आवाजात, रवींद्र पिपत यांची गीतरचना, संगीतकार विजय सिंग.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.
1: बावरे नयन या चित्रपटामधले गीत मुकेश आणि गीता दत्त यांनी गायलेलं. गीतकार केदार शर्मा, संगीतकार रोशन.
2: ये तस्वीर तो मेरी है.
3: नहीं, ये तस्की है, हमेशा मेरे ख्यालों में आता है. और इससे मैं कहती हूँ

0: हे गीत आपण ऐकलं तवायफ या चित्रपटामधलं. संगीत होतं रवी यांचं.
1: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय? अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली. खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना? अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात. अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का? नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात. अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.
0: यांनी गायलेलं रवींद्र रावल यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत बेजुबान या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची, विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा.

पाहिजे? मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा, व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह। तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला। अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088। विश्वास बँक, विश्वासाचे नाते।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना.
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: ओरे माझी

व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: ब्रेकफास्ट टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: एक तराना नया एक फसाना के आंगन में मेरे सवेरे सवेरे

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: लेकिन जब तक इस कबीले का सरदार हूँ, मैं किसी को किसी के साथ जबरदस्ती नहीं करने दूंगा. चलो जाओ तुम.

0: तेरी
1: मौत इतनी हसीन, अरे ये नागन डस ले तो क्या कहना।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

आई फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

0: ब्रेकफास्ट टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वतःच रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी, विधवा, घटस्फोटित परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

पल आपका।

0: घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

0: मम्मी
1: किससे कह रही हो?
0: आपसे?
1: मुझसे? कौन हो तुम? ये घर तुम्हारा है? ये आपको क्या हो गया मम्मी? आपकी तबीयत कैसी है?
2: नंदनी!
3: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

0: दिवस टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: घुस भर दिया अयो, घुस भर दिया मेरी चाहत में,

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

ही फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: अरे काय गं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

मत पूछो।

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटे असे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
3: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

ऊस गोड लागला म्हणून काही मुळा सहित खावे, प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काही फार दिवस राहावे, गावचा पाटील झाला म्हणून काही गावच बुड

म्हणून काय भलतीच बोलावे, चंदन शीतळ झाला म्हणून काय उघडून या प्यावे, भगवी वस्त्रे केली म्हणून काय जगत नाडावे, आग्या विंचू झाला म्हणून काय कंठीत कवळा

परस्त्री सुंदर झाली म्हणून काय पळेच ओढावी, आणि तुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी, तुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी, मखमली पैदर झाली म्हणून काय शिरी

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 8380016512 या क्रमांकावर.

0: वाढवायचा आहे, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहिती

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे गा।

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.

0: 8:05 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फुल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91-300-2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील?